मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतहो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटीवरही उपलब्ध आहोत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 26 आषाढ शके 1948 अर्थात 17 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोतेहो, सुप्रभात.

कविता खरवंडीकर यांच्या स्वरात श्री शाकंभरी स्तोत्र आपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. प्रसारित करीत आहोत प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

श्रुतहो प्रसाद सावकार आणि सहकारी यांनी गायलेली भोपाळी आपण ऐकलीत. ग. दि. माडगुळकर यांच्या रचनेला संगीत होतं सुधीर फडके यांचं.

श्रोते हो आरती दीक्षित आणि सहकारी यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रीधर रानडे यांच्या गीताला संगीत होतं विलास आडकर यांचं. आपण ऐकताय प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो अपर्णा पाटील यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता किशोर कुलकर्णी यांनी. आपण ऐकताय प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो अजीब कळकळे यांच्या स्वरामध्ये भक्तिरचना आपण ऐकलीत. विजय पाठारे यांच्या रचनेला संगीत होतं शांक नील यांचं. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोपाल कुमार आणि सुखदेव कुमार यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना.

शोधे हो समूह स्वरात देशभक्ती पर गीत आपण ऐकलत. रचना होती विनायक मोहरीर यांची. या गीताबरोबरच प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया कोबी वर्गीय भाज्यांची लागवड याविषयीची संकलित माहिती, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
1: मंडळी, आपण आपल्या शेतामध्ये पिकं घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे नियमितपणानं करत असतो आणि यामुळेच आपल्या उत्पादनात वाढ होते, शिवाय पीक फेरपालट देखील होत असते. मंडळी, सध्या कोबी वर्गीय भाज्यांची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कोबी वर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फ्लॉवर आणि नवकोल यांचा समावेश होतो. या तिन्ही भाज्या हिवाळ्यात प्रामुख्याने घेतल्या जातात, पण अलीकडे काही संकरित जाती तिन्ही हंगामात घेता येतात, त्यामुळं कोबी, फ्लॉवर, नवकोल या भाज्यांना वर्षभर चांगली मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं लावणीचं नियोजन आणि बाजारभावाचा अनुभव लक्षात घेऊन आपण लागवड करायला हवी. मंडळी, या तिन्ही भाज्यांची अगोदर रोपं तयार करावी लागतात. रोपांसाठी 3x2 मीटर आकाराची चांगले मशागत करून कंपोस्ट खत घातलेल्या जमिनीत गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफेवर ट्रायकोडर्मा आणि मिश्र खत किलोभर टाकून मातीत मिसळून घ्यावं आणि त्यानंतर 1% मर्क्युरी क्लोराईडच्या द्रावणात बी भिजवून मग पेरावं. या कोबीवर्गीय भाज्यांचे बी एका रेषेत पातळ पेरावं, हलक्या मातीत झाकून उगवेपर्यंत झारीनं पाणी द्यावं, त्यानंतर पाटपाण्यानं पाणी द्यावं. वाफे तणीविरहित ठेवणं हे गरजेचं आहे. रोपं ही साधारण 21 ते 30 दिवसात लागणीसाठी तयार होतात. कोबी आणि नवकोलच्या लागणीसाठी 45 सेंटीमीटर तर फ्लॉवरच्या लागणीसाठी 60 सेंटीमीटरच्या सरळ पाडाव्यात. सरीच्या अगोदर पूर्ण मित्र्याच्या सेंद्रियुक्त मध्यम भारी जमिनीत एकरी 8 ते 12 बैल

0: कडे शेणखत घालून 19 19 19 अगर सुफला 125 किलो घालून मग सऱ्या सोडाव्यात. कोबीच्या गोल्डन एकर, प्राईड ऑफ इंडिया, कोपनहेगन यासारख्या सरळ जाती आहेत, तर गणेश गोल्ड, मीनाक्षी, हरियाणी, गंगा, यमुना, कावेरी, श्री गणेश यासारख्या संकरित जाती आपल्याला पाहायला मिळतात. कोबी साधारण 15 ते 21 सेंटीग्रेड तापमानात चांगला येतो. बी मात्र खात्रीचं मिळवणं फार महत्वाचं आहे. एकरी साधारण 250 ते 300 ग्रॅम बी लागतं. तयार करून ठेवलेल्या सरीच्या एका बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर हळव्या तर 45 सेंटीमीटर अंतरावर मध्यम उशिरा येणाऱ्या जातींची लागवड करावी. दाणेदार कीटकनाशकाचा वापर करावा. 1% युरियाच्या द्रावणात रोपाची मुळं बुडवून मग त्यांची लागवण करावी. कोबीचे शेत हे तणविरहित ठेवावं. पाण्याच्या पाळ्या गर्जनरूप द्याव्यात. एकरी साधारणतः जातीनिहाय 80 ते 300 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळू शकतं. फुलकोबीच्या हळव्या आणि गरव्या अशा दोन जाती आहेत. हळव्या जातीमध्ये अर्ली सिंथेटिक, अर्ली पाटणा, अर्ली कुवारी याशिवाय समर ब्युटी, फर्स्ट क्रॉम, अर्ली मार्केट, पूजा कुवारी यासारख्या जाती आणि हिमानी स्वाती या संकरित जाती आहेत. निमगर्व जातीमध्ये पुसा दीपाली, पुसा केतकी, पुसा सिंथेटिक, पुसा शुभ्र, पंत शुभ्र, तर गर्व जातीमध्ये स्नोबॉल 16 आणि K1 या जाती अधिक उत्पादन देतात. एकरी साधारण 250 ते 300 ग्रॅम बियाणं आपल्याला पुरेसं होतं. यांची रोपं तयार झाल्यानंतर दाणेदार कीटकनाशक टाकून घ्यावं आणि रोपांची 1% युरियाच्या द्रावणात बुडवून 7 सेंटीमीटर सरीच्या एका बगलेत 45 सेंटीमीटर अगर 60 सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागण करावी. गर्जन व पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गड्डा काढण्यासाठी आल्यानंतर गड्ड्याजवळची 3-4 पानं ठेवून गड्डा काढून घ्यावा. गड्डे 2 ते 3 दिवस टिकतात. एकरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं. फुलकोबीवरच्या रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या औषधांची फवारणी हे वेळोवेळी करणं गरजेचं आहे. नौकोलच्या व्हाईट व्हिएन्ना, पर्पल व्हिएन्ना, पर्पल रोप, अर्ली व्हाईट, किंग ऑफ नॉर्थ इत्यादी प्रचलित जाती आहेत. नौकोलची सरीवर आणि सपाट वाफ्यामध्ये लागवड करता येते. दोन रोपात 20 सेंटीमीटर अंतर ठेवावं. गरजेनुसार पाणी आणि खत द्यावीत. नौकोलचा गड्डा कोवळा असतानाच काढावा. मंडळी, याप्रमाणे कोबी, फ्लॉवर आणि नौकोल या कोबीवर्गीय भाज्यांची लागवड करून चांगल्या व्यवस्थापनाद्वारे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.
1: कोबीवर्गीय भाज्यांची लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकली, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मुतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा ही समस्या मूत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या क्षार कणांच्या एकत्रीकरणाने निर्माण होते. मूत्रामध्ये समाविष्ट असलेले क्षार कण लघवी वाटे शरीराबाहेर टाकले जात असतात, परंतु काही वेळा हे क्षार कण बाहेर टाकले न जाता किडनीच्या भागामध्ये साठले जातात. प्राथमिक अवस्थेत हे क्षार कण शांत असतात, त्यामुळे रोग्याला काहीही वेदना जाणवत नाहीत. परंतु कधी कधी हे कण मूत्रप्रवाहासोबतच मूत्रनलिकेत अडकून पडतात, त्यामुळे रुग्णास असह्य वेदना होतात. मूत्रखडा निर्माण होण्यामागे काही महत्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अंतर्गत चयापचय क्रियेमध्ये बिघाड निर्माण होणे. हा बिघाड निर्माण झाल्यामुळे मूत्रामध्ये क्षाराचे प्रमाण वाढते आणि मूत्रखडा तयार होतो. दुसरे कारण म्हणजे अत्यधिक मांस, प्रोटीनयुक्त पदार्थ, आम्ल पदार्थ, मैदा, पिठी साखर, चहा, कॉफी, तिखट आणि मसालेदार पदार्थांच्या अधिक सेवनाने चयापचय क्रियेवर दाब पडतो. त्यामुळे यकृत

0: काही रासायनिक पदार्थांचे सेवन करण्यास असमर्थ ठरते आणि हे क्षारयुक्त पदार्थ मूत्रावाटे बाहेर पडण्याऐवजी किडनीमध्ये पोहोचतात. किडनीमध्ये हे क्षारकण एकत्रित येऊन मूत्रखड्याचे रूप धारण करतात. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणे, पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे, व्यायाम आणि शारीरिक श्रमाचा अभाव, दीर्घकालीन क्रियाहीनता ही सुद्धा मूत्रखडा निर्माण होण्यामागील सहायक कारणे आहेत. मूत्रखडा हा विकार दूर करण्यासाठी किंवा हा आजार होऊ नये यासाठी योगातील काही आसने आणि क्रिया महत्वाची ठरतात. आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्काराच्या नियमित अभ्यासाने मूत्रखड्याचा विकार टाळता येतो. तसेच त्रिकोणासन, वज्रासन, मार्जरी आसन, व्याघ्रासन, सुप्त वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, भुजंगासन, ताडासन, तिरक ताडासन, नौकासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, कुर्मासन या आसनांच्या अभ्यासासोबतच भस्त्रिका आणि नाडीशोधन प्राणायामाचा अभ्यास मूत्रखड्याचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक ठरतो. मूत्रखड्याचा विकार दूर करण्यासाठी पचन संस्थेचे कार्यही व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली शंख प्रक्षालनाचा अभ्यास करावा. पाचनाचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी भावनात्मक आणि मानसिक ताणतणाव दूर करणेही गरजेचे असते. त्यासाठी योग निद्रा आणि उदर श्वसनाचा अभ्यास करणे लाभदायक ठरते. मूत्रखडा या विकारापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त असलेला योगाभ्यास रुग्णाने आपापल्या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यासोबतच पायी चालणे, नियमित व्यायाम, थोडेफार शारीरिक श्रम, संतुलित आणि शुद्ध शाकाहारी आहार यांचे सेवन केल्यामुळेही या विकारापासून मुक्त होण्यास मदत मिळते. आठवड्यातून निदान एक दिवस उपवास करावा, त्यामुळे मूत्र उत्सर्जन प्रणाली क्रियाशील होऊन मूत्राशय साफ होते आणि मूत्रखडा हा आजार होण्याची शक्यता टाळता येते.
1: आताच आपण मूतखडा आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी।
1: सकाळचे 6:50 होतात, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर। परिसर
2: श्रोतेहो नमस्कार। आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया। श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात। कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो। जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं। या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल। इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे। यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे। वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं

0: पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल तिथल्या निसर्गाने संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
2: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान.
1: आकाशवाणी सांगली केंद्र सकाळचे 6:55 होत आहेत.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड.
4: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू.
3: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड. तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.

श्रोतेहो, या प्रसारण सभेत मी तुमच्या बरोबर आहे दीपा तेलंग। जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं। 7:10 प्रादेशिक बातम्या, 1 गणे ताजेतवाने 7:20, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आहे। त्यानंतर आपण आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा। सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र। श्रोतेहो, सकाळी 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या लोणंद ते तरडगाव या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकू शकाल। सकाळी 9 वाजता प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम सकाळी 9:15, 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत। सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत

10 अजून 15 मिनिटांनी गांधी वंदना. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम. भावधारा सकाळी 11:40. शुरू हो दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात सर्वसमावेशक समाजाच्या दिशेनं या विषयावर समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद, आजची रेसिपी यामध्ये उपासाचे आप्पे आणि आठवणीतलं गाव मोझरी याविषयी आपण ऐकू शकाल. 1:05 गीत बहार हा कार्यक्रम आणि 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके 1:55. दुपारी 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:15 दुपहर समाचार हे बातमीपत्र आणि 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:05. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी या कार्यक्रमामध्ये जागतिक न्याय दिवसानिमित्त ॲडव्होकेट अभया शिळेकर यांच्याशी केलेला साधलेला संवाद. 6:20 संस्कृत समाचार. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये मधुकर पोद्दार आणि सहकारी यांनी सादर केलेलं संगीत भजन. 6:30 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 6:50 रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 कव्वाली. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 हे बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आणि 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मंगला रानडे यांचं गायन राग पुरिया कल्याण आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्यंधारी 219 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. सकाळचे 7 वाजलेत. आज शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026.

0: पहाटेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।

स्वामी विवेकानंद म्हणतात, तो ध्येय ठरवून पुढे जा, त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी सर्व साधनं पाठोपाठ येतीलच. सुविचार आपण ऐकलात.

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य साहित्याचे आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: मैंने

0: श्रोते हो, अशा सदाबहार गीतांचा आस्वाद घेण्यासाठी जरूर ऐका गातं रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, याबरोबरच आताही प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टीवरही उपलब्ध आहोत. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी 12:00 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे. आणि मी तर एकच टाकली होती.
0: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात. आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
0: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
2: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
6: हो चुकलं रे गड्या.
5: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
6: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
0: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर. मग काय, स्वतःपासून सुरुवात कर.
9: सात वाजून 10 मिनिटं होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आता सविस्तर बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसंच शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7 ते 10वीच्या अभ्यासक्रमांमध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य बनवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग अर्थात GPR संदर्भात

0: तिसऱ्या टप्प्याची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून सर्व विभागांनी 15 ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करावी, तसंच प्रत्येक सेवेचं नव्यानं पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स एज अ सर्व्हिस आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीनं संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत एक बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की परीक्षा पद्धती पारदर्शीच असली पाहिजे, तसंच परीक्षा वेळेत होऊन निकालही वेळेत लागले पाहिजेत. मात्र त्यासाठी सुधारणा करताना प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल. त्या अनुषंगानं आता पुढील निर्णय एमपीएससीनं घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. या बैठकीनंतर आयोगानं संगणक आधारित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 9वीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो असं निरीक्षण नोंदवत तिसरी भाषा इयत्ता 5वी अथवा 6वीपासून सुरू करावी असं न्यायालयानं सुचवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा सुरू केली जाणार असून सीएनजी प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि पालखी मार्गावर यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. प्रथमच 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे आणि 350 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल आढावा बैठकीत दिली. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण काल काटेवाडीत उत्साहात पार पडलं. त्याआधी ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. पालखीचा मुक्काम आज सणसर इथं आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण चांदोबाचं लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या भक्तिभावात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम तरडगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विविध पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या स्थानकांचा समावेश आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रायगड जिल्ह्यात जूनमध्ये पावसानं ओढ दिली असली तरी जुलैमध्ये अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी टंचाईचं संकटही दूर झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सुरुवातीच्या काळात रायगड जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं लांबलेल्या खरीपाच्या 80 ते 85% पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आता पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात 64,000 क्षेत्रावर यंदा भाताची लागवड करण्याचे कृषी विभागाचं उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्याला जुलैमध्ये पावसानं झोडपून काढलं. अपेक्षित पावसाच्या

0: तब्बल 34% अतिरिक्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदी असला तरी पावसामुळे नद्यांना आलेले महापूर, दरडी कोसळण्याच्या 55 घटना यामुळे 11 जणांचे बळी गेले. पावसामुळे 20 धरणं 100% भरली आहेत. एकूण धरणात सध्या 88.22% पाणीसाठा आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठा वाढल्याने जूनच्या अखेरीस भेडसावणारे पाणी संकट दूर झाले आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला आहे. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या 13 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या सरासरी 1,57,47,862 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजेच केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत भात 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. वर्धा शहरालगतच्या रोठा परिसरात 12 वर्षांच्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव शहरात काल पावसानं हजेरी लावली. हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा शेतकरी करत आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे शहर आणि तालुका भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचा तातडीनं निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी काल दिल्या. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला 2रा सामना भारतानं गमावला. कार्डिफ इथं झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ आता 1-1 असे बरोबरीत आहेत. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावात सर्व बाद झाला. इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. आता रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

श्रोते हो गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं. जग्गू आणि जुलियट या चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडं.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे तर सेवा, समन्वय आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा अनोखा संगम. उपचारा इतकीच महत्वाची असते प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, स्वच्छता, जनजागृती आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत वेळेवर आरोग्य सुविधा पोहोचविण्याची व्यवस्था. आजच्या भागात वारकऱ्यांसाठीच्या आरोग्यविषयक सूचना, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव, शासनाचा लोककल्याणाचा दृष्टिकोन आणि प्रत्येक वारकरी ही माऊली आहे या भावनेतून उभी राहिलेली आरोग्य सेवा याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आजही आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.

0: नमस्कार.
1: यंदा प्रथमच म्हणजे खर तर या वर्षीच्या वारीमध्ये आरोग्य विभागामार्फत पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातलीच ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वैयक्तिकरित्या सुद्धा वाटतं. एअर अँब्युलन्स सुविधा आपण यावेळी ठेवण्यात येणार आहे आपल्या वतीने. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा किती महत्वाची ठरेल?
0: वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे या व्यवस्थेवरचा, हा अधिक दृढ व्हावा ही मूळ संकल्पना आमचे सन्माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची.
1: बर,
0: त्याने म्हटले साहेब या संकल्पनेला पुढ्यासाठी काय करावं लागेल, चर्चा चालत होता. मग त्यांनी हे सांगितलं की आपण यावेळेस एअर अँब्युलन्स ठेवू. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना लिफ्ट करण्यासाठी तिचा वापर होईल.
1: बरोबर.
0: आता फक्त वारकरी तर जीवाची तमाना बाळगतात सहभागी झालेला आहे, पण त्याच्यामध्ये त्याचा परिवार आहे. तर मला असं वाटतं की एअर अँब्युलन्स विल एअर लिफ्ट कॉन्फिडन्स ऑफ द पीपल्स अराउंड द वारकरी. म्हणजे वारकऱ्याच्या पाठीशी जी काही मंडळी आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एअर अँब्युलन्सचा फायदा होईल.
1: अच्छा.
0: आणि माझी बालपणाची छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला की वारकऱ्यावर श्रद्धा किती असते. तर पूर्वी समाज तसा तुलनेनं प्रगत नव्हता, श्रीमंत नव्हता आणि वाहतुकीची साधनं नव्हती. त्या काळामध्ये गावामध्ये लोकवर्गणी करून दर एका दिशेला लोक वारकऱ्याला पाठवायचे.
1: बरोबर आहे.
0: वारकरी परत आला तर त्याचं दर्शन घ्यायचे. त्यांना वाटायचं की मला विठुरायाच भेटलाय. आणि तो बिचारा यथाशक्ती त्याचं मावंजा पण जीव घालायचा. म्हणजे त्या एका वारकऱ्यामाग फक्त त्याचं कुटुंब नाहीये, त्याचं पूर्ण गाव आहे.
1: पूर्ण गाव आहे.
0: आणि मग या गावाला आश्वस्त करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतोय.
1: निश्चितच एअर अँब्युलन्स आपत्कालीन आरोग्य सेवा तर पुरवणार आहेच, पण त्यासोबत वारकऱ्याच्या पाठीमागे त्याची वाट पाहणारे तो ज्यांचा विठ्ठल आहे ते त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची ठरणार आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी विठुरायाच्या मंदिरात, मंदिराच्या आसपासच्या परिसरात, चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी आपण पाहतो लाखो भाविक त्या आठवडाभरामध्ये असतात. मग या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही उपक्रम आहेत किंवा जी जबाबदारी आहे ती अधिक पटीने वाढते. उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल, डिहायड्रेशन म्हणतो आपण, किंवा अचानक बिघडणारी प्रकृती, अशा वेळी आपत्कालीन सुविधा देणं फार गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभागाची सज्जता कशी आहे?
0: आम्ही एक 10 लाख तरी किमान नागरिक एकाच वेळेला ह्या 50 किलोमीटर एरियात असतील असं गृहीत धरलं.
1: बरोबर.
0: आणि मग शहराचे जेवढे काही एंट्री पॉइंट आहेत, प्रवेश ठिकाण म्हणू आपण, अशा 11 ठिकाणी आम्ही तात्पुरत्या आयसीयूच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
1: ठीक आहे.
0: प्रत्येक या केंद्रावर पूर्ण प्रशिक्षित डॉक्टरांचा वर्ग आम्ही राज्यभरातून पूल केलेला आहे. ह्या राहणाऱ्या येणाऱ्या डॉक्टरांसाठी, परिचारिकांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे. ते एक इंडिपेंडेंट मॅनेजमेंट आहे.
1: बरोबर आहे.
0: त्यावेळेस त्यांना आम्ही पहिल्यांदाच भोजन भत्ता पण देतोय. म्हणजे जेणेकरून सेवा देणारा माझा कर्मचारी, माझा अधिकारी, माझा आरोग्य सेवक, आरोग्य रक्षक हा पूर्ण समाधानानं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मी पण दिल्या पाहिजे. त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये विशेषतः आषाढीच्या पाठीमागे 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस.
1: बरोबर आहे.
0: आम्हाला नागरिकांची जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही हे केंद्र निश्चितपणे चालू ठेवले आहेत. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदाच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांचं सिव्हिल कार्यालय मी पंढरपूरला शिफ्ट केलंय.
1: बरं.
0: म्हणजे सिव्हिल सर्जन इज माय, त्याचं कार्यालयच तो आता या ठिकाणून चालवतोय. त्याचे पूर्ण कामं तो इथून पार पाडतोय. म्हणजे एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आल्यामुळं सेवेमध्ये सुसूत्रपणा येतो, कोऑर्डिनेशन सोपं जातं आणि महसूल प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल याच्यात समन्वय अतिशय सुलभरीतीने होऊ शकतो.
1: बरं.
0: त्यामुळे माझे सिव्हिल सर्जन 1 तारखेपासून पंढरपूर मुक्कामी आहेत.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात सगळ्या वारकऱ्यांसाठी निश्चिंत होण्याचा हा एक मुद्दा आहे. वारकऱ्यांची तर काळजी घेतली जाणारच आहे, पण वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा काळजी आरोग्य विभागाच्या मार्फत घेण्यात आली आहे. सर, शेवटी तुम्हाला हे विचारण्याचा मोह आवरत नाहीये, ही खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यापक संकल्पना आहे, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. या साऱ्याचा गाभा एका वाक्यात मांडायचा झाला तर कशा पद्धतीने मांडाल तुम्ही?
0: प्रशासकीय सेवेमध्ये सेवाभाव रुजण्यासाठी विठोबाची भक्ती घेऊन जाणारा वारकरी हा आमचा आदर्श व्हावा, त्याचा सेवाभाव हा आमच्या जीवनाचा भाग व्हावा. कारण भक्ती आणि सेवा ह्या समांतर संकल्पना आहेत आणि तो रुजावा म्हणूनच आम्ही म्हणले की आम्ही

0: भक्ती विठोबाची करू,
1: सेवा आरोग्याची करू. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ऍप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ऍपची वैशिष्ट्य काय आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर.
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला मी एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटने लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ऍप लॉन्च केलं आणि या ऍपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या इन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं.
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ऍप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करू.
1: बरं.
0: म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, अम्ब्युलन्स असतील, आयसीयू असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठे आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहित धरलंय की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडे आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्यावर माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ऍप डाऊनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं.
0: आणि या ऍपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्य संपन्न वारी ऍप बद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्या मार्फत 40,000 डाऊनलोड झालेत हे यश सुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. या साऱ्या चर्चेच्या शेवटी आपण हे निश्चितच म्हणू शकतो, वारकरी कशाचाही विचार न करता फक्त विठ्ठलाच्या भक्तीनी, त्याच्या ओढीनी, त्याच्या प्रेमाने तिथे पायी चाललेले आहेत आणि त्या साऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची, आपल्यासारख्या माननीय व्यक्तींची आणि संपूर्ण अधिकारी वर्ग, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका जी नावं आपण घेतली या सगळ्यांची एक वेगळी आरोग्य वारी सुद्धा सुरू आहे. या दोन्ही वाऱ्या व्यवस्थित सुखरूप पार पडतीलच. पंढरपूरला जाणारे सर्व भाविक, सर्व वारकरी ही जी आषाढी एकादशी तिथे साजरी करणार आहेत एकत्र विठ्ठलाच्या साथीने, ही केवळ एक श्रद्धा नाहीये. प्रत्येक वारकरी सुखरूप, निरोगी आणि सुरक्षितपणे विठ्ठलाच्या चरणी सुद्धा पोचावा आणि तिथून आपल्या घरी सुद्धा सुरक्षित पोचावा यासाठी कटिबद्ध आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर, आपण एकमेकांशी चर्चा केलीच, आपल्या वारकऱ्यांशी आपल्याला जाता जाता काही बोलायचं असेल, वारकरी बंधू भगिनी काही ज्येष्ठ आहेत, काही समवयी नसतील, काही लहान असतील, या साऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता?
0: वारकऱ्यांना एवढंच सांगेल की तुमच्या रूपानं एक विठ्ठल त्या गावकऱ्यांना, त्या नागरिकांना भेटणार आहे. हा विठ्ठल आला तसा सुखरूप, आला त्यापेक्षा जास्त श्रद्धावान, आला त्यापेक्षा जास्त सक्षम जर त्या नागरिकापुढे गेला तर ते नागरिकांसाठी पण प्रेरणादायी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी मांडू इच्छित की जेव्हा वारी संपते तर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या वारीचा प्रभाव टिकतो आणि बऱ्याचदा आरोग्य समस्या तयार होतात. तर त्याही नागरिकांना काळजी घेण्यासाठी आमचा विभाग सक्षमपणे काम करतो.
1: बरं.
0: वारकऱ्यांनी मग सुखरूपपणे त्यांच्या आप्तजनात जाण्यासाठी, ती श्रद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, श्रद्धेतून निर्माण झालेली ऊर्जा गावाला देण्यासाठी सुदृढपणे परत जावं, ह्या प्रवासामध्ये पूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभाग त्यांच्यासोबत आहे.
2: श्रोते हो, या अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपण सरांचे आभार मानले पाहिजेत.
0: धन्यवाद.
2: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ही संकल्पना केवळ एक घोषवाक्य नाहीये,

प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासनाचं एक प्रतीक आहे. वारकऱ्याची वाट पाहणारे त्याचे कुटुंबीय येणाऱ्या वारकऱ्यामध्ये सुद्धा माऊली पाहत असतात. श्रद्धेच्या या प्रवासात सेवा, समर्पण आणि सज्जता यांची सुंदर सांगड सार्वजनिक आरोग्य विभागाने घातली आहे. श्रोते हो, आषाढी वारीत सहभागी होताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या. आपल्या सहवारकऱ्यांचीही काळजी घ्या. अर्थातच आपल्याला ठाऊक आहे, सहवारकरी म्हणजेच माऊली. श्रोते हो, तेव्हा आजचा दिलखुलास हा कार्यक्रम इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमवाही 239.18 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: श्रोते हो, याबरोबरच आम्ही आकाशवाणी सांगली आता प्रसार भारती वेव्स OTTवरही उपलब्ध आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत.
1: 12 सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड.
2: 4 वर्षांच्या BSc ऑनर्स ऍग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू.
1: अमानांकन दर्जा प्राप्त विद्यालय, अत्याधुनिक वायफाय कॅम्पस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठे तालुका कराड. तुम्ही आपल्या www.jbkagri.in या वेबसाईटला भेट देखील देऊ शकता.
0: आता प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोते नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्ही सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर.
6: नमस्कार
5: डॉक्टर आशिष. असं कधी होतं का की रुग्णाला त्रास खूप होतोय पण आजार काही फार मोठा आहे असं वाटत तरी नाही? म्हणजे असं झालं होतं की ओळखीचे एक जण होते ते सहज दाखवायला म्हणून डॉक्टरांना गेले, त्यांना वाटलं काहीतरी किरकोळ असेल तर त्यांना डायरेक्ट ऍडमिटच करून घेतलं डॉक्टरांनी. तर अशी केस तुमच्याकडे असते का आणि काय असतं याच्यामध्ये?
6: बऱ्याचदा रुग्णालाच त्यांच्या तक्रारी समजून येत नाही. असंच एक 85 बाई, गेले 8 ते 10 वर्षे मानसोपचार त्यांना सुरू होता. त्यांना चिंता, नैराश्य, दडपण आणि दररोजच्या गोष्टी करताना लक्ष विचलित होणे अशा अनेक मानसिक विकारांनी त्या त्रस्त होत्या. यातच आता त्यांना मेनोपॉजचा काळ आला होता आणि त्यामुळे या आजारांमध्ये एक भर पडली होती. आणि या सर्वांमध्ये त्यांचे स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले असावे.
5: अच्छा.
6: त्यांना साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला होता. खोकल्यातून चिकट किंवा पिवळसर किंवा हिरवा कफ पडत होता. अधूनमधून छातीत दुखत होते. श्वास घेताना त्रास होत होता. किरकोळ, कणकण, ताप येत होता. आणि या सर्वांबरोबर सतत प्रचंड थकवा, अशक्तपणा हा जाणवत होता. आधीच मानसिक विकारांनी ग्रस्त आणि त्यामध्ये खाणे आणखीनच कमी झाले. या सर्वांमुळे मानसिक विकारांचा भाग समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असावे. जेव्हा आमच्याकडे पेशंट आल्या तेव्हा फुफ्फुसाच्या आवरणांमध्ये पाणी झाले असेल असा अंदाज आम्हाला आला. जेव्हा प्रत्यक्ष छातीची सोनोग्राफी केली त्यामध्ये पस असावा ही शंका आली. त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी प्लॅन केला आणि ती शंका खरी ठरली. त्यामध्ये पस निघाला, त्याची तपासणी केली, त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाले. अर्थात योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला.
5: याबद्दल तुमच्याकडून आधी काय काय आहे सर? पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष, तुम्ही सांगताय अशा रुग्णांबद्दल की ज्यांना दिसत तर काही नाही पण खूप गंभीर आजार झालेला असू शकतो.
6: हो, तर ते त्यांचा क्षयरोगाचं निदान झाले आणि अर्थात योग्य त्या पद्धतीने उपचार

0: केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला आणि मानसोपचारासाठी जी औषधी सुरू होती त्या औषधांचा सुद्धा डोस कमी करू शकलो आम्ही.
1: अच्छा.
0: या सर्वांमुळे त्या या आजारातून बऱ्या झाल्या. खर तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि क्षयरोग अशा व्यक्तींमध्ये होतो ज्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन विकार किंवा वेगवेगळ्या दीर्घकालीन विकारांसाठी स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट चालू असते. याचबरोबर काही अचानक कारणानिमित्त कामाचा ताण वाढतो, जागरणी होतात आणि खाण्याकडे दुर्लक्ष होते. अशा काळात रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा त्रास होतो. अशा सर्व व्यक्तींमध्ये क्षयरोगाची पॉसिबिलिटी जास्त असते. ही महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो नेमके आणि नियमित उपचार महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: यामध्ये चाल ढकल करून चालत नाही, उपचाराचा डोस कमी करून चालत नाही. आणि सर्वात महत्वाचे, घाबरून न जाता सुरुवातीला तपासली जाणारी त्यांची थुंकी किंवा ब्रॉन्कोस्कोपी किंवा आपण ब्रॉन्कोस्कोपी मध्ये घेतला जाणारा ब्रॉन्क्युअल वॉश, जसं की ह्या केसमध्ये आपण त्यांचा पू काढला, पस काढला, तर त्यामधील क्षयरोगाच्या जंतूसाठी आणि त्याचबरोबर त्या औषधांच्या रेजिस्टन्ससाठी त्याची तपासणी करून घेणं आणि त्याची नेमकी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
1: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 39 34. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
5: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है. देश

अक्षदेह अंजली कुलकर्णी यांनी गायलेलं राहुल देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रशांत कुलकर्णी यांचं. आपण ऐकताय गाणी मनातली, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य साहित्याचे आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.1 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, याबरोबरच आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी

वरही ऐकू शकता. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र, गाणी मनातली. या कार्यक्रमात यानंतर अंजली कुलकर्णी आणि प्रज्ञा देशपांडे यांच्या स्वरात राहुल देशपांडे यांची गीतरचना, संगीत आहे प्रशांत कुलकर्णी यांचं.

0: प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएस कडून जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर. 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत. अंतिम सामना रविवारी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा चंडीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीत हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जिंद आणि सोनपत दरम्यान ही रेल्वे धावणार असून या गाडीला 10 डबे आहेत. याआधी जर्मनी आणि जपानमध्ये 2 ते 3 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वे धावत आहेत. त्यामुळे भारतातील ही रेल्वे जगातली सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे ठरणार आहे. हायड्रोजनचं रुपांतर विजेमध्ये करून ही गाडी धावणार असून इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडते. त्यामुळे 0 कार्बन उत्सर्जन होत असल्यानं प्रदूषण कमी होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची रेल्वे असून रेल्वे अभियांत्रिकीतील प्रगत पाऊल आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान चंडीगढ पंजाब इथंही विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. हरियाणा चंडीगढ आणि पंजाब या तीनही राज्यांना भेट देत विविध क्षेत्रातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या पुनर्विकसित स्थानकांमुळे राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या अद्ययावत स्थानकांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म, सुधारित स्थानक इमारती, प्रतीक्षा

अध्यक्ष आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी उत्तम सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार आहे. रालोआचं धोरण, आघाडीतील पक्षांचा समन्वय आणि अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीची रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि विकास यांच्याशी निगडीत कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शहा उद्या सिलीगुडीच्या जुमागाट सीमा चौकीला भेट देणार असून 18व्या बटालियनच्या सीमा सुरक्षा दलांच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच बीएसएफशी संबंधित विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सीमा सुरक्षेशी निगडीत विविध मुद्द्यांवर आयोजित बैठकीचं अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका गटाशी संबंधित 5 जणांना गुजरातच्या पाटण जिल्ह्यातून अटक केली. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 8 संशयित आरोपींच्या चौकशीतून या 5 जणांची नावं समोर आली होती. या 5 जणांना मेहसाणा जिल्ह्यातल्या कडी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवाना करण्यात आलं. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा युवा व्यवहार विभाग आज उत्तर प्रदेशमध्ये माय भारत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक संमेलनाचं आयोजन करणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या उद्घाटनाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. तरुणांचा सहभाग वाढवणं, संस्थात्मक समन्वय सुधारणं आणि तरुणांच्या नेतृत्वाअंतर्गत राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यवेधी परिसंस्था निर्माण करणं हा या दोन्ही कार्यक्रमांचा उद्देश असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी व्हिसावर नवीन निर्बंध लागू केले आहेत. जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा त्यांना प्रोत्साहन मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे. अमेरिकेनं काल इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अमेरिकेनं इराणच्या उत्तर भागाला लक्ष्य करत नौदल नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या जहाजावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल इराणनं या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागत हल्ले केले. या हल्ल्यांमधून युद्धविराम संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये 35 हून अधिक लोक ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केरळमध्ये आजपासून रामायण मास सुरू होत आहे. केरळमधील मल्याळम कालगणनेतील कर्कडम हा महिना रामायण मास म्हणून साजरा केला जातो. या काळात भाविक आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांततेसाठी रामायण या महाकाव्याचं वाचन आणि श्रवण करतात. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक घरांमधून आणि मंदिरांमधून रामायणाचं पठण केलं जातं तर मंदिरांमधून रामायणावर आधारित कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. ओदिशामधील पुरी इथल्या सध्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा अत्यंत धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. पाहंडी विजय आणि छेरा पहरा या पवित्र विधीनंतर काल दुपारी भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेला सुरुवात झाली. शंखध्वनी, वैदिक मंत्रोच्चार आणि जगन्नाथाच्या जयघोषात लाखो भाविकांसह बडा दांडा म्हणजेच मुख्य मार्गावरून ही रथयात्रा या गुंडीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावली तरीही भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. मात्र गुंडीच्या मंदिरालगत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ओदिशा सरकारनं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून उर्वरित उत्सवाच्या कालावधीत सुरक्षा

शिक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये फुटबॉलच्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्ता कॅरोलिन लेविट यांनी वार्ताहर परिषदेत घोषित केलं आहे. तत्पूर्वी ट्रम्प टॉवर इथं आयोजित फिफाच्या स्वागत समारंभातही ट्रम्प सहभागी होते. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एक दिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी

क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एक दिवसीय सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात काल यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला, त्यामुळे 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत आणि इंग्लंड सध्या 1-1 बरोबरीत आहेत. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावा करत सर्वबाद झाला. यजमान इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. जो रूटनं नाबाद 99 धावा केल्या त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. अंतिम सामना रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. महाराष्ट्रासह देशभरातील 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन. गुजरात एटीएसकडून जैश ए मोहम्मद संबंधित 5 जणांना अटक. नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर, 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण. अतिडाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी अमेरिकेकडून व्हिसा निर्बंध. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत पराभूत, अंतिम सामना रविवारी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सकाळचे 8:40 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत पायी वारी पंढरीची, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकूया लोणंद ते तरडगाव दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि सविता कारंजकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते कार्यक्रम अधिकारी प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः रामकृष्ण हरी प्रथे परंपरेप्रमाणे 8 जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि या प्रवासातील 7 मुक्काम आटोपून 15 जुलैला निरासनाचा अनुपम्य असा सोहळा आटोपून पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करती झाली आणि त्याच दिवशी पालखीसह वैष्णवांचा हा मेळा संध्याकाळी लोणंद मुक्कामी विसावला.
1: अवघी लोणंद नगरी या पालखीच्या आगमनानं सजली होती, आनंदली होती. सर्वदूर भरावलेलं भक्तिमय असं वातावरण भरून राहिलं होतं.
2: श्रोतेहो, आम्ही लोणंद मध्ये आहोत वारीच्या सोबत आणि लोणंदचे व्हिडिओ शूट अनिल वाघमारे सर आमच्या सोबत आहेत. तर एकूणच इथल्या नियोजनाविषयी आपण थोडासा आढावा आणि वारीविषयी थोडासा त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. वाघमारे सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: निरास्नानाचा जो काही सोहळा झाला त्या सोहळ्याचं वर्णन थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. एकूण स्वागत आणि हे सगळं.
3: नमस्कार, मी अनिल वाघमारे, पंचायत समिती खंडाळा गटविकास अधिकारी. आपल्याला दरवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी

0: पालखी सोहळ्याचा दिनक्रम येतो आणि आपल्याकडं 15-7 काल वाल्हे ते लोणंद असे वारीचं प्रस्थान झालेलं आहे. आपल्याला वाल्ह्यामधून नीराकडे येते आणि नीरामधून पहिल्यांदा आपल्याला जो सातारा जिल्ह्याचं पारेगाव गाव आहे तिथं दत्तघाट आहे. तिथं दत्तघाटामध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान केलं जातं. दत्तघाटावरती साधारण 1 पादुकांचं आगमन झालं आणि नेहमीप्रमाणे दत्तघाटामध्ये जे दत्त मंदिर आहे घाटावरती तिथल्या आपल्या नीरा नदीमध्ये पादुकांचं विश्वस्तांच्या हस्ते अत्यंत देखण्या स्वरूपात स्नान झालं आणि मग स्नान होऊन पुन्हा परत आपला सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. नंतर पाडेगाव इथे आपल्या सातारा जिल्ह्याच्या प्रशासना वतीनं सन्माननीय मंत्री महोदय, जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि सर्व विषय समितीचे सभापती, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सर्व शासकीय अधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीमध्ये पालखीने आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. मागच्या वर्षीप्रमाणे सुद्धा आपण या वर्षी पालखी आल्यानंतर आपण दोन्ही बाजूने गुलाब पुष्पवृष्टी केली आणि त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्याचा पोलीस बँड आहे तो पोलीस बँडच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींना आपण वंदन सुद्धा केलं, त्या पद्धतीनं स्वागत केलं. तिथून पुढे लोणंद येथे प्रस्थान झालं आणि लोणंद येथे कालचा मुक्काम आणि आजचा मुक्काम असा हा माऊलींचा प्रवास झाला. 15 1 आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सायंकाळी साधारण 4 दरम्यान पालखी तळावरती माऊली विसावली आणि आज आता 1 आता माऊलींचं प्रस्थान तरडगाव येथे मुक्कामासाठी प्रस्थान होईल. पाडेगाव येथे मध्ये आपण वारकऱ्यांच्या सोयी सुविधेसाठी या वर्षी जवळजवळ 25x200 फुटाचा स्वागत कक्ष उभारणी करण्यात आलेला होता. या वर्षी पहिल्यांदाच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून स्नानागृह सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले होते. स्नानागृह बरोबर वारकऱ्याने ज्यावेळेस स्नान करतात त्यावेळेस कपडे बदलण्यासाठी सुद्धा चेंजिंग रूम सुद्धा 50 आपण दत्तघाटावरती उपलब्ध करून ठेवलेलं होतं. महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे आपल्या ह्या पालखीच्या अनुषंगानं आपल्याला साधारण 1.12 लिटर आपल्याला ह्या 2 शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं अपेक्षित असतंय. त्या पद्धतीनं आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शासकीय 23 टँकर आणि इतर खाजगी टँकर असे म्हणून 86 टँकर सुद्धा आपल्याला शासनामार्फत उपलब्ध झालेले होते आणि त्याच्या भरण्याच्या अनुषंगानं 16 फिडिंग पॉईंट आपण तयार केलेले होते आणि खास करून आपण पिण्याचं पाणी शुद्ध पोहोचतंय का नाही याच्यासाठी सुद्धा प्रत्येक टँकर जिथं फिलिंग पॉईंट आहे त्या फिलिंग पॉईंटला आरोग्य पथक आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने जे शाखा अधीन आहेत प्लस टँकरवरती जलसुरक्षक यांची नेमणूक केलेली होती की जेणेकरून पाण्याचा सुद्धा अपव्यय होईल आणि योग्य चांगलं पाणी वारकऱ्यांना उपलब्ध होईल. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने आपण एक QR कोड सुद्धा आपण तयार केलेला होता जेणेकरून QR कोड स्कॅन केल्यानंतर ह्या 13 बाबी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा म्हणजे टँकर कुठं आहे, आरोग्य पथक कुठं आहे, रत्नी कक्ष कुठं आहे, स्नानगृह कुठं आहे, जर्मन हँगर कुठं आहे, विसाव्याचे ठिकाणी कुठं आहेत, आपत्कालीन संपर्क जर कुणाला करायचा असेल तर कुणाला करावं असं QR कोड तयार करून तो QR कोडच्या माध्यमातून एक मार्गदर्शक प्रणाली सुद्धा जिल्हा परिषदेने तयार केलेले होते. त्याचाही वारकरी चांगला लाभ घेतलेला आहे.
1: त्यामुळे एकूणच वारकऱ्यांना ही वारी कशी सुखाची होईल, कमी त्रासाची होईल हा सगळा प्रयत्न आहे. आपण ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने धन्यवाद.
2: हाती वीणा, मुखेहरी, खांद्यावर पताका, डोईवर तुळशी असे सारे वारकरी काल लोणंद इथला आपला मुक्काम आटोपून पुढे निघण्याच्या तयारीत होते. पुढचा त्यांचा मुक्कामाचा टप्पा होता तरडगाव, पण त्यांना वेध लागले होते ते संध्याकाळी होणाऱ्या उभ्या रिंगणाचे. लोणंद ते तरडगाव वाटेवर चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आणि ते पाहायला मिळणार याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
3: सांग सांग पांडुरंगा तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. आषाढी एकादशीला साधू

0: एकादशीला साधु संत होती गोळा तुझ्या दर्शनाला तुझ्या दर्शनाला सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला दही भात येचा खाला हाका मारी तो ग त्याला दही भात येचा खाला हाका मारी तो ग त्याला चला चला देवराया चला भोजनाला चला चला देवराया चला भोजनाला सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुखमिनी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला.
1: श्रोते हो आपल्या सोबत आहेत राजगुरुनगर खेड इथून आलेले श्रीयुत बोराडे आहेत. संत जगनाडे महाराज यांची पालखी आहे ती रथाच्या पाठीमागे असते तर त्यांच्या सोबत ही बैलजोडी आहे. नमस्कार बोराडे.
2: नमस्कार.
1: किती वर्ष झाली हे तुम्ही बैल घेऊन येत आहे?
2: आपल्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच मान मिळालेला आहे संत जगनाडे महाराजांच्या पालखीसाठी.
1: अच्छा, मग यासाठी तुम्हाला काही वेगळं नियोजन करावं लागलं किंवा तयारी करावी लागली असं काय असतं?
2: नाही, आपण पालखी व्यवस्थापकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्याकडे विनंती केली आम्हाला बैलाचा मान द्या म्हणून. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला ह्या वर्षी संधी दिलेली आहे.
1: जगनाडे महाराजांचं पण वैशिष्ट्य आहे, त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल.
2: संत जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांची गाथा लिहिली होती आणि त्यांच्या एक टाळकऱ्यांपैकी ते एक जगनाडे महाराज एक होते.
1: तुकाराम महाराजांचा विचार केला तर 300 वर्ष झाली आणि मग ही परंपरा त्या पालखीची किती वर्ष असं आपण म्हटलं तर
2: वारीची परंपरा चालू आहे त्यापासून जगनाडे महाराजांची परंपरा चालूच आहे पालखीची.
1: आता तुमच्या सोबत किती वारकरी आहेत?
2: आता आमच्या बैलजोडी सोबत 20 लोक आहेत.
1: आणि मग हे तुमचा प्रवास आळंदी ते पंढरपूर असा?
2: हो.
1: आतापर्यंत प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही?
2: नाही, अडचणी काय नाही. ज्या काय अडचणी आहेत त्या माऊलींच्या चरणी, माऊली सगळं सोडत.
1: बैलांचं जे नियोजन असतं त्यासाठी किंवा तयारी असते त्यासाठी काही तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, वेगळी त्यांची काळजी घ्यावी लागते सुरुवातीपासून आणि वारीमध्ये सुद्धा असं काही?
2: आपण 1 महिना अगोदरपासून त्या बैलांचा सराव करत असतो चालण्याचा वगैरे आणि त्यांना विशेष खुराक 1 महिन्यापासून आपण त्यांना चालू ठेवत असतो जेणेकरून त्यांचा स्टॅमिना टिकून राहील यासाठी आपण त्यांना 1 महिन्याच्या अगोदरपासून त्यांची तयारी करून घेत असतो.
1: आणि वारीमध्ये विशेषतः काय काळजी घ्यावी लागती वगैरे?
2: वारीमध्ये संध्याकाळी त्यांना गरम पाण्याने शेक द्यावा लागतो आणि त्यांना विशेष खुराक वगैरे द्यावा लागतो आणि वेळोवेळी जर काही लागलं तर डॉक्टरांची पण आपण सल्लामसलत करून त्यांची सुद्धा मदत घेतो.
1: आणि आता तुम्ही बैलजोडीची तुम्हाला संधी मिळाली हे पहिलं वर्ष, वारीमध्ये तुम्ही येत आहे त्याला किती वर्ष झाली?
2: नाही, आमचे बंधू येत असतात वारीमध्ये पायवारीसाठी, त्यांना जवळपास 10 वर्ष झालेत. निलेश बोराडे त्यांचं नाव आहे, ते जवळपास 10 वर्ष झाले पायवारी करतात. आपण बैलजोडीचा मान पहिल्यांदाच या वर्षी आम्हाला मिळालाय
1: आणि ही पुढे परंपरा चालू ठेवायचा असंही तुमची इच्छा आहे. आता पांडुरंगाकडे जाऊन काय मागणार तुम्हाला? हा तर प्रसाद मिळालेला आहे माऊलींच्या आशीर्वादाने, पुढचं काय डोक्यात आहे नियोजन?
2: नाही, पुढचं काय नाही, आपली एकच इच्छा होती. आपण एवढे मोठे बैल आज आपल्या धावणीला आहेत तर एकदा तरी माऊलींच्या रथाला आपली संधी मिळावी एवढीच आमची इच्छा होती, ती आज माऊलींनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्त काही मागणं नाही आता माऊलींकडे, त्याही आज समाधान आहे.
1: धन्यवाद, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.
2: थँक्यू.
1: श्रोते, वारीमध्ये सातारचे श्री ऋषिकेश कुलकर्णी आम्हाला भेटले. प्लास्टिक संकलनाचं काम, थोडक्यात म्हणजे पर्यावरणाचं स्वच्छतेचं काम ते या वारीमध्ये नंतर करत असतात, तर त्या कामासंबंधी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी.
1: प्लास्टिक संकलनाचं जे तुम्ही काम करताय, पर्यावरण रक्षणाचं काम करताय, तर हे सगळं काम थोडक्यात आम्हाला काय सांगाल?
3: हा, आषाढी वारी जी काही आळंदीपासून चालू होती ती पंढरपूर पर्यंत असते, तर त्याच्यामध्ये लोणंदी या गावामध्ये आपण हे दुसरं वर्ष की आपण प्लास्टिक संकलन करतो. म्हणजे कसं की पालखी गेल्यानंतर जे काही प्लास्टिक पडतं ते सगळं प्लास्टिक आपण संकलन करून ते पुढे रिसायकलिंगला पाठवतो.
1: वारी पुढे गेल्यानंतर?
3: हा.
1: अच्छा. हे साधारणपणे किती दिवसाचं काम असतं पुढे असं आपण म्हणूया?
3: आपण जे करतो ते छोट्या स्वरूपातलं पण 1 ते 2 दिवस चालतं हे काम.
1: या 2 दिवसामध्ये साधारण किती प्लास्टिक गोळा होतं?
3: आता जी आपली 20 ते 30 जणांची टीम आहे ते आम्ही सगळे मिळून जे काही प्लास्टिक संकलन होतं ते 60 ते 70 किलो प्लास्टिक संकलन होतं.
1: अच्छा, आणि मग ते पुढे पाठवायची काय व्यवस्था करता तुम्ही?
3: हा, हे सगळं प्लास्टिक घेऊन आपण सातारला येतो आणि सातारमधलं हे प्लास्टिक मग आपण पुण्याला रिसायकलिंगला पाठवतो.
1: याच्यामध्ये काही भाविकांसाठी पुढे मार्गदर्शन व्हावं, प्लास्टिकचा वापर

0: व्हावा की जनजागृती व्हावी या दृष्टीने काही प्रयत्न करता प्रयोग करता?
1: हा प्रयोग म्हणजे आपण भाविकांना वारकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की प्लास्टिकचा वापर कमी करा, जे की आपण स्वतःच्या कृतीमधून दाखवतो. नाश्त्याला जे पळसाचे पानाचे द्रोण असतात त्याचा वापर करतो आणि ते सांगतो की अशा प्रकारचे वापरा आणि जेणेकरून प्लास्टिकचा वापरच कमी होईल.
0: याला भाविकांचा प्रतिसाद वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो?
1: हा त्यांना ऑप्शन मिळाल्यानंतर त्यांचा या गोष्टीसाठी 100% प्रतिसाद मिळतो.
0: छान, तुमचं काम तर अत्यंत स्तुत्य असं आहे. त्यानिमित्ताने वारकऱ्यांमार्फत पांडुरंगाची सेवा तुम्ही करत आहात. छान वाटलं ऐकून तुमच्याशी बोलून. रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण.
2: आपल्या सोबत एक जेंजीची वारकरी आहे संयुक्ता भोईटे, 12वी मध्ये शिकणारी ही विद्यार्थी आहे. तर तिच्या सोबत तिचे अनुभव आपण ऐकूया तिच्याकडून या वारी मधले. नमस्कार माऊली.
3: नमस्कार. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आदरकीची मी विद्यार्थिनी इयत्ता 12वीची. आज आमच्या शाळेमार्फत लोणंद येथे वारकऱ्यांची सेवा व वारकऱ्यांना भेट देण्यासाठी पायी वारी शाळेने आयोजित केली होती. त्यात आम्ही अनुभवलं की म्हणजे वारकऱ्यांची पंढरपूरपर्यंत जास्तोपर्यंत कसे कष्ट असतात, कसं वारकऱ्यांचं विठ्ठलाच्या वरती कसं प्रेम असतं हे अनुभवलं. आणि त्याचबरोबर आपले पोलीस मित्र डॉक्टर्स यांनी किती वारकऱ्यांची सेवा केली हे पण अनुभवलं. आणि हा अनुभव एकदम असा न विसरण्यासारखा होता.
2: लोकांचं दर्शन झालं का?
3: हो.
2: अरे वा, काय वाटलं तिथं माथा टेकल्यावर?
3: चांगलं वाटलं, मन प्रसन्न झालं.
2: कशी होती गर्दी, तिथला सोहळा कसा होता?
3: म्हणजे ह्या वर्षी खूप गर्दी होती.
2: किती वर्ष झाले तू इथे? इकडे
3: 5-6 वर्ष झाले. म्हणजे आम्ही इथलंच आहे, हिंगणगावच आहे. आणि शाळेतर्फे आमची वारकऱ्यांना भेट होती, त्यामुळे पण खूप हा चांगला अनुभव होता.
2: त्या वेळेला काही आणखीन करायचं वारकऱ्यांसाठी सेवा करायची असं काही डोक्यात?
3: हो, ह्या वेळेस पण वारकऱ्यांची सेवा केली, पुढच्या वेळेस पण अजून काहीतरी वेगळं असं वारकऱ्यांना शाळेच्या मार्फत पाण्याची बॉटल रुमाल वगैरे वाटले.
2: पंढरपूर पर्यंत जायची कधी इच्छा आहे का?
3: नक्कीच, पुढच्या वर्षी तरी नक्कीच, 12वी पास झाल्यावरती.
2: धन्यवाद बोलल्याबद्दल. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी.
2: तर ते वारी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी येतात, त्यामध्ये स्वच्छता हा एक फार अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि ती सांभाळण्याचं काम करणारे नगर परिषदेतील श्रीयुत संतोष झुंजारे सर आता आमच्या सोबत आहेत. एकूण वारीच्या आधीपासून हे कधीपासून तुम्ही सुरुवात करताय स्वच्छता आणि सगळं करताय?
4: आम्हाला वारीच्या अगोदर नगर परिषदेकडून आणि डीओ ऑफिस कडून आदेश येतो. तर वारीच्या वेळेस पूर्वतयारी करावी लागते, जसं की ज्या ठिकाणी वारी थांबते त्या ठिकाणचं स्वच्छता करून घेणे आणि त्या ठिकाणी पाण्याची स्वच्छालयाची व्यवस्था करणे आणि त्या ठिकाणची लाईट व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी पालिकेमार्फत केल्या जातात.
2: आता वारी झाल्यानंतरची जबाबदारी काय काय असते?
4: आता वारी झाल्याच्या नंतरची जबाबदारी सर्वात महत्वाची म्हणजे की पूर्ण स्वच्छता करून घेणे शहराची आणि वारीचे जे काही वेस्ट पडलेले आहेत समजा त्याचं टोटल स्वच्छ करणे हे सगळी जबाबदारी असते आमची.
2: सुरुवातीच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात आणि नंतरच्या स्वच्छतेला किती दिवस लागतात?
4: सुरुवातीची स्वच्छता म्हणजे ओव्हरऑल मशीन वगैरे सगळ्या काही व्यक्ती नसल्यामुळे म्हणजे खुली जागा असल्यामुळे स्वच्छता कमी वेळात होते. पण ज्यावेळेस वारी इथून प्रस्थान करते त्यावेळेस ती स्वच्छतेला खूप वेळ लागतो, कारण का बंडलात त्याचं कलेक्शन्स असतं, समजा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा पडला असतो ते उचलणं त्याचं वर्गीकरण करणं हे काम पालिका करते.
2: आता फक्त आम्हाला जाता जाता आणखीन एक वर्णन तुमच्याकडनं ऐकायचं आहे, म्हणजे पालखी तळावरती खूप सुशोभीकरण केलेलं होतं यावर्षी, भव्य दिव्य लाइटिंग केलेलं होतं, तर त्याचंही थोडक्यात वर्णन सांगा.
4: हो, जसं की माऊलीच्या पालखीचं जसं आमच्या पालिकेला जमेल तशा प्रमाणात आम्ही सुशोभीकरण केलं होतं. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारात चेंज होतोय, समजा की यावर्षी काही वेगळा लोगो, पुढच्या वर्षी वेगळा लोगो. आता थोडक्यात म्हणलं तर आम्ही पालखीचं बहुताल आम्ही वेगवेगळ्या आम्ही पालिकेचं पंडाल लावले होते की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, जसं की आरोग्याच्या, जसं की कुठे व्यक्ती हरवला असेल समजा त्याच्यासाठी वेगळा स्पॉट आणि वेगवेगळ्या लाइटिंग्स वगैरे आणि बॅरिकेटर करून माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही व्यवस्था केली होती.
5: चांदोबाचा लिंब इथलं उभं रिंगण पार पडल्यानंतर तरडगावचा मुक्काम आणि मग पुढे फलटण नगरीत प्रस्थान असा सारा पुढचा प्रवास. या पुढच्या प्रवासाच्या टप्प्यात आपण पुन्हा भेटणारच आहोत उद्या सकाळी 8:40 वाजून. रामकृष्ण.

0: चौधरीची। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकला। निवेदन होतं अजय गिजरे आणि सविता कारंजकर यांचं। तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत। सादर करते होते प्रवीण कुलकर्णी। ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती।
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।
2: मध्यमलहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत। सकाळचे 9 वाजतायत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
3: चिंतन, हाच चिंतामणी।

0: गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: जीवन सुखी होण्यासाठी कुटुंब संस्था निर्माण झालेली आहे. विवाहापूर्वी मुलीचे आईबाप अपार श्रम करून, काबाड कष्ट करून, रक्ताचं पाणी करून आपल्या मुलीचं संगोपन, संवर्धन, शिक्षण वगैरे गोष्टी करून तिला लहानाचं मोठं करतात. ज्या प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं आईबापांनी मुलीला सांभाळलेलं असतं, तेच प्रेम आणि तोच जिव्हाळा आपल्या मुलीला सासूरवाडीला मिळावा अशी त्यांची मनापासून अपेक्षा आणि इच्छा असते. अशा अपेक्षेनंच आईबाप जीवापाड सांभाळलेली त्यांच्या मुलीची आवडती ठेव मोठ्या विश्वासानं तिच्या पतीच्या स्वाधीन करतात. सासरी गेलेल्या मुलीला पतिदेवानं सुखात आणि आनंदात ठेवणं, तिचा मान राखणं, तिचा योग्य सन्मान करणं आणि

मुलाला उत्तम वागणूक देऊन घरात चांगल्या प्रकारे नांदवणं हे प्रत्येक नवरदेवाचं आणि त्याच्या घरातील माणसांचं आद्य कर्तव्य आहे. पुरुषप्रधान समाजातील धूर्त पुरुषाने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचा गुलाम करण्याच्या हेतूनं पापपुण्याच्या खोट्या समजुती स्त्रियांच्या गळी उतरवल्या. स्त्रीनं आपला पती सोडून दुसरा पती करणं पाप आहे या कल्पनेमुळं अनेक स्त्रिया व्यसनी आणि मारहाण करणाऱ्या नवऱ्याला पती देव अशा भावनेनं जन्मभर चिकटून राहतात. वास्तविक असं करणं म्हणजे पुण्य नसून महापाप आहे. देव म्हणून किमान पक्षी माणूस म्हणून तरी माणुसकीची वागणूक पत्नीला न देणाऱ्या नवऱ्याला चिकटून राहण्यात कोणतंही शहाणपण नाही. अशा प्रसंगी अशा स्त्रियांना इतर स्त्रियांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि स्त्रियांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी त्यांना आधार द्यायला हवा असा आमचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. दुसरा मुद्दा असा की सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं असता असं दिसून येतं की स्त्रियांचा छळ करण्यात पुरुषांचा सहभाग सहसा नसतोच, परंतु जो काही सहभाग पुरुष घेतात ते केवळ आईच्या किंवा बहिणीच्या किंवा पत्नीच्या दबावाखाली किंवा तिच्या भिडेस्त. कुटुंबात स्त्रियांकडून स्त्रियांचा छळ होतो तो प्रामुख्यानं सासवा नणंदांकडून सुनांचा छळ होतो. हा छळ करण्याची कारणं अनेक असतात. हुंडा दिला नाही म्हणून, हुंडा कमी दिला म्हणून, माहेरच्या माणसांकडून पैसे आणत नाही म्हणून, मूल होत नाही म्हणून, आपला मुलगा म्हणजे सुनेचा नवरा आपल्या मुठीत राहावा म्हणून, आपला मुलगा सुनेच्या मुठीत जाईल या भीतीनं वगैरे कारण स्त्रियांचा छळ करण्यामागे असतात. वास्तविक हा सर्व प्रकार अर्थशून्य असून अक्कलशून्य स्त्रियाच असे प्रकार करू शकतात. या स्त्रिया अक्कलशून्य असतात असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे या स्त्रियांना दूरदृष्टी नसून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं हित कशात आहे हेच त्यांना कळत नसतं. सुनेचा छळ करण्यानं अनेकांना दुःख निर्माण होतं हेच या स्त्रिया लक्षात घेत नाहीत. सुनेचा छळ केल्यामुळं मुलगा दुःखी होतो, त्याचं स्वास्थ्य बिघडतं, त्याची शांती हरपते, त्याला कमालीचं टेन्शन निर्माण होऊन शरीर प्रकृती ढासळते, डॉक्टर मागे लागतो, पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीमध्ये ऑफिसच्या कामात किंवा व्यवसायात त्याचं मन लागत नाही, त्यामुळे अनिष्ट परिणाम त्याला भोगावे लागतातच, पण कुटुंबातील सर्वांवर त्याचे अनिष्ट परिणाम होऊन कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. आणखीन एक मुद्दा असा की मानवी जीवनामध्ये निसर्गाचे नियम अत्यंत महत्वाचे असून ते मानवी जीवन घडविण्यात किंवा बिघडवण्यात निर्णायक ठरत असतात. निसर्गाचे नियम आणि माणसांच्या हातून घडणारी कर्म यातून माणसांची नियती निर्माण होत असते आणि तीच नियती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून जीवनविद्या सांगते आपण जे करतो तेच आपण देवाजवळ मागतो. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतं किंवा आपण जे करतो तेच भोगतो. पेरावे तसे उगवावे किंवा करावे तसे भोगावे या म्हणे अत्यंत सार्थ आणि यथार्थ आहेत. म्हणून सुनांचा छळ करताना तिला आणि इतरांना जे दुःख दिलं जातं तेच दुःख आज ना उद्या आपल्यावर उलटणार आहे हे सत्य छळ करणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं आणि प्रत्येक व्यक्तीनं कधीही विसरता कामा नये. अहो दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून येते त्याचप्रमाणे आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात सून म्हणून जाणार आहे हे छळ करणाऱ्या स्त्रियांनी सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपली मुलगी तिच्या सासरी सुखानं नांदायला पाहिजे असेल तर आपल्या घरात सून म्हणून आलेल्या मुलीला सुखात आणि आनंदात ठेवण्याची दक्षता घरातील प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक व्यक्तीनं घेणं आवश्यक आहे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे सासवा नणंदा घरात आलेल्या सुनांना छळतात हा एक प्रकार झाला, तर दुसरा प्रकार असा की घरात आलेल्या सुना सासवा नणंदांना छळतात. दोन्ही प्रकारात स्त्रियाच स्त्रियांचा छळ करत असतात. छळण्याची कारणं दोन्ही प्रकारात असू शकतात.

0: असतात. परंतु एक गोष्ट खरी की हा छळण्याचा प्रकार अत्यंत निंद्य असून तो सर्वांनाच तापदायक ठरतो. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा अटल नियम लक्षात घेता छळ करणाऱ्या स्त्रियांना मग त्या सासवा ननंदा असोत किंवा सुना असोत त्यांच्या कुकर्माची फळं त्यांना भोगावीच लागतात. दुसरा मुद्दा असा की माणसाच्या हातून जी सत्कर्म आणि दुष्कर्म घडतात त्यांचे ठसे सूक्ष्म जाणीवेवर उमटतात आणि ते सर्व अंतर्मनाच्या द्वारे पुण्य आणि पाप या स्वरूपात हृदयाच्या ईश्वरी बँकेत जमा होतात आणि जमा केलेलं पाप किंवा पुण्य भविष्यात दुःखी जीवन किंवा सुखी जीवन प्राप्त करून द्यायला कारणीभूत ठरत. म्हणूनच घरातील स्त्रियांनी म्हणजे सासवा आणि नणंदा यांनी घरात आलेल्या सुनांना आत्ता म्हटल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीनं नांदवलं तर त्याच सुना भविष्यात सासवाना आणि नणंदांना सर्व प्रकारे उपयोगी पडतील हे निश्चित. हाच अटळ निसर्ग नियम सुनांना सुद्धा लागू आहे. कारण आजच्या सुना उद्याच्या सासवा होणार आहेत आणि हे सत्य त्यांनी नित्य स्मरणात ठेवणं त्यांच्याच हिताचं ठरणार आहे. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत अवश्य लक्षात ठेवावा. घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रूपानं लक्ष्मीच सोन्याच्या पावलानं घरात प्रवेश करते हे ओळखायचं असतं. काही घरांमध्ये नववधू घरात आल्यानंतर योगायोगानं घरात काही अनिष्ट प्रकार घडतात. उदाहरणार्थ नवरा सासरा सासू किंवा ननंद गतप्राण होणं, सासऱ्याचा निवडणुकीत पराभव होणं, घराला आग लागणं, मुलं नापास होणं वगैरे वगैरे. तर त्याचं खापर त्या नववधूवर फोडण्यात येतं. तिला पांढऱ्या पायाची अपशकुनी स्त्री अशा प्रकारे तिची अवहेलना करण्यात येते. पायगुण अपशकुन हे अंधश्रद्धेचे प्रकार असून त्यामुळे स्त्रियांचा छळ होणं हे सर्वत्र चुकीचंच आहे पण अत्यंत असंस्कृत आणि रानटीपणाचं द्योतक आहे. आयुष्य संपलं म्हणून मृत्यू येणं, माणसाच्या काही गुणदोषांमुळे त्याला यश अपयश याला सामोरं जावं लागणं, संसारात बेसावतपणामुळं अनिष्ट घटना घडणं, अशा सर्व अनिष्ट घटनांना नववधू जबाबदार असते असं मानणं किंवा समजणं म्हणजे प्रत्यक्षात ते मूर्खपणाचं किळसवाणं दर्शनच होय. म्हणूनच अंधश्रद्धेच्या सर्व प्रकारांना जीवनविद्येचा तीव्र विरोध असून तिचं संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी जीवनविद्या सदैव कार्यरत आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज सकाळी 9:15

0: आपण ऐकणार आहात कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य. आज या कार्यक्रमात पावसाळ्यात आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
1: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य साहित्याचे आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमधारी 239.18 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 9:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य।
3: श्रोते हो नमस्कार। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, सध्या ऋतुमान बदलतंय, उन्हाळा संपून आपण पावसाळ्याकडे चाललोय। पावसाचं वातावरण, कधी पाऊस पडतो तर कधी ऊन पडतं, पावसाळ्यातही कधी गरम होतंय तर खूपसा पाऊस पडला तर संध्याकाळी थंडी पण वाजते। अशा या द्विधा वातावरणात आपण या पावसाळ्यात होणारे आजार आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यात आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची यासाठी आपल्या स्टुडिओत डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे सरांना आमंत्रित केलंय। सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
4: धन्यवाद।
3: सर, आपण बघतो की पावसाळा हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ऋतू मानला जातो, असं असण्याचं कारण काय?
4: आयुर्वेदानुसार उन्हाळ्यामध्ये किंवा ग्रीष्म ऋतूत शरीराचं बल कमी झालेलं असतं आणि वर्षा ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रता, ढगाळ वातावरण, दूषित पाणी आणि मुख्य म्हणजे पचनशक्ती मंद झालेली असते, त्यामुळे शरीर रोगांना अधिक प्रमाणामध्ये बळी पडण्याची शक्यता असते। यामुळे अपचन, आमनिर्मिती, सांधेदुखी, त्वचेचे विकार, संसर्गजन्य आजार, मुख्यतः अन्न व स्रोतसाचे किंवा पोटाचे आजार हे होण्याचं प्रमाण जास्त या ऋतूमध्ये आपल्याला आढळत।
3: सर, आपल्या शरीरात कफ, पित्त आणि वात हे दोष असतात, पावसाळ्यात यातले कोणते दोष बिघडतात आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो?
4: वर्षा ऋतू किंवा पावसाळ्यामध्ये मुख्यत्वे करून वातदोष हा प्रकोपित होतो आणि पित्ताचा संचय होतो आणि कफ हा तुलनेने कमी प्रमाणामध्ये दूषित होतो। वात वाढल्यामुळे ह्या ऋतूत सांधेदुखी, अंगदुखी, पोटात वायू निर्माण होणे, बद्धकोष्ठता, त्यानंतर स्नायू दुखणे असे विविध प्रकारचे त्रास आपल्याला व्यवहारात दिसतात।
3: अच्छा। सर, पावसाळ्यात आपला आहार कसा असावा, कोणकोणते पदार्थ विशेषतः खाल्ले पाहिजेत आणि कोणकोणते पदार्थ टाळावेत?
4: पावसाळ्यामध्ये आयुर्वेद असं सांगतो की लघु, उष्ण, स्निग्ध आणि सहज पचणारा असा आहार घेणं आपल्याला अपेक्षित आहे। आता ह्या काळामध्ये पाणी पण दूषित झालेलं असते बऱ्यापैकी आणि मांसाहार हा तर वर्जच करायला पाहिजे। त्यासाठी आपल्या प्राचीन काळाच्या परंपरेनुसार मांसा

0: तर हा श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण आषाढ महिन्यामध्ये हा टाळतो.
1: हो,
0: मुख्यत्वे हा माशाच्या अंडी वोणीचा काळ असतो किंवा ह्या मांसाहारामध्ये जास्त करून इन्फेक्शन आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अगदी मंद झालेला असतो त्यामुळे पचन पण होत नाही, त्यासाठी जड अन्न टाळावं लागतं. लघु उष्ण म्हणजे जसं आपलं जुने तांदूळ आहेत, गहू आहे, भाजून खाल्लेले पदार्थ समजा आपण वापरू शकतो. आलं, जिरे, हिंग, मिरी, लसूण ह्यांचा वापर जास्त प्रमाणात करणं अपेक्षित आहे. वातावरण झालेलं असतं त्यामुळे तूप जे आहे ते चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. ह्या काळामध्ये डाळीमध्ये मुगाची डाळ वापरणं आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं. शक्यतो नॉनव्हेज किंवा मांसाहार, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, त्यानंतर बाहेरील शिळे अन्न, बाहेरील पदार्थ, आईस्क्रीम, थंड पेय आणि काही स्वच्छतेची खात्री नसल्यास असे काही खाण्याचे पदार्थ आहेत हे टाळावे शक्यतो.
1: अच्छा सर, यासोबतच पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद काय सांगतो?
0: पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद असं सांगतो की उकळून सुखोष्ण किंवा कोमट असलेले हे पाणी सर्वात योग्य ठरेल. कारण अग्निमंद झालेला असतो तर अग्निवर्धनासाठी हा अतिशय महत्वाचा आहे. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये जिरे, सुंठ किंवा धने घालून उकळून जर घेतलं तर पचन होण्यासाठी सुद्धा मदत होते. साधारणतः बद्धकोष्ठता सुद्धा त्याच्याने कमी होते.
1: अच्छा सर, या पावसाळ्यात आपली पचनशक्ती चांगली ठेवणं अतिशय गरजेचं असतं, तर ही पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कोणकोणते उपयुक्त आहेत?
0: आयुर्वेदानुसार बहुतेक सर्वच आजार हे अग्निमांद्यामुळे होतात, म्हणजे अग्निमंद झालेला असतो आणि पावसाळ्यामध्ये हा जास्त प्रमाणातच मंद असतो. त्यामुळं ह्या आजारांचं प्रमाण टाळण्यासाठी वेळेवर जेवण करणं हे महत्त्वाचं आहे. अतिप्रमाणामध्ये खाणं टाळावं आणि जेवणामध्ये आले, जिरे, हिंग, लिंबू याचा वापर चांगला केला पाहिजे. त्यासोबतच पचनशक्ती चांगली राहावी आणि नियमित व्यायाम पण आवश्यक आहे. नियमित चालणं, पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी ठेवणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे जेवल्यानंतर शतपावली करणे असे काही छोटे छोटे उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण पचनशक्ती चांगली ठेवू शकतो.
1: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत?
0: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यातच नव्हे तर सर्वच ऋतूमध्ये थोडीशी काळजी अशी घ्यायला पाहिजे की वेळेवर आणि पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. आहार हा संतुलित आणि चौरस षड्रसात्मक असला पाहिजे. पावसाळ्यामध्ये विशेष करून अग्निवर्धन करणारा म्हणजे भूक वाढवणारा चांगला आहार आवश्यक आहे. नियमित योग करणे किंवा प्राणायाम आहे ह्या सर्व चांगल्या दिनचर्या आणि त्या त्या ऋतूत होणारी ऋतूचर्या ही केली आणि मानसिक ताण जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही औषधंसुद्धा आपल्याला रसायन चिकित्सा जी म्हणतो आपण, पण ती तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यामार्फत घेतलेलं कधीही योग्य राहील.
1: सर, पावसाळा म्हटलं की साथींचे रोग पसरण्याची शक्यता किंवा समाजात साथीचे रोग पसरलेले जास्त प्रमाणात दिसून येतात, तर या पावसाळ्यात कोणकोणते सामान्य आजार लोकांना जास्त प्रमाणात होतात?
0: पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याचं प्रमाण जास्त दिसायला लागतं. विशेष करून काही व्हायरल इन्फेक्शन्स आपण ज्याला म्हणतो हे व्हायरसेस जे असतात ते हे काळामध्ये ह्या वातावरणात त्या वाढलेले असतात. फ्लू तसंच डेंग्यूचं प्रमाण जास्त होतं, डासांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यानंतर मलेरिया ह्याचंही प्रमाण जास्त आहे ह्या काळामध्ये. टायफॉइड, अतिसाराचं प्रमाण जास्त होतं कारण पाणी जे आहे ते दूषित होण्याचं प्रमाण ह्या काळात जास्त होतं. विशेष करून बुरशीजन्य संसर्गजन्य आजार जसं ओले कपडे वापरल्यामुळं किंवा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कपडे वाळत नाहीत त्यामुळं बुरशीचं प्रमाण जास्त होतं. त्वचा रोग आणि सांधेदुखीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये ह्या काळात आपल्याला आढळते. दूषित पाण्यामुळे होणारे आजार हे जास्तच सीझनमध्ये किंवा ऋतूमध्ये आपल्याला सापडतात. यासाठी

0: केरळसारख्या राज्यामध्ये आपल्याला नेहमीच गरम पाणी दिलं जातं, किंवा चुड्डबेलम नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधं आणि उकळलेले औषधी द्रव्य असलेलं पाणी आपल्याला प्रत्येक वेळेस दिलं जाते, ज्याच्यामुळं साथीचे आजार जे दूषित पाण्यामुळे होतात ते बऱ्यापैकी आपण टाळू शकतो.
1: अच्छा, पावसाळ्यामध्ये मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे?
0: पावसाळ्यात विशेषतः ज्येष्ठांनी आणि मुलांनी पाण्याचं सेवन करताना उकळून थंड केलेलं पाणी किंवा सुखोष्ण पाणी हे घेणं अपेक्षित आहे. ताजं सकस आणि गरम अन्न खायला पाहिजे. पावसामध्ये भिजणं हे टाळायला पाहिजे, कारण त्यामुळं सर्दी, खोकला, ताप आणि त्यामुळं भविष्यात न्यूमोनिया होऊ शकतो. त्यानंतर त्वचा ही ओली राहिल्यामुळं संसर्गजन्य काही आजार किंवा बुरशीजन्य त्वचा रोग होऊ शकतात. त्याशिवाय शरीराची स्वच्छता राखणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ताप किंवा जुलाब जर झालेला असेल तर मग ताबडतोब आणि त्वरित वैद्याच्या सल्ल्याने उपचार करणं अपेक्षित आहे. काही आजार टाळण्यासाठी आपल्याला लसीकरण सुद्धा करता येते, जसं फ्लू वगैरे काही आजार आहेत पावसाळ्यात होणारे, ते टाळण्यासाठी आपण लसीकरण सुद्धा अवश्य करण्यास हरकत नाही.
1: अच्छा सर, पावसाळ्यात व्यायाम, योग आणि प्राणायाम याबाबत आयुर्वेद काय सुचवतो?
0: वर्ष ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार आपण अतिश्रम करणं चुकीचं आहे, कारण पूर्वी ग्रीष्म ऋतूमध्ये झालेला प्रकोप आहे, शरीर बल कमी झालेलं असतं, आणि वर्ष ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप जास्त होतो. त्यामुळं अतिश्रम केलं की आणखी वाताचा प्रकोप होतो आणि वात प्रकोपजन्य आजार जसं सांधिवात आहे किंवा आमवात आहे, शरीराची शुष्कता आहे, असे काही आजार, सांधेदुखी आहे किंवा स्नायूदुखी आहे, हे बळावतात. त्यासाठी ह्या ऋतूमध्ये अतिव्यायाम किंवा अतिश्रम करू नये. पावसाळा असल्यामुळं फिरणं, चालणं हे थोडंसं त्याला मर्यादा येतात, त्यामुळं घरात योगासनं अतिशय चांगल्या प्रकारे करता येतात. योगासनामध्ये विशेष करून ताडासन आपण सुचवू शकतो. वज्रासनाचाही खूप फायदा होतो, जेणेकरून अग्नीचं वर्धन होतं किंवा भूक वाढायला लागते. भुजंगासन किंवा त्यासोबतच पवनमुक्तासन हे सुद्धा ह्या ऋतूमध्ये योग्य ठरतील. ह्याशिवाय प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायामाचा प्रकार, आणि जर शक्य असेल तर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उज्जयी प्राणायाम हा आपल्याला करता येईल. हे सर्व योगासने आणि प्राणायाम आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. अतिश्रम करून वातप्रकोप करण्यापेक्षा योग्य व्यायाम, योग आणि प्राणायाम हा आपल्याला निश्चितच फायद्याचा ठरेल.
1: सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी इतकी छान माहिती सांगितली. याचविषयी आणखी काही माहिती आपण तुमच्याकडून पुढच्या भागात नक्की जाणून घेऊया. आज दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी इतकी छान माहिती सांगितली. याचविषयी आणखी काही माहिती आपण तुमच्याकडून पुढच्या भागात नक्की जाणून घेऊया. आज दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 वाजून आपण पुन्हा ऐकू शकाल.

रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य साहित्याचे आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमये यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे या जाहिरात प्रसारणानंतर.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 7 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: बारे कौन शिवलिंग का बंद है
2: तो आपला गाड लावून कालिया मंजन लावून बसलोय
1: बाळे साळी पिरून घेऊ येतात वे उठा दी आणि माधव मिशनला जा फास्ट टॅग
2: वे दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर।
4: रसिकाओ नमस्कार, आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत। आज आमच्या स्टुडिओ मध्ये पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी, जे साहित्याचे अभ्यासक आहेत आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत। मी सुरुवातीला आपल्याला स्वागत करताना प्रश्न असा विचारू इच्छितो की वेगवेगळ्या गोष्टी आपण आयुष्यात केलेल्या आहेत आणि संशोधन किंवा लेखन हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे, तर आपण अनेक वर्ष सांगलीमध्ये वास्तव्याला आहात, पण आपण मूळचे सांगलीचे की आपलं वास्तव्य दुसरीकडे होतं, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय, आपलं बालपण कुठे गेलं, इथून आपण सुरुवात करूया।
5: मला सांगायला आनंद वाटेल की माझी जन्मभूमी कोल्हापूर जिल्हा,
4: बर,
5: तिथे एक छोटं खेडेगाव आहे हसूर चंपू म्हणून, त्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला आणि तिथे निसर्गाचा मला वेळ लागला।
4: बर,
5: शाळा शिकत असताना मला शाळेसाठी 5-1 मैल चालावं लागायचं आणि ते चालत जात असताना आजूबाजूला असलेला जो निसर्ग होता त्या निसर्गाचा मोठा परिणाम माझ्या मनावर होत गेला। काही डोंगर होते, काही किल्ले होते, काही देवस्थान होते, या सर्वांच्याकडे पाहत असताना असं वाटायचं की हे सगळं आपण पाहतो हे कुठेतरी आपण लेखनामध्ये आणलं पाहिजे आणि आपण त्याचा आनंदही घेतला पाहिजे। चालत जात असताना आम्ही जे निसर्ग पाहत गेलो तो हळूहळू मनामध्ये साठत गेला आणि त्याचाच परिणाम हा नंतरच्या माझ्या लेखनात झाला। घरी म्हणाल तर माझे वडील, त्याने आम्हाला वाचनाची आवड लावली। वाचन म्हणजे मी असं वाचन केलेलं आहे की ज्याला आडवं तिडवं म्हणतात की त्याला दिशा नव्हती त्या काळात, हिंदीही वाचलं, मराठीही वाचलं, इंग्रजीही वाचलं आणि ते वाचत असताना त्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या, त्यातले जे काही विचार होते

0: ते मी मनात साठवत गेलो आणि मला असं वाटायला लागलं की बाबा हे आपण वाचतो हे वेगवेगळ्या तऱ्हेचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या आकाराने ते घेतलेलं आहे. आणि मग मी लिखाण हातावर घ्यायचा प्रयत्न केला. मी कॉलेजमध्ये गेलो आणि पहिला लेख लिहिला तो बालकवींच्या होते आणि त्यावेळी तो गावकरी सारख्या साप्ताहिकात प्रसिद्धही झाला. त्याचं कौतुक माझे प्राचार्य त्या काळाचे गडिंगलच्चे जे होते ते अरविंद याळगे फार मोठे ज्ञानी मराठीचे जाणकार बेळगावचे होते ते आणि त्यांनी माझं कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे लेखनाची बैठक आहे तू लेखन चालू कर. आणि तेथून मी लिहायला सुरुवात केली.
1: शाळेमध्ये असताना अशा काही लेखन स्पर्धा असतात किंवा वक्तृत्व स्पर्धा असतात अशा काही स्पर्धांमध्ये त्यावेळी सहभाग घेतलेला होता?
0: नाही, मी शक्यतो स्पर्धांमध्ये कुठे भाग घेत गेलो नाही. मी आजही नाही, म्हणजे आज या 81 वर्षामध्ये सुद्धा मी कुठे बाहेर कुठे पुस्तकही पाठवत नाही, कुठल्याही स्पर्धेलाही जात नाही आणि कुणाला काही सांगतही नाही. कारण हे माझ्यासाठी मी लिहिलेलं आहे, वाचणारे लोक वाचत असतात, ते मला सांगत असतात आणि याच्यात मला आनंद मिळतो. कारण स्पर्धेसाठी जायचं आणि मग तिथे अपयश यश येणार त्याच्यापेक्षा आपलं हे आहे आपल्यापुरतं आणि आपण समाजापुरतं हे द्यायचं हा माझा विचार पहिल्यापासून आहे. आणि मी कुठेही स्पर्धेत आपण होऊन गेलो नाही.
1: महाविद्यालयात पण
0: नाही? महाविद्यालयात.
1: महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळामध्ये आपण जे लिखाण सुरुवात केली मग त्याला तुम्हाला पोचपावती मिळत गेली, आपलं कौतुक झालं, कुठल्या कुठल्या विषयांवर आपण त्यावेळी लिखाण करत होतो?
0: निसर्ग कवी हे माझे जास्त आवडते होते आणि इंग्रजीमध्ये सुद्धा. म्हणजे मी जेव्हा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात राजाराम कॉलेजला कोल्हापूरला आलो त्यावेळी तिथे पाना कुलकर्णीच्या सारखे मला गुरु मिळाले आणि मग मी राजरामीय मध्ये लिखाण करत गेलो आणि वाचता वाचता मग 19व्या शतकातले जे कवी होते इंग्रजीतले ज्यांना आपण रोमॅन्टिक कवी म्हणतो त्यांचं वाचन मी खूप केलं आणि मला असं वाटलं की निसर्ग हा किती वेगळा आहे. आणि मग मी त्याबरोबर म्हणजे वाचता वाचता निसर्गाकडेही जायला आलो आणि फिरायला आलो, वेगवेगळे अनुभव घ्यायला आलो, वेगवेगळ्या नदीकाठी डोंगरावरती वगैरे असं गेलं आणि त्या मला वेगवेगळे अनुभव आले. माझे अनुभव हे त्यांच्या इतके प्रभावी नसतीलही पण मला जे आले अनुभव ते माझ्या शब्दांच्या माध्यमातून मांडण्याचा मी त्यावेळाही कवितेमधून प्रयत्न केला. वसंत आरती त्यावेळा अशी काही मासिकं होती की यांच्यामधून मी ते लिहित आलो, आजही लिहितो आहे. पण नंतर मग मी या बाजून थोडासा हात आलो आणि विचार केला की आपण कादंबरी एखादी लेखन लिहावं असं गद्य लिहाण्याचा विचार केला आणि मग लेखही लिहायला आलो.
1: अच्छा,
0: पहिली कादंबरी ही मी साधारणतः 2000 सालच्या दरम्यान लिहिली आणि त्याचं नाव होतं लोहारो वानरो देश. हा मला आलेला अनुभव होता. निसर्गामध्ये फिरत असताना मी जंगलातही फिरलो. जंगल
1: हा
0: माझा अतिशय आवडीचा भाग आहे. तो माझ्या लिखाणात कुठे फारसा आला नसला तरी आजही मी जंगलात रमतो. मी नेहमी असं म्हणतो की आय लव्ह नॉट मॅन द लेस बट नेचर मोर. माझी माणसांच्यावरती प्रेम कमी आहे असं नाही पण मला निसर्ग फार आवडतो. तर निसर्गामध्ये इतकं काही आहे की आपण ते एका जन्मात घेऊ शकू असं मला वाटत नाही. आणि मग त्याच्यातून ती कादंबरी मी साकार केली आणि ती कादंबरी प्रसिद्ध. त्याचा मला आनंददायक असा वाटला की माझा कुठल्याही मोठ्या साहित्यिकाशी परिचय नाही. मी आपण म्हणून कधी परिचयही करून घेतलेला नाही किंवा असं वाटलंही नाही की आपण यांच्याकडे जावं आणि यांना आपण सांगावं वगैरे. पण ती ज्या कादंबरी मी लिहिली आणि म्हटलं या कादंबरीला प्रस्तावना मिळाली तर बरं होईल, तेव्हा मी नावांचा विचार करायला लागलो आणि मला प्राचार्य राम शेवाळकरांची आठवण आली. मी त्यांची भाषणं खूप ऐकली होती, त्यांचा माझा परिचय नाही, कुठे भेटही झालेली नाही, काहीच नाही. पण मग मी ठरवलं की बघूया आपण प्रयत्न तरी करूया. आणि मग मी त्यांना ते माझं लिखाणाचं बाळ आणि एक विनंती वजा पत्र पाठवलं की माझी एक कादंबरी आहे, कदाचित ती कादंबरी या पदालाही पात्र नसावी आपल्या दृष्टीतून, पण आपण एक दोन शब्द लिहिले तर मला प्रोत्साहन मिळेल. मला असं वाटलं की हे काही लिहिणार नाही, काही इतका मोठा माणूस आहे याला वेळ तरी आपल्यासाठी असायला पाहिजे वगैरे. पण मला आश्चर्य वाटलं की साधारणतः 15-20 दिवसामध्ये ते माझं बाळ आणि त्या बाळ बरोबर त्यांनी लिहिलेली सुंदर अशी प्रस्तावना त्यांनी मला पाठवून दिली. त्यांचा विनम्रपणा इतका मोठा होता की त्या प्रस्तावनेच्या खाली त्यांनी 2 ओळी लिहिलेल्या होत्या की डॉक्टर साहेब मी हे प्रस्तावना लिहिलेली आहे पण आपल्याला जर असं वाटलं की आपल्या या पुस्तकावरती त्याच्यामुळे अन्याय होणार आहे तर आपण आपली माझी प्रस्तावना छाप

0: आपले नाही तरी चालेल.
1: बरं.
0: पण ते आनंदाने विचारले की अतिशय सुंदर अशी प्रसन्न होते. आणि मग मला असं वाटलं की आपल्याकडे थोडं काहीतरी आहे की आपण लिहू शकू, या लोकांपर्यंत पोहोचू शकू, ते लोक कदाचित ते वाचून आपल्याला काही सांगू शकतील. आणि मग मी लिखाणाला लागलो. मग त्यानंतर समीक्षेच्या दृष्टीतून पहिलं पुस्तक माझं समीक्षा देश विदेशची म्हणून आहे, जे स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी ते छापलं. आणि मग गाज आणि समज उमज छापलं. आणि आनंद वाटतो मला सांगायला की त्या दोन्ही पुस्तक मी कुठेही मी गेलो नाही, पाठवलंही नाही, पण त्यांना

0: आत्मविश्वास वाढला.
1: नंतर मग मी लिहित गेलो आणि साहित्य हे माझा अतिशय आवडीचा विषय. मग ते हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, प्रामुख्याने मी इंग्रजी वाचत गेलो कारण इंग्रजी हा माझा विषय अभ्यासाचा होता. त्यातच मी एम एस केलं, त्यातच मी पी एच डी केलं. त्यावेळेस विल्यम गोल्डिंग नावाचे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं त्यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यास मी करायचा ठरवला. 1992 साली पुण्यामध्ये ते आले होते आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो, काही प्रश्न विचारले आणि असं वाटलं की इतका मोठा साहित्यिक हा किती नम्रपणे तो आपल्याशी बोलतोय. कारण मी त्यांच्या लेखी त्या मनाने काहीच नाही, पण त्यांनी अतिशय माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली ती माझ्याकडे आजही आहेत. आणि मग मी इंग्रजीचा अभ्यास करताना इतर देशांच्या इंग्रजी कादंबऱ्यांचा वगैरे अभ्यास करायला
0: वाचायला आपण वळणारच आहोत. म्हणजे पाश्चात्य साहित्याचा अभ्यास आपण बराच केलेला आहे, पण मला एक प्रश्न असा विचारायचा की आपण जेव्हा पुस्तकं प्रकाशित करायला लागलात किंवा तुमचे लेख जेव्हा वेगवेगळ्या मासिकांमधनं किंवा वृत्तपत्रातनं यायला लागले, एखादं पुस्तक जेव्हा तुम्ही स्वतःचं करायचं ठरवलं त्यावेळी प्रकाशक मिळवणं हा खरंच महत्वाचा विषय आहे, मग ती तुम्हाला अडचण आली का किंवा सहज ते झालं?
1: बरोबर आहे. मी पहिल्यांदा एक दोघांना विचारलं पण त्यांनी ते काही मनावर घेतलेलं नाही कारण ते आवडलेही नसेल. पण मग मी धाडसाने स्नेहवर्धन प्रकाशनकडे पाठवलं आणि त्या डॉक्टर ज्या मुख्य आहेत त्यांनी ते वाचलं, त्या म्हणाले की मी छापणार आहे. आणि मग मला फारसा त्याच्यात त्रास झाला नाही कारण त्या म्हणाले की चांगलं पुस्तकही चांगलं आहे, तुम्ही विषयही चांगल्या म्हणलेलं आहे, समीक्षा देश विदेशी अशीच आहे की ज्याच्यामध्ये परदेशीय साहित्याचाही आपण विचार केलेला आहे, पण ते चांगलं गाणे आपल्या लोकांना आपल्या वाचकांना ते नवीन असेल आपण छापू. आणि तिथून त्यांनी पुस्तकं छापायला सुरुवात केली. मला तिथे प्रकाशकाची अडचण मला फारशी जाणवली.
0: भारतातील वेगवेगळं साहित्य आणि परदेशी साहित्य दोन्हींचा आपला अभ्यास झालेला आहे आणि आपण बऱ्याच नोबेल पारितोषिक विजेत्या साहित्यिकांवर काहीतरी समीक्षात्मक लिहिलेलं आहे किंवा त्यांचा अभ्यास करून आपण काही आपले विचार त्यात मांडलेले आहेत, हे करावं असं का वाटलं?
1: मी पीएचडी झालो तेव्हा माझ्याकडे काही विद्यार्थी त्यांच्या पीएचडीसाठी अभ्यासासाठी यायचे, मी त्यांना मार्गदर्शन करायचो. बरं, त्यांना वेगवेगळे विषय देत असताना माझ्या वाचनामध्ये एक चायनीज कादंबरी आली की जी इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर झालेलं होतं. सोल ऑफ माउंटन कादंबरी आहे आणि मला ती इतकी आवडली, त्यांना ते नोबेल पारितोषिकही मिळालेलं होतं. आणि मग मी वाचताना मला जाणवलं की बाबा याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञानाचाही काही भाग मला दिसतोय, थोड्या प्रमाणात असेल पण तो माझ्या मनाला जाणून गेला. आणि मला असं वाटलं की ही कादंबरी वाचल्यानंतर की आपण हे वाचून काढूया. मग चायनीज लिटरेचर वाचावं, रशियन वाचावं, फ्रेंच वाचावं अशी एक आवड निर्माण झाली आणि मी ते सारं साहित्य मिळवलं ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं होतं असं साहित्य मी मिळवलं. आणि त्यामध्ये बरेचसे लेखक हे नोबेल पारितोषिक मिळालेले होते, काहींना बुकर प्राईजही मिळालेलं होतं, काही नामवंत होते. आणि ते वाचताना मला जाणवायला आलं की प्रत्येक लेखकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, तो जीवनाकडे बघताना एक वेगळ्या दृष्टीतून पाहतोय आणि त्याचे आलेले अनुभव हे प्रत्यक्षात त्याने घेतलेले अनुभव आहेत. प्रत्येकाने घेतले असे नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये ते त्याने अनुभवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्याने इतक्या समर्पक आणि व्यवस्थितपणे मांडलेल्या होत्या की मला असं वाटलं की असं साहित्य आपल्याकडे निर्माण झालं तर ते अधिक चांगलं होईल. आणि आपल्याकडे तशी पात्रता असणारीही खूप व्यक्ती आहेत, खूप लेखक आहेत, पण आपण का नाही तिथेपर्यंत पोहोचत हाही मला आजही प्रश्न आहे. आणि मग मी ठरवलं की आपणही जर थोडासा प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि म्हणून मी इंग्रजीमध्ये कादंबरी लिहायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये डार्कनेस कॉन्कर्स नावाची पहिली कादंबरी मी ड्राफ्ट केली तयार आणि मग छापायचा प्रयत्न करू. पण मी पेंग्विनना पत्र लिहिलं, भो माझी अशी अशी कादंबरी आहे आणि आपण छापू शकाल का बघा. तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याने त्यांचे काही नियम मला दाखवले, त्यांचे कादंबरी स्वीकारले आणि ते म्हणाले की आपण छापायला काही हरकत नाही, आम्ही ते छापू तुमचे. आणि मला आनंद वाटला की पेंग्विनने ती कादंबरी पहिल्यांदा छापली. त्यानंतर मग दुसरी कादंबरीही त्याने छापली.
0: ही पहिली कादंबरी किती साली प्रकाशित झाली?
1: 2019 दरम्यान ती आहे.

0: घेतले लक्षात आणि त्याच्यावरती समीक्षाही चांगली आली म्हणजे भारतामध्येही आली. काही वाचकांनी ते वाचली असेल, त्यांनी लिहिलं, परदेशाच्या लोकांनी लिहिलं आणि मग जाणवलं की बाबा आपण इंग्रजीमध्ये सुद्धा व्यवस्थित लिहू शकतो आणि तिथे पण पोचू शकतो आणि त्यांच्याकडनं आपलं कौतुक होऊ शकतं. मग म्हटलं चला आपण आता दुसरी बसूया. पण मग मला असा अनुभव आला की बाबा इंग्रजी लेखकांनी घेतलेले अनुभव आपल्याला इथे घेता येत नाही, तसंच ते विश्वही आपलं वेगळं आहे, त्यांचं जीवन वेगळं आहे. पण निदान त्या पातळीपर्यंत आपण पोहोचावं आणि प्रत्यक्ष अनुभव आपण घ्यावे. मग असं वाटलं की चला आपण जंगलात जो आहे जंगलातले अनुभव फार वेगळे असणार आहेत. मग जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांच्याशी आपलं नातं जमेल का, ते अनुभव आपल्याला जे मिळाले तर ते आपण आपल्या कादंबऱ्यांमध्ये मांडू शकू, वेगळ्या तऱ्हेनं त्यांना आकार देऊ शकू. म्हणून माझ्या पहिल्या कादंबरीमध्ये व्यक्तिरेखा मांडताना मी प्राण्यांची नावं घेतलेली आहेत. कोणत्याही व्यक्तीला मी दुखावलेलं नाही, कोणत्याही व्यक्तीला त्यात घेतलेलं नाही. विचार असा होता की प्राण्यांच्या मध्ये जो असे एखादं ग्रुप असू शकेल किंवा त्यांचे जीवन वेगळ्या पद्धतीने ते साकार करत असतील म्हणून घेतलं. आणि दुसरी कादंबरी पण मानवी जीवनावर असलेली तीही प्रसिद्ध झालेली आहे. तिसरी आता गझल विथ नो वर्ड्स नावाची आहे, ती ऑलिम्पिया नावाच्या पब्लिकेशनने स्वीकारलेली आहे, तीही लवकर येईल. आणि मग त्याच्यामध्ये आनंद वाटायला लागला आणि पाश्चात्य साहित्याचं मला वेड लागलं. मी इतकं वाचलं मी की असं वाटायला की हे अनुभव आपल्याला मराठीमध्ये जर लोकांपर्यंत देता आले तर ते अधिक बरं होईल. मी ते वाचले, माझ्यापुरते ते सीमित राहिले, तर माझ्यापुरते सीमित राहण्यापेक्षा ते इतरांनाही जर आपण काही शेअर केले, त्यांच्यापर्यंत जर पोहोचलो तर कदाचित त्याचा त्यांनाही उपयोग होईल आणि त्यांचंही जीवन ते समृद्ध करू शकतील, त्यातून त्या काही लिहू शकतील, त्याच्यातून ते वेगळा विचार करू शकतील, जीवनाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल म्हणून मी लिहित गेलो. आणि मला आनंद वाटला की 2019 ते 2022-23 पर्यंत म्हणजे 5 वर्ष मी सातत्याने बेळगावच्या तरुण भारतमध्ये लेखमाला लिहिली. 5 वर्ष मी लिहित होतो. साहित्याच्या पश्चिमरंग नावाचं ते सदर होतं आणि त्या सदरातून प्रत्येक लेखकाला न्याय द्यायचा मी प्रयत्न केला. मला जो समजला, मला सगळं समजलं असा माझा दावा नाही, पण जे काही समजलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि ते वृत्तपत्राचं मला जे लिखाण आहे ते मला फार उपयोगी पडलं. कारण त्यातून त्या आलेल्या लेखांचं मी नंतर पुस्तकही केली आणि मराठीमध्ये जी चांगली पुस्तकं आली त्यांच्यावरती समीक्षाही चांगली आली, लोकांनी त्याचं कौतुकही केलं. जेव्हा लेखमाला चालू होती त्यावेळेस लोकांनी त्याचं कौतुक केलं आणि लोकांनी सांगितलं की हे तुमची लेखमाला चालू राहू दे. पण 5 वर्षानंतर असं वाटायला की नाही आता थोडस आपण विश्रांती घ्यावी आणि दुसऱ्या लेखनाकडे वळावं. त्याच वेळा मी जंगलही फिरत होतो. भारतातली जवळजवळ सगळी जंगल मी फिरलेलो आहे आणि महाराष्ट्रातली सुद्धा मी फिरलेलो आहे. आणि ती फिरत असताना एक विचार होता माझ्याकडे, आपण प्राणी जीवन बघूया आणि या प्राणी जीवनामध्ये आपल्याला काही नवीन मिळते का, हे बो यांचं वागणं कसं आहे, बो त्यांचं चालणं एकूण इतर प्राण्यांशी ते कसे आहे, ते खरोखरच हिंसर आहेत का, ते रानटे आहेत का, ते आपण गेल्याबरोबर आपल्याला हल्ला करतील का, ते एक मनामध्ये भीती होती. पण माझा अनुभव वेगळा आला, मला असा कुठेही त्यांनी काही त्रास दिला असं माझ्या आज 20-25 वर्ष झाली मी जंगलांमध्ये फिरतो पण असा कुठेही मला अनुभव आला नाही. आणि मग मी त्यांचाही वापर साहित्यामध्ये करत गेलो.
1: आणि मग असं विचारायचंय की आपण भटकंतीविषयी बोलणारच आहोत, पण तुम्ही जेव्हा लिहायला लागलात म्हणजे आता आपल्या मराठी भाषेमध्ये लिखाण करणं वेगळं आणि परदेशी भाषेत इंग्रजी भाषेमध्ये आपण लिखाण बरंच केलेलं आहे, तर आपण बोलताना किंवा आपण एखादी गोष्ट सांगताना जी भाषा वापरतो ती लिखित भाषा असत नाही, ती थोडीशी वेगळी असते. किंवा एखाद्या कथेला काळानुरूप म्हणजे एक काळ मेंटेन करावा लागतो की भूतकाळ तर भूतकाळातल्या, वर्तमान तर वर्तमानातल्या. तर असं करताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का, किंवा तुम्ही तुमची भाषा शैली कशी ठेवलीत?
0: PhD विद्यार्थ्यांचे थेसिस तपासत असताना त्यांचे 5-6 जवळजवळ माझ्याकडे ते PhD लोक झाले, त्यांचे 10-11 लोक माझ्याकडे MPhil झाले. मग त्यांचे थेसिस वाचत असताना प्रत्येकाची इंग्रजी लिहिण्याची स्टाईल, त्यांचा एकूण लेखनाचा अनुभव हे मी पाहत गेलो, वाचत गेलो. आणि इंग्रजी वाचल्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की इंग्रजी कशा स्वरूपाचं पुस्तकांमध्ये पाहिजे याची मला जाणीव झाली. म्हणजे बोलणं वेगळं आहे आणि प्रत्यक्ष लिहित असताना ते संवाद मांडत असताना तो काळ मेंटेन करत असताना थोड्याशा अडचणी सुरुवातीच्या काळात येत

0: केल्या, पण त्यामुळे मी या वाचनामुळे मला त्याच्यामध्ये हातभार मिळाला आणि आपण असं नाही आपण असं लिहून बघूया म्हणून मी बऱ्याच पहिल्या कादंबरीचं ड्राफ्टिंग मला 3-4 वेळा करावं लागलं किंवा मला वाटतं त्याही पेक्षा मी जास्त वेळा ते केलेलं आहे. माझी इच्छा असे की ते परफेक्ट झालं पाहिजे, मग ते सर्व दृष्टीने त्या लोकांच्या वाचक म्हणून ज्यावेळेला ते लोक माझ्या डोळ्यासमोर होते तर त्यांच्या पसंतीला ते उतरावं इतकं ते चांगलं व्हावं अशी माझी इच्छा होती आणि त्यामुळे मी ते करू शकलो. कारण हे मी वाचलेलं जे होतं इंग्रजीमध्ये याचा परिणाम, या भाषेचा परिणाम, त्यांच्या लेखनाचा परिणाम माझ्यावर होत गेला आणि तो मी तिथे पाळलेला.
1: PhD ला कोणता विषय होता तुमचा?
0: माझा विल्यम गुल्डिंग यांच्या कादंबऱ्या होत्या आणि त्यांच्यातली नैतिकता, त्यांच्यातला समाजाबद्दलचा कोणता भाव आहे, त्यांनी मानवी जीवनाकडे कोणत्या दृष्टीतून पाहिलं, मानवी जीवन कसं दुःखानं भरलेलं आहे किंवा मानवी जीवनामध्ये जे वाईट आहे ते बाहेरून आले का मानवामध्येच आहे याचा शोध घ्यायचा त्यांनी 9-10 कादंबऱ्यातून प्रयत्न केलेला आहे आणि त्या कादंबऱ्या मी वाचलेल्या होत्या आणि मग तोच विषय घेतला. EB Rowell यांच्यामध्ये मानवी प्रवृत्ती वाईट का झाली, त्या होण्याच्या पाठीमागे माणसाचंच मन आहे का बाहेरचे काही परिणाम त्याच्यावरती होत असतात हे त्यांनी म्हणलेलं आहे. त्याचा अभ्यास करताना मला असं वाटलं की मानवी मनच आपलं दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे चांगलंही आहे आणि वाईट आहे. पण ज्यावेळेला वाईटाकडे आपण आकर्षित होत राहतो तेव्हा आपल्या हातून बरंच वाईट घडत राहतं आणि त्याच्यावर त्याने लेखन केलेलं आहे आणि ते मला अतिशय आवडलं. म्हणजे मानवी जीवनाचा विचार करताना तो हा एक जो दृष्टिकोन त्यांनी डेव्हलप केलेला आहे, हा दृष्टिकोन त्यांनी जो मांडलेला आहे तो खरोखरीच आपण आत्मचिंतन करायला होतो, आत्मलक्ष होतो आणि मग विचार करत होतो आपलं वागणं बाबा खरोखरीच वाईट आहे का आणि मग माणूस कदाचित त्याचा सुधारेल ही एक आशावाद घेऊन मी त्या कादंबरीच्यावरती थीसिस लिहिला.
1: आणि PhD किती साली झाली आपली?
0: 1992 ला मला PhD मिळाली.
1: पण त्यावेळी साधारण वय काय होतं आपलं?
0: 50 दरम्यान होतो. 50
1: त्याही वयात तुम्हाला ती PhD अचीव करावं वाटलं?
0: हो हो, मला ते आवड होती. मी जेव्हा त्यांची लॉर्ड ऑफ द फ्लाईज नावाची त्यांची गाजवलेली कादंबरी होती की ज्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं आणि त्या कादंबरीमध्ये लहान मुलांचा विषय मांडता मांडता त्यांनी मोठ्या जीवनाचा जे विचार केलेला आहे ह्याचा जर मी अभ्यास केला तर असं वाटलं की साधी गोष्ट आहे की ती मुलं कुठेतरी अशी आयलंडवर गेलेली आहे, त्यांना कोणी सांगणारा मोठं माणूस नाही, त्यांच्यातच त्यांची भांडणं तयार होतात, त्यांच्या मारामाऱ्या होतात, त्यांच्या जर चांगले विचार करणारी माणसं येतात आणि याच्यातून ते मानवी जीवनच म्हणतात आणि मग वाटतं की मानवी मनामध्येच कुठेतरी वाईट आहे आणि त्याला जेव्हा एखादी वाट मिळते तेव्हा ते फार मोठा आकार घेतं आणि इतरांना नाश करतं. चांगुलपणाचा नाश होत राहतो, वाईटाचा उदय होत राहतो आणि हे होऊ नये म्हणून त्यांनी नंतरच्या विषय कादंबऱ्यामध्ये आपला विचार मांडलेला आहे. तो मला अतिशय आवडला आणि तो मी थीसिसमध्येही मांडला.
1: नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचा जेव्हा तुम्ही अभ्यास केलात त्यातले कोण तुम्हाला जास्त भावले किंवा यांच्यावर आपण काहीतरी करावं असं वाटणारे कोणी लेखक होते त्यात?
0: हो, तसे सगळेच नोबेल पारितोषिक हे मिळवणारे नामवंत आहेत. मला प्रामुख्याने चायनीज मध्ये जेव्हा मी कादंबऱ्यांच्या वाचल्यात, म्हणजे पाश्चात्यांचं साहित्य वाचता वाचता पौरात्यामध्ये सुद्धा मला असं वाटलं की ते आमच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांचे प्रश्न, त्यांचे विचार करण्याची पद्धती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या भारतीयांचा सारखाच आहे असं मला माझ्या व्यक्तिगत दृष्टीतून मला असं वाटलं की चायनीज कादंबरी आपण ती वाचावी आणि ती वाचल्यानंतर खरोखर मी अगदी इतकं भारावून गेलो. मी इतर कादंबऱ्या वाचल्या आहेत त्याही नामवंत आहेत, विचार करायला लावणारे आहेत, अंतर्मुख करायला लावणारे आहेत. प्रत्येक कादंबरी ही प्रत्येकापासून वेगळी आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मला असं वाटलं की हे आपण आता एकदा वाचल्यानंतर हा विचार आपण आता हळूहळू वाचकांपर्यंत ठेवूया आणि म्हणून मी लिखाण मराठीमध्ये चालू केलं.
1: तुम्ही जेव्हा परदेशी कादंबऱ्या किंवा परदेशी साहित्यिकांचं जे साहित्य आहे ते मराठीमध्ये भाषांतरित किंवा रुपांतरित करायला लागलात, कारण म्हणजे आता मी मुद्दाम हा दोन शब्द वापरले की भाषांतर आणि रुपांतर दोन्हीत फरक आहे.
0: बरोबर आहे,
1: आपली संस्कृती आणि त्यांच्या संस्कृतीत जमीन आसमानाचा फरक आहे.
0: अगदी अगदी.
1: मग ते जेव्हा तुम्ही रुपांतरित किंवा भाषांतरित करत गेलात त्यावेळी तुम्हाला काही अडचणी जाणवल्या?
0: काही जेव्हा रशियन कादंबऱ्या मी घेतल्या किंवा फ्रान्स मधल्या काही कादंबऱ्या घेतल्या, त्यांची जीवन पद्धती वेगळी आहे, आपली जीवन पद्धती वेगळी आहे.

0: पण ते एकेक कादंबरी घेतल्यामुळे त्याच्यातला विषय मला पूर्णपणे समजलेला होता. तो मांडताना मी आपल्या दृष्टीतून मांडण्याचा प्रयत्न केला, पण भाषांतर करताना त्यांचं न घेता तो विचार आपल्या याच्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला की जो आपल्या लोकांना झटकन कळेल. नावं ती जरी राहिली तरी दृष्टिकोन मी आपला ठेवला की ज्यामुळे आपल्या वाचकांना ते वाचल्यानंतर ते आपल्यासारखंच आहे किंवा त्यांना येणारे अनुभव ते पाहतील आणि ते अधिक त्यांना भावेल म्हणून मी भाषांतर या अशा अर्थाने केलं. म्हणजे आपण नैतिकतेला जितका महत्व देतो तितकं नैतिकतेचं महत्व तिथे आपल्याला आहे असं वाटत नाही, पण ते आहे आपल्याला ते जाणवत नाही, पण ज्या आपण सखोल त्यांचा अभ्यास करतो त्यांच्यातही आहे. तर तोही विचार मी आणायचा प्रयत्न माझ्या लेखनामध्ये केला.
1: या दरम्यान काही परदेश दौरा वगैरे झालेला आहे?
0: नाही, मला दोनदा पोलंडला इंटरनॅशनल कॉन्फरन्सला मी जो जोसेफ कॉन्रॅड नावाचा लेखक आणि त्याच्यावरती बोलायला बोलवलं होतं, माझा पेपरही त्यांनी तिथे स्वीकारलेला होता, पण मला काही अडचणीमुळे जाता आलं नाही, मी गेलो नाही.
1: साहित्यविषयक जेव्हा आपण लिखाण करता आपले शब्द जास्तीत जास्त वापरले तर ते लोकांना जास्तीत जास्त आपल्या जवळचं वाटतं.
0: बरोबर.
1: आपली लेख मला वेगळ्या टप्प्यावर वृत्तपत्रात येत होती. मग या सगळ्याचं पुस्तक काढावं असं जेव्हा तुम्हाला वाटलं त्यावेळी तुम्ही सुरुवातीला काय केलं, म्हणजे त्याची पहिली स्टेप काय होती तुमची?
0: पहिल्यांदा असं विचार की वृत्तपत्रीय लेखन याला काही मर्यादा असतं, त्यामुळे पहिल्यांदा मी त्यामध्ये बदल करत गेलो. म्हणजे एक लेख घ्यायचा आणि पुस्तकामध्ये तो मांडायचा आहे आणि ते लेखन म्हणून मांडायचं आहे, लेख म्हणून मांडायचं आहे, म्हणून ते मी बदल कर विषय बदललेला नाही, पण भाषा वाक्यरचना हे मी बदलत गेलो, कारण त्याच्याशिवाय ते लोकांपर्यंत पुस्तकातून जाणार नव्हतं म्हणून तो बदल केला पहिल्यांदा. आणि मग त्याच्यामध्ये मला असं वाटलं की बाबा आणखी काही कमी पडलेलं आहे तर आपण एक थोडे एक दोन पॅरेग्राफ वाढवावे की जे आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील, लोकांना ते अधिक आवडेल, तसं मी करत गेलो त्या लेखमाले.
1: आणि रंजकता आणण्यासाठी काही गोष्टी केल्यात का, जशा होत्या तशाच तुम्ही इकडे आणल्यात?
0: नाही, त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनाला न्याय देण्याच्या दृष्टीतून त्याच्यामध्ये मी माझं म्हणून काही घातलेलं नाही, पण त्यांचं जे आहे ते सोप्या भाषेत सांगायचा मात्र मी प्रयत्न केला, म्हणजे ते आपल्या लोकांना लवकर कळावं आणि ते लोकांना भावलं, म्हणजे लोकांनी त्याचं कौतुकही
1: केलं. रसिकेश होते हो, साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमात. पण आज वेळेअभावी इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.
2: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज रात्री 10 वाजता. ऐकत रहा आकाशवाणीचं सांगली केंद्र.

ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यंधारी 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणी सांगली याबरोबरच आता प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटीवर सुद्धा उपलब्ध आहोत.
1: कृषीप्रधान संस्कृतीचा पाईक अर्थातच आपला शेतकरी. या शेतकऱ्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे अविरत कार्यरत असणारी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. परंपरांशी इमान राखणारं आपल्या मातीतलं अस्सल लोकसंगीत, या लोकधनाची श्रीमंती अनुभवण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: प्रकृतीची मनन वाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
2: सकाळचे 10:00 वाजतायत। श्रोते हो, या प्रसारण सभेत मी तुमच्या बरोबर आहे दीपा तेलंग। आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा।

0: श्रोते हो ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं वसंत पवार यांचं. मल्हारी मार्तंड या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: माझं

0: श्रोते हो, योगेश यांच्या गीताला संगीत होतं आनंद खन यांचं. साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय मराठी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला. फसला.
2: UPI पिन एंट्री फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो ग ती माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. सुवासिनी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोतेहो ग दी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत पण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:15 झाली आहेत.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण. अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा चौथा आणि अंतिम भाग आज आपण ऐकूया. समावेशक वाढीत ग्रामीण भागाला शहरी भागाच्या समांतर आणायची ही फक्त सुरुवात आहे. पुढचे काम खूप अवघड आहे. हे सारे जे आहे त्यातून मानवतेपुढे भविष्यकाळात उभ्या राहणाऱ्या मूलभूत समस्या आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी आपली तयारी होते आहे. जगात आज दिसणारा संघर्ष आणि हवामानातील बदल हे दोन वैश्विक प्रश्न आज दिसतात. ते औद्योगिक क्रांतीच्या काळापासून जगाने वाटचालीसाठी जो मार्ग निवडला त्याचाच

परिणाम आहेत। आज भारतासारख्या देशात वस्तूंचा जो वापर केला जातो तो पाश्चिमात्य देशांमधल्या एका माणसापेक्षा 120 पटींनी कमी आहे। औद्योगिकरणानंतरच्या विकासात संसाधनांचा जास्त वापर दिसून येतो। तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या देशात वस्तूंचा एवढा प्रचंड वापर, या सगळ्याचा दुष्परिणाम निसर्गावर होत असल्याचे सावध होण्यासाठीचे इशारे दिले जात असूनही होणारा हा प्रचंड वापर आपल्या परिसंस्थेला डळमळीत करणारा आहे। चीनमधले 40 कोटी आणि भारतातले 1 कोटी 10 लाख लोकही जर अशा प्रकारच्या विकासात सहभागी झाले तर त्यांचा दरडोई वापर पाश्चिमात्यांपेक्षा कितीतरी जास्त होणार नाही का? आपण ते करणार नाही, करू शकणार नाही, मात्र शतकानुशतके गरिबी आणि कितीतरी प्रकारच्या अभावांखाली पिचलेल्या चीन आणि भारतातल्या सर्वसाधारण जनतेला स्वतःच्या उदयासाठीच्या प्रयत्नांपासून मागे खेचणेही आता शक्य नाही। औद्योगिक क्रांतीमुळे 3 प्रकारच्या रचना मांडल्या गेल्या। आपण वस्तूंचा वापर जास्त केला तर समाजाचा विचार करता, त्यामुळे आर्थिक वाढ होते। जास्तीत जास्त वापर झाल्यास समाजाचा विकास साधायला मदत होते। जीवन आणि कामांची व्यवस्था जास्तीत जास्त वापराकडे नेईल अशा प्रकारची असते। व्यक्ती ही राहणीमानाच्या चक्रात सापडते आणि त्यातून ती स्वतंत्र होणे अवघड असते। जास्तीत जास्त वापर आणि उपभोगामुळे जास्तीत जास्त आनंद मिळेल ही केवळ कल्पनाच असते। शहरी भाग हे केवळ आर्थिक वाढीसाठीची केंद्रे होऊन राहण्यापुरते मर्यादित नसतात। तेथे शिक्षण, संस्कृती आणि तत्वज्ञानाची वाढ होऊ शकते। ग्रामीण भागांना तुच्छ लेखले जाते, तेथील मागासलेपणा कमी करण्याची गरज आहे। ग्रामीण भागातील लोकसंख्या इतरत्र पांगणे म्हणजे विकास असे समजले जाते। ग्रामीण भागाऐवजी शहरी भागातच आर्थिक प्रक्रिया होत राहिली तर ही कल्पना मूर्त झाल्यासारखे भासेल। औद्योगिक क्रांतीच्या 3र्या रचनेत तांत्रिक निर्धारवाद असे म्हटले आहे। जास्त वापरामुळे निसर्गावर दुष्परिणाम होत असल्याचा मुद्दा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खोटा ठरवता येईल। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही समस्या दूर करून नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने वापरासाठी जास्त संसाधने उपलब्ध करता येतील हा गैरसमज खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये दूर करण्यात आला आहे। तरीही ही गैरसमजूत अजून आहे तशीच आहे। याचे कारण असे की हवामान बदलांसंदर्भात उपाययोजना शोधणारे प्रामुख्याने नव्या तंत्रज्ञानावरच भर देतात। कोळशाऐवजी सौर ऊर्जेने प्रश्न सुटतील असे मानतात। या समजुतीमुळे वापर आणि जीवनमानाची पद्धत यात काहीच बदल होत नाहीत। या रचना जगाला अशा स्थितीत नेतात जेथे जागतिक तापमानवाढीची भीती आहे। विकसित देशांपेक्षाही खूप आधी विकसनशील देशांना या समस्येने ग्रासले आहे। ही द्विधा अवस्था खूपच आव्हानाची आहे। आत्मविश्वास मिळालेल्या भारताने आता या संदर्भात नेतृत्वासाठी पुढे यायलाच हवे। औद्योगिक क्रांतीमुळे उभ्या ठाकलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य भारतीय संस्कृतीत दडलेले आहे। भारताने स्वतःसाठी आणि जगासाठीही योगदान द्यायला हवे। औद्योगिक क्रांतीनंतरच्या पर्वासाठीचा पाया भारताने रचायला हवा। हवामान बदलांसारखी आव्हाने जेव्हा आजच्या इतकी प्रबळ झालेली नव्हती, त्या काळी गांधीजींनी या 3 रचनांपुढे प्रश्न उभे केले होते। त्यांना असे वाटायचे की भावी काळात भारताचा केंद्रबिंदू शहरांऐवजी खेडीच असतील। विकासाच्या नावाखाली वाढत जाणारी चंगळ त्यांनी नाकारली होती। सामंजस्य हे बळाच्या आधारे निर्माण करता येते असे समजणाऱ्यांना त्यांनी आव्हान दिले होते। भारतीय संस्कृतीत उपभोगाला कायमच सैतानाचे रूप म्हणून

0: पाहिले गेले आहे. निसर्गाची पूजा आणि त्याच्याशी जुळवून घेत जगणे हीच येथील मूलभूत जीवन पद्धती मानली गेली. थोरपणापेक्षा भलेपणाला महत्व दिले गेले. संपत्ती किंवा सत्ता ही मानवापुढील उच्चतम उद्दिष्टे कधीच मानली गेली नाहीत. सध्याचा समाज पूर्णपणे माहितीतून संपत्तीच्या वाढीकडे प्रवास करताना दिसतो आहे. झटपट पैसा मिळवणे हीच इतिश्री मानली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसाय करताना मूल्यांची तडजोड सहन केली जाते. शिक्षणाचा घाटही हेच शिकवण्याजोगा करण्यात आला असून विद्यार्थ्यांना परिपक्वतेऐवजी यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दुसरीकडे भारतीय संस्कृतीत शिक्षण हेच वैचारिक उन्नयन, बौद्धिक आनंदाची निर्मिती आणि सामंजस्य आणणारे म्हणून समजले जाते. भारतात कुटुंबाकडून मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षिततेला जास्त महत्व असल्याने कौटुंबिक पातळीवरील मूल्यांवर जास्त भर दिला जातो. आपल्याला अशा प्रकारची पायाभरणी त्याचप्रमाणे सहज सुलभ पर्यायी उपायांचा कल्पकतेने शोध घ्यायला हवा आहे. विकासाची नव्याने व्याख्या करणे यासाठीची कल्पकता आजच्या काळासाठी जास्त समर्पक ठरेल. विकासाच्या या व्याख्येत चांगले जीवन आणि तेही कमी वस्तू वापरून असावे याचे भान मात्र ठेवायला हवे. माहितीच्या आधारावर असलेली उद्याची अर्थव्यवस्था औद्योगिक अर्थक्रांतीच्या तत्वज्ञानाला मागे टाकणारी असायला हवी. जास्त प्रमाणात वस्तूंचा वापर म्हणजे विकास या व्याख्येलाही ती विसरायला लावणारी हवी. ती मूल्यांचे महत्व आपल्या आयुष्यात पुन्हा निर्माण करणारी असावी. नव्या अर्थव्यवस्थेत नातेसंबंधांना प्राथमिकता देण्यावर भर असायला हवा. आपली जगण्याची आणि कामाची पद्धत योग्य आहे का त्याचाही विचार करायची गरज आहे. आपल्यातला वाटा दुसऱ्याला देण्याचा विचार मध्यवर्ती असावा. सुदैवाने ग्रामीण भागात तऱ्हेतऱ्हेच्या अभावांना तोंड देत असतानाही या मूल्यांचा वारसा जपला गेला आहे. पाश्चिमात्यांच्या दरडोई उपभोगाच्या तुलनेत भारतात 150व्या भागा इतकाच दरडोई वापर केला जातो, तोही शहरी भागातच. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 150व्या भागा इतका कमी वापर केला जातो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर शहरीकरण हे व्यक्तीच्या उपभोगाच्या प्रमाणात वाढ करते. शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगारांच्या संधीसोबत वीजही ग्रामीण भागाला उपलब्ध झाली तर तेथील जीवनमान नक्कीच सुधारेल. त्यामुळे तेथेच राहणे लोकांना आवडू लागेल. असे झाले तर ग्रामीण जनतेला अगदी वेगळ्या मूल्यप्रणालीच्या आधारे औद्योगिक क्रांतीनंतरची रचना खोडून काढून सुस्थितीत राहता येईल. असे झाले तर खेडी ही आर्थिक, सांस्कृतिक आणि तत्वज्ञानावर आधारित विचारांचे केंद्र बनतील. गांधीजींचे स्वप्न अशा मार्गाने प्रत्यक्षात येऊ शकेल.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची. संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर. वाचक स्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.
0: अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा चौथा आणि अंतिम भाग आज आपण ऐकलात. बराय तर श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता

0: इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
1: गांधी वंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, चंदेरी दुनियाच्या झगमगाटाला अनेक तारे कारणीभूत आहेत. एका रात्रीत तो स्टार बनला हे शब्द अनेकांच्या बाबतीत वापरले गेले, पण या वाक्याचा नेमका अर्थ हा सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचवणारा अद्वितीय सुपरस्टार आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून बसलाय. मी कोणाविषयी बोलते हे तुम्ही नक्कीच ओळखलंय याची मला खात्री आहे. चला तर मग बोलूया याच अभिनेत्याविषयी या गीतानंतर.

मंडळी मुकेश यांच्या स्वरातील आनंद या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं आणि हे गीत चित्रित झालं होतं सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर. त्यामुळं श्रोते हो तुम्ही नक्कीच ओळखलं असणार की आज आपण बोलणार आहोत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याविषयी. 1966 जतीन उर्फ राजेश खन्ना यांनी आखरी खत या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. नंतर राज, बाहरों के सपने असे चित्रपट केले, पण 1969 आलेला आराधना या चित्रपटांमधून शर्मिला टागोर यांच्याबरोबर राजेश खन्ना या एका नवीन चेहऱ्याला शक्ती सामंतांनी संधी दिली आणि आराधनाचं सुवर्ण महोत्सवी यश सगळ्यांना थक्क करून गेलं. राजेश खन्नांचा प्रसन्न उमद्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वावर प्रेक्षक भारावून गेले. आराधनामधला डबल रोल, आधीचा लाजरा बुजरा फौजी आणि त्यानंतर मध्यंतरानंतरचा आक्रमक जलद गतीनं संवाद बोलणारा आत्मविश्वासानं रसरसलेला असा जिगरबाज तरुण सर्व तरुणाईला भावला आणि आराधनाचं यश हे खात्रीनं यशस्वी झालं. ऐकूया आराधना या चित्रपटामधलं हे छानसं गीत.

श्रोते हो, किशोर कुमार यांच्या स्वरातील आराधना या चित्रपटामधलं सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित गीत आपण ऐकलं. आराधनाच्या पाठोपाठ दो रास्ते, इत्तफाक, दी ट्रेन, सच्चा झूठा, बंधन, आन मिलो सजना, कटी पतंग अशा अनेक चित्रपटांमधून काम करत करत सुपरस्टार राजेश खन्ना यांनी स्वतःचं अढळ असं स्थान निर्माण केलं. त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत होती. स्वरक्तानं लिहिलेली प्रेमपत्र तरुणी त्यांना पाठवण्यात धन्यता मानू लागल्या होत्या. त्यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या दर्शनार्थींची झुंबड उठू लागली होती. 1969 ते 1974 ही 5 वर्ष राजेश खन्ना जणू चित्रपटसृष्टीचे शहेनशहा बनून गेले होते. ऐकूया त्यांच्यावर चित्रित अजनबी या चित्रपटामधलं हे छानसं गीत.

0: अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगले.
2: आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि मंडळी, आज आपण बोलतोय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याविषयी. कटी पतंग हा तसा नायिका प्रधान चित्रपट, पण राजेश खन्ना यांच्या बेमिसाल अशा अदाकारीनं प्रेक्षकांना जिंकून घेतलं. कधी डोळे मिचकावणं असेल तर कधी मान वाकडी करत आकर्षक आणि दिलखेचक अशी स्माईल देणं असेल. एखाद्या वाक्याची पुनरुक्ती करत करत प्रेक्षकाला भारावून टाकणं ही रुपेरी पडद्यावरची त्यांच्या अभिव्यक्तीची जणू गरजच बनून गेली. ऐकूया कटी पतंग या चित्रपटामधलं हे छान संगीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमवाही 239.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आकाशवाणी सांगली आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वर सुद्धा उपलब्ध आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आणि आज या कार्यक्रमात आपण बोलतोय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याविषयी. आनंद या चित्रपटामधून कॅन्सर पीडित रुग्ण साकारताना राजेश खन्ना यांनी आपल्या

सखोल अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना घडवून दिलं. त्यातली संवाद फेक, चेहऱ्यावरचं अगदी लहान लहान असं भावदर्शन, समोरच्या प्रत्येक माणसाला आपलंसं करून घेण्याची हुशारी, हे सारच लोभसवाणं वाटलं. हम सब इस रंगमंच की कठपुतलिया है या संवादातील हतबलता कमालीच्या अभिव्यक्तीतून काळजाला स्पर्श करून जाते. याच आठवणी ताज्या करण्यासाठी ऐकूया आनंद या चित्रपटामधलं हे गीत.

आनंद या चित्रपटामधलं गीत ऐकलं मुकेश यांच्या स्वरात. श्रोतेहो, सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या अमर प्रेम मधला पुष्पा आय हेट टीयर्स आणि आनंद मधली बाबू मुशाय या पुनरुक्त होणाऱ्या संवादांची मोहिनी आजही कमी झालेली नाहीये. प्रेक्षक तितक्याच आत्मीयतेनं ती वाक्य पुन्हा पुन्हा ऐकत असतात. हाथी मेरे साथी हा बालगोपालांचा रंजन करणारा चित्रपट, पण आपल्या स्टायलिश अभिनयामधून राजेश खन्ना यांनी या कथेला वेगळंच असं परिमाण आणून दिलं. सुपरस्टार राजेश खन्ना यांची दाग, बावरची, जोरू का गुलाम, सफर, मेरे जीवन साथी, दिल दौलत दुनिया, आपकी कसम, अजनबी, प्रेमनगर, दर्द, कुदरत, अवतार, सौतन असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयानं सजवले. कार्यक्रमात आता आपण ऐकूया अमर प्रेम या चित्रपटामधलं हे गीत.

श्रोतेहो, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये स्वतःची अशी वेगळीच उंची गाठणारे सुपरस्टार राजेश खन्ना यांनी स्वतःच्या आयुष्यातले चढ उतार मात्र लीलया पेलले. चंदेरी पडद्यावर जिंदगी का सफर, जिंदगी कैसी है ये पहेली, जिंदगी प्यार का गीत है, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम, असं म्हणत म्हणत त्यांनी आयुष्याचं तत्वज्ञान प्रेक्षकांना सांगितलं. आणि हे तत्वज्ञान

सांगून ठेवून स्वतः 18 जुलै 2012 रोजी या इहलोकाची यात्रा संपवून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले. उद्या 18 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन, म्हणूनच त्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आपण आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात त्यांच्या काही गीतांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला. ऐकूया कार्यक्रमातलं अखेरचं गीत आपकी कसम या चित्रपटामधलं.

बरं तर श्रोतेहो, या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

सौमित्र यांच्या गीताचा संगीतकार आणि गायक होते मिलिंद इंगळे. आपण ऐकताय भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

दत्ता हलसलगीकर यांच्या गीताला संगीत होतं सुभाष देशपांडे यांचं. प्रज्ञा देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.

श्रोते हो, दत्ता हलसगीकर यांच्या गीताला संगीत होतं सुभाष देशपांडे यांचं. राजेश दातार यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता दुपारचे 12 वाजत आहेत. आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आता सहक्षेपित करीत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या अनुषंगानं सर्वसमावेशक समाज कसा असावा याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, सामाजिक न्याय हा शब्द आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच आहे असं सर्वांना सामान्यतः वाटत असतं. आपल्याला तो न्याय मिळाला पाहिजे किंवा समाजामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, हाच मूळ उद्देश सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचा असतो. सामान्य आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती असायला हवी, यासाठी एक सेतू बांधावा लागतो आणि हा सेतू सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बांधणं शक्य असतं. त्यांच्या मदतीनं समाजाला अनेक गोष्टी समजू शकतात आणि म्हणूनच आज आपण अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांच्याशी संवाद साधणार आहोत. रेणुका कड या विकास अध्ययन केंद्र आणि आशा केंद्र या संस्थेच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रामुख्यानं महिला आणि बाल विकास क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आशिया पॅसिफिक रिसर्च नेटवर्क, इंटरनॅशनल वुमन अलायन्स, इंटरनॅशनल लीग ऑफ पीपल स्ट्रगल आणि युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रम या संस्थांचे सदस्य म्हणून त्या काम करतात. आज आपण त्यांच्याशी सामाजिक न्याय या विषयावरती संवाद साधणार आहोत. रेणुका कड मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय?
1: मॅडम, हा सुरुवातीचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय. कारण सध्या सामाजिक न्यायाबद्दल अनेक संकल्पना किंवा अनेक चर्चा सुरू असतात, पण आपण भारतीय राज्य घटनेच्या दृष्टिकोनातून आणि घटनेमध्ये जे म्हटलेलं आहे त्या माध्यमातून जर पाहिलं की सामाजिक न्याय म्हणजे काय, तर सामाजिक न्याय जो प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे सामाजिक न्याय. भारतीय राज्य घटनेतील जी न्याय ही संकल्पना आहे ती सामाजिक, आर्थिक, राजकीय हे उद्दिष्ट सामाजिक न्यायाच्या संकल्पनेशी संबंधित आहे. याला आपण सामाजिक न्याय असं म्हणतो.
0: समाजातील कोणत्या समस्यांवर आपण काम करता?
1: समाजातील समस्या म्हटलं तर प्रामुख्याने माझा विषय हा महिला आणि बाल कल्याण क्षेत्र आहे. या महिलांचे क्षेत्र म्हणाल तर मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकल महिला, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला, बालकांच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे हक्क, अधिकार, त्यांचे प्रश्न, प्रामुख्याने ज्याला आपण पॉक्सो म्हणतो किंवा बालकांचं विविध म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे लैंगिक शोषण होतं, अशा ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये काम करणं आणि सध्याच्या काळामध्ये जे आपण तंत्रज्ञानाचा युग म्हणतो 21 वा शतक,

0: अख्ख्या 21व्या शतकामध्ये मानवाला मिळालेली टेक्नॉलॉजीची देणगी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त होणारा वापर म्हणजे मोबाईल इंटरनेटचा. पण ह्या वापराचा महिलांवरती आणि मुलांवरती एक वेगळ्या पद्धतीचा दुष्परिणाम होतो, जो प्रामुख्याने ज्याला आपण सायबर गुन्हेगारी म्हणतो तर ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. तसंच पर्यावरणीय बदल जो आहे, ह्या पर्यावरणीय बदलांचा महिलांवरती काय परिणाम होतो ह्या संदर्भातलं काम करतो. याशिवाय ट्रान्सजेंडर महिला ज्या आहेत, ज्याला आपण तृतीय पंथी म्हणतो किंवा बहुलिंगी म्हणतो, अशा सगळ्या महिलांच्या संदर्भातलं काम आहे. आणि आरोग्य क्षेत्रातलं काम, मग आरोग्य हे मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये येतात. जसं आरोग्य म्हणाल तर आमचं जे आशा केंद्र आहेत, जे प्रामुख्याने ग्रामीण आरोग्य ह्या विषयाला घेऊनच काम करतो. मग ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य, मुलांचं आरोग्य, वृद्धांचं आरोग्य ह्या सगळ्या संदर्भात आमचं काम सुरू आहे.
1: सामाजिक न्याय मिळावा यासाठी समाजात शिक्षणाचं महत्व काय आहे?
0: तर मी याला थोडस असं म्हणेल की सामाजिक न्याय मिळवण्यासाठी शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण जी लोक शिक्षित नाहीत किंवा काही कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही, तर अशा लोकांसाठी सुद्धा सामाजिक न्याय तितकाच महत्वाचा आहे. मग आता शिक्षण असेल तर काय होऊ शकतं? तर या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक घोषवाक्य म्हणा किंवा म्हण जी आहे आपण जी सर्रास वापरतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतलेला किंवा पिलेला व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण तुम्हाला ती ताकद देते, प्रश्न विचारण्याची ताकद देते, तुमचे मुद्दे काय आहेत ते समजून घेण्याची ताकद देते. शिक्षण तुम्हाला समाजामधल्या, कुटुंबामधल्या, सामाजिक न्याय हा फक्त समाजात नाही तो कुटुंबातही तेवढाच महत्वाचा असतो. कारण आपण मुलींना काय वागणूक देतो, मुलांना काय वागणूक देतो, हा कुटुंबापासून म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना मूळ पाया हा कुटुंबापासूनच सुरू होतो, तो तितकाच महत्वाचा आहे. म्हणून शिक्षण असेल तर काय होतं? तर हक्काची जाणीव होते, आपल्याला समान संधी मिळाली पाहिजे आणि संधी आहे याची जाणीव असणं आणि ती मिळवण्यासाठी धडपड करणं, भेदभाव कुठं होत असेल तर त्याला आवाज उठवणं, त्याला विरोध करणं, त्याच्याबद्दल बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आर्थिक सक्षमीकरण आहे आणि लोकशाहीचे मूल्य जे आहेत ते प्रसार करण्याचं काम शिक्षणामुळे करू शकतो. आता हे अलीकडच्या काळातलं झालं म्हणून, पण याच्या आधी मग हे सगळे सामाजिक न्याय नव्हता का आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, की जिथे शिक्षणाचा अभाव होता तर तेव्हाही होता. फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं, तिथे शिक्षण
1: सांगण्याची पद्धत वेगळी होती,
0: सांगण्याची पद्धत वेगळी होती. धर्माच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण, जे प्रत्येक धर्माचं शिक्षण हे तुम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम हे शिकवतं, तर त्या माध्यमातून सामाजिक न्यायाचं शिक्षण हे दिलं जायचं. त्याचं फक्त पुस्तकी शिक्षण आहे, ते आपण आत्मसात करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे. सामाजिक न्याय समजून घेणं, स्वतः अंगीकारणं आणि इतरांचे सुद्धा अधिकार अबाधित राहतील याच्यासाठी काम करणं, यासाठी
1: स्त्रियांचे किंवा वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: स्त्रियांचे किंवा वंचित घटकाचे प्रश्न सोडवायचे असेल तर प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर स्त्रियांचे प्रश्न कुठले आहे, तर आत्ता आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने एकल महिलांसाठी धोरण तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. वास्तविक ह्या धोरणाची सुरुवात 2017 पासून आणि किंबहुना त्याच्या आधी म्हणजे 1994 पासून सुरू झाली. आपल्याला आठवत असेल तर 1994 मध्ये आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, इथे 1994 एक पहिली परितक्ते हक्क महिला चळवळ उभी राहिली होती आणि त्याचं एक मोठं परिषद या ठिकाणी घेण्यात आली होती.
1: अच्छा.
0: तिथपासून ज्या स्त्रियांना त्यांचे जीवनाचे जोडीदार जे आहेत, पती आहेत, ते सोडून देतात, ज्याला टाकलेली बाई म्हणून संबोधतात. वास्तविक हा कायदेशीर शब्द नाहीये, पण ते संबोधलं जातं कायद्याच्या भाषेत, त्याला परितक्त
1: समाजामध्ये असं म्हटलं जातं,
0: समाजामध्ये असं म्हटलं जातं. तर अशा स्त्रियांच्या हक्कासाठीची ती परिषद होती. याला एकल महिलांच्या चळवळीमध्ये फार महत्वाचा पाया आहे ही चळवळ, म्हणजे याच्यामध्ये खूप सगळ्या संस्थांनी काम केलं होतं. आता आपला वेळेअभावी आपण त्या सगळ्या संस्थांची नावं या ठिकाणी नाही घेऊ शकत, पण राज्यातल्या ज्या स्त्रीवादी चळवळी होत्या त्या सगळ्यांनी ह्या परिषदेसाठी योगदान दिलं होतं. त्यानंतर याच्यावरती अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर 22 जून 1994 महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण बनलं, पण ह्या धोरणामध्ये ह्या एकल महिलांसाठीचा कुठलाही मुद्दा नव्हता किंवा त्याचा फारसा विचार केला गेला नाही. त्याच्यानंतर 2014 पासून याच्यावरती पुन्हा काम सुरू झालं. राज्यभरातल्या स्त्रीवादी चळवळी, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने विकास अध्ययन केंद्र आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, कोरो ही संस्था आहे, एकल महिला संघटना आहे, ह्या सगळ्या संस्थांनी काम करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे सगळं काम पुन्हा एकदा नव्याने उभं राहिलं. आणि ह्या कामाच्या माध्यमातून 22 जून

0: 2018 महाराष्ट्राचं पहिलं एकल महिला धोरणाचा मसुदा शासनाला सादर केला होता तत्कालीन मुख्यमंत्री जे होते त्यांच्याकडे. पण आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. तर असे जे सगळे प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन काम करणं, काय करायला हवं. तर एकल महिला यामध्ये मी हे नाही म्हणणार की एकल महिला म्हणजे खूप बिचारी गरीब, नाही. प्रत्येक व्यक्तीला आपण सामाजिक न्यायाचा पाया कशावर आहे तर प्रत्येक व्यक्तीला समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण एकल महिला मी या ठिकाणी प्रामुख्याने याच्यासाठी उल्लेख करते कारण त्यांच्याकडे पाहण्याचा कुटुंबाचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन, त्यांच्या पाल्यांकडे पाहण्याचा कुटुंबाचा आणि समाजाचा दृष्टिकोन, आणि एकटे जेव्हा तुम्ही असतात त्यावेळेस स्त्रियांना आपल्याकडे कशा पद्धतीची वागणूक मिळते हे आपण सगळेजण जाणतो. म्हणून सामाजिक न्यायासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट काय तर दृष्टिकोन बदलणं. सामाजिक न्याय, समता असली पाहिजे, भेदभाव नसावा, समान वागणूक दिली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे.
1: आपण त्याच्या त्या स्त्रीकडे ज्या दृष्टीने बघतो ही दृष्टीच आपली चुकीची असते,
0: ती दृष्टीच चुकीची असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीला, इथे मी स्त्री पुरुष असं नाही म्हणणार किंवा ट्रान्सजेंडर असं नाही म्हणणार, प्रत्येक व्यक्ती, समाजातला प्रत्येक घटक, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, आदिवासी वाड्या वस्तीवरच असो, कुठलाही असो, तो सर्वात आधी एक व्यक्ती आहे. आणि व्यक्ती म्हणून नैसर्गिक दृष्ट्या त्याला मिळालेले अधिकार आणि ज्या देशात ती व्यक्ती जन्माला आली त्या देशातल्या राज्यघटनेने दिलेले अधिकार हे त्याचे मुख्य सामाजिक न्याय आहेत, त्याचा मुख्य अधिकार आहे, त्याचे मूलभूत हक्क आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि आपण काय करायला हवं तर हे अधिकार जपले पाहिजे. त्याची जपवणूक करणं, त्याचं संवर्धन करणं, आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रिजिडाईज माइंडसेट जो आहे तो न ठेवता त्याला एक माणूस म्हणून स्वीकारणं हे सामाजिक न्यायाचं बेसिक प्रिन्सिपल आहे.
1: समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव जाणवतो तेव्हा सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळाला पाहिजे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक न्याय हा दोघांनाही मिळाला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव जाणवतो. आता हा भेदभाव आपल्याला कुठे कुठे दिसतो तर कुटुंबापासून ते कार्यालयीन
1: सुरुवात कुटुंबापासूनच होते.
0: अगदी. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामाजिक भेदभाव पाहायला मिळतो. आता सामाजिक न्याय दोघांनाही मिळायला पाहिजे हे अगदी रास्त आहे. या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्वाची आपल्याला ही समजून घेतली पाहिजे की अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा मग तो कोणत्या लिंगाचा आहे, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे. स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव जाणवतो तसाच तो पुरुषा पुरुषांमध्येही जाणवतो, स्त्री स्त्रीमध्येही जाणवतो. आता हे जिथे जिथे भेदभाव आहे तिथे सामाजिक न्याय मिळायला पाहिजे का तर 100% मिळायला पाहिजे. जे जे कोणी अन्यायाचे पीडित आहे, बळी आहेत, त्या प्रत्येकाला सामाजिक न्याय मिळायला पाहिजे. पीडितेचीही, आपल्या राज्यघटनेची, मूलभूत कायद्याची हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की न्याय आणि अधिकार, हक्क हे जसे पीडितेचे आहेत तसे ते जो कोणी त्याच्यातला दोषी आहे त्याचे सुद्धा आहेत.
1: अच्छा.
0: म्हणून आपल्या कायद्याची संपूर्ण व्यवस्था ही मानवी मूल्यांवरती आधारित आहे. आपण एखाद्याला न्याय देताना दुसऱ्यावरती अन्याय होणार नाही हे सुद्धा आपल्या कायद्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. म्हणून स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारे भेदभाव, स्त्रियांचे जसे हक्क आहेत तसेच पुरुषांचे आहेत, आणि त्याची जपणूक ही दोघांच्याही अधिकारांची, हक्कांची जपणूक व्हायला पाहिजे. आणि दोघांच्या अधिकाराची, हक्काची जपणूक ही दोघांनी एकमेकांची केली पाहिजे तेव्हा समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येतो.
1: तरुण पिढीने सामाजिक न्याय मिळावा यासाठी काय करायला पाहिजे?
0: सामाजिक न्याय मिळायला पाहिजे तर सामाजिक न्याय कोणाला तर प्रत्येक पीडित व्यक्तीला मिळायला पाहिजे. आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर अर्थात आपल्याला कायद्याची मदत घ्यावी लागेल. आणि पुन्हा जर कुटुंबामधून आपल्याला बद्दल काही गोष्टी घडत असतील तर त्या कुटुंबासमोर बसून बोलणे आणि सोडवणे, जर तिथे होत नसेल तर अर्थात पुन्हा कायद्याचा मार्ग त्या ठिकाणी आहे. मग त्या ठिकाणी तरुण असतील, वृद्ध असतील किंवा स्त्रिया असतील, हे कोणीही असो, यांना सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर कायदेशीर मदत घ्यावी लागते. या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देईल. नुकतंच लातूर जिल्ह्यामधली एक केस आहे. एका वृद्ध आजीने त्यांचं जे राहतं घर होतं, जी प्रॉपर्टी होती, ती नातवाच्या नावे करून टाकली आणि नातवाने काही आजीला सांभाळायला
1: नकार दिला.
0: आता आजीवरती हा अन्याय आहे. आजीने नातवाच्या नावावर काय केली प्रॉपर्टी की तो त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य,
1: एक प्रेम भावना
0: आहे, उर्वरित आयुष्य त्यांना तो सांभाळ करेल. शेवटी घरातल्या ज्येष्ठ पिढी असते त्यांना काय अपेक्षित असतं,

0: प्रेमाचे मिळावे, पोटाला पोटभर अन्न मिळावं, औषध पाणी असेल काही तर तेवढं मिळावं,
1: माझ्या प्रेमाचे जे लोक असतील त्यांना माझं जे काय असेल ते मिळावं,
0: ते मिळावं. ह्या भावनेने आजीने म्हणजे नातवाच्या नावावर सगळी संपत्ती केली. पण संपत्ती नावावर झाल्यावर नातवाने आजीला सांभाळायला नकार दिला. आजी अत्यंत धाडसी, आजीने परत केस केली आणि नातू सांभाळत नाही हे कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं, सिद्ध केलं आणि कोर्टाने आदेश दिला की नातवाला दिलेली संपत्ती सगळी आजीच्या नावावर ट्रान्सफर करावी. तर हा सामाजिक न्याय. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या अधिकारांचा वापर, तरुणांनी काय करायला हवं तर अर्थात जपणूक ही खूप महत्वाची आहे, त्याचं संवर्धन होणं हे महत्वाचं आहे. आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो दरवेळेस आपण वादविवादच घालावे किंवा भांडणच करत बसावं नाही, सगळ्या गोष्टी सामंजस्याने ह्या जगामध्ये चांगलपणासाठी प्रेम फार पुरेसं आहे. तुमचे प्रेमाचे दोन शब्द खूप पुरेसे आहेत. म्हणून चांगल्या वृत्तीने बोलणं वागणं तर आपोआप, कसं आहे की मी आज चांगली वागले तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागा, हे बेसिक प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तर ह्या सगळ्या अन्यायाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला मदत होते.
1: नक्कीच. या संदर्भात म्हणजे सामाजिक न्याय या विषयाच्या संदर्भात अनेक शासकीय योजना असतात, त्या समाजापर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न कसे व्हायला पाहिजेत?
0: शासनाच्या पद्धतीने जर तुम्ही म्हणाल की ह्या शासकीय योजना कशा पोहोचायला पाहिजेत, अर्थात शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे लास्ट पर्सन फर्स्ट हा बेनिफिशियरी असला पाहिजे, तर त्याच्यासाठीचं महत्वाचं माध्यम ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आकाशवाणी केंद्र. कारण ग्रामीण भागामध्ये आता सगळ्या सुविधा पोहोचलेल्या आहेत, पण आजही आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सकाळच्या बातम्या ह्या प्रत्येक घरामध्ये ऐकू येत, रेडिओवरती ऐकू येतात. म्हणून शासकीय पातळीवरती शासकीय योजना घराघरामध्ये पोहोचण्याचं महत्वाचं माध्यम म्हणजे रेडिओ. दुसरं टीव्ही आहे, आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि वेगवेगळे शासकीय डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी सगळी यंत्रणा आहे तीही त्या ठिकाणी कार्यरत आहे. याशिवाय जी नॉन शासकीय यंत्रणा आहे किंवा ज्याला आपण सामाजिक कार्य म्हणतो, जे प्रोफेशनली म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण ज्यांचं झालेलं आहे, असे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करतात, तर हे सगळे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करत असतात.
1: या कामातील आव्हानांबद्दल काय सांगता येईल?
0: या कामातलं आव्हान म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं की मानसिकता. लोकांची मानसिकता ही बदलणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा एकदा मी म्हणेल की सामाजिक न्यायाची संकल्पना ही समतेवरती, समानतेवरती आणि समान हक्कावरती अवलंबून आहे. आणि जर मी तुमच्या अधिकारांची जपणूक केली तर मला माझे अधिकार,
1: म्हणजे माझ्या समोरच्या माणसाला न्याय मिळावा हे मलाच वाटलं पाहिजे.
0: हो, आणि दुसरं त्याही पेक्षा जास्त महत्वाचं की मी समोरच्याचे अधिकारांचं हनन केलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर हे त्यातलं सगळ्यात मोठं खूप आव्हान आहे सध्याच्या काळातलं. कारण प्रत्येकाला वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या मलाच मिळायला पाहिजे, सगळंच आपलं नसतं, कुटुंबामधले सगळंच आपलं नसतं, त्याच्यामध्ये आपले भावंड वाटेकरी असतात, तसंच योजनांचं सुद्धा असतं, तसंच यंत्रणेचं सुद्धा असतं की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्यांनी मिळाव्या, याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि गावोगावी ह्या योजना, कारण आजही अनेक वाड्या वस्ती अशा आहेत की जिथे ह्या सगळ्या योजनांचा अजिबात म्हणजे माहिती नाही किंवा अज्ञान आहे किंवा पोहोचलेल्याच नाहीयेत, तर ह्या त्या ठिकाणी सुद्धा पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात महत्वाचं मोठं आव्हान आहे. म्हणजे कसं आहे ना की सध्या आपल्या समाजामध्ये आपल्याला विकासाचं एक वेगळं प्रारूप दिसतं, जिथं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येक इंटरनेटवर आहे, बातम्या वृत्तपत्रामध्ये येण्याच्या आधी त्या सोशल मीडियावरती येऊन प्रसिद्ध झालेल्या असतात. पण ह्याच देशातला एक मोठा असा घटक आहे, वंचित घटक असा आहे की जिथे पाण्यासाठी आजही एक एक दिवस चालत पायपीट करावी लागते, ह्या सगळ्या घटकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: तुम्ही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचे बरेच अनुभव पण असतील, तर आपल्या श्रोत्यांसाठी एखादा अनुभव.
0: यातला जर अनुभव सांगायचा झाला तर मी या ठिकाणी पुन्हा आपल्या कोविड काळातलं उदाहरण देईल. कोविड काळाची परिस्थिती आपण सगळेजण जाणतो आणि खूप सगळ्या स्त्रियांनी त्यांचे जोडीदार गमावले, पुरुषांनीही त्यांचे जोडीदार गमावले. पण आपल्या कडची जी समाज रचना आहे की जिथे बहुतांश कुटुंबात अजूनही स्त्रिया ह्या बाहेर जाऊन नोकरी करत नाही किंवा कमावत, आणि अचानक आता कोविडचं संकट जे होतं ते अचानक आलेलं संकट होतं आणि त्या संकटात जोडीदार गमावला आणि हाताशी कसलीही मिळकत नाहीये, तर अशा स्त्रियांसाठीचं काम म्हणजे ज्याला आपण कोविड विधवा म्हणतो, तर हे सगळं काम शासकीय स्तरापर्यंत पोहोचवणं आणि ते करणं, म्हणजे महाराष्ट्र शासनाने कोविड विधवांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या तर त्या कामा

0: इनिशिएट करणं हे मी आमच्या म्हणजे हे फक्त विकास अध्ययन केंद्र किंवा आशा केंद्र म्हणून नाही तर याच्यासोबत अनेक संस्था होत्या. ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते शासन स्तरापर्यंत पोहोचलं. म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मुख्य संस्था होती की ज्यांनी शासकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मदत केली. तर हे काम त्यातलं मी उदाहरण म्हणून अगदी मला स्वतःला त्याच्याबद्दल फार चांगलं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून तो विषय शासनापर्यंत पोहोचला आणि शासनाने त्याची दखल घेतली आणि त्याचंच आजचं हे फलित आहे की एकल महिलांसाठीचं धोरण हे धोरण तयार व्हावं हे देशातलं महाराष्ट्र पुन्हा पहिलं राज्य होणार आहे.
1: अच्छा,
0: हा कामाचा एक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून मी फार महत्वाचा एक अनुभव या ठिकाणी मांडला. आणि अजून केसेसमध्ये म्हणाल तर ज्या पीडित व्यक्ती असेल म्हणजे आता जसं आपण मगाशी बोलताना म्हटलं की मोबाईलमुळे ऑनलाईन इंटरनेटमुळे स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार अन्याय होतात ज्याला आपण ऑनलाईन जेंडर बेस व्हायलन्स असं म्हणतो. आता ह्या ऑनलाईन जेंडर बेस व्हायलन्सची एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये एका मुलीच्या बाबतीमध्ये घटना घडली की कोणीतरी तिचे फोटो व्हायरल केले आणि त्याची तिला कल्पना सुद्धा नाही की तिच्या बाबतीमध्ये असं काही घडलेलं आहे. पण ते फोटो सगळीकडे गेले आणि मुलीने अटेम्प्ट टू सुसाइड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या फोटोचं सगळीकडे व्हायरल झाले अर्थात ते तिच्या वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचले. त्यातली मुख्य बाब अशी होती की त्या मुलीकडे मोबाईल होता पण ही मुलगी कॉलेजला जाताना वगैरे कधीही मोबाईल सोबत न्यायची नाही. तिचा मोबाईल नंबर तिच्या मोजक्याच मैत्रिणींकडे मित्रमैत्रिणींकडे होता आणि घरच्यांकडे होता. वडील कॉलेजला नेऊन सोडायचे घ्यायला परत घेऊन यायला जायचे. त्यामुळे हे सगळं तर वडिलांना तेही शंका आली आणि त्यांनी मुलीला दोष न देता त्याचा तपास करायचा ठरवलं. किती छान आहे. आणि म्हणून मग त्यांनी फोन केला की अशा केसेसमध्ये आपण म्हणजे काय करूया की म्हणजे शेवटी मुलगी आहे पालकांना हे वाटतं की मुलीची बदनामी होणार आहे आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी पालकांना हा विश्वास देणं खूप महत्वाचा असतो की पोलिसांकडे गेलो म्हणजे आपल्या मुलीचं नाव पब्लिश होईल किंवा तिचा फोटो पब्लिश होईल असं अजिबात नाही. ज्यावेळेस अशा कुठल्याही घटना असतात त्यावेळेस यंत्रणा सुद्धा याची पूर्ण खबरदारी घेते की मुलीचं नाव मुलीचा फोटो कुठेही येणार नाही. आणि नंतर मग पोलिसांकडे केस नोंदवली गेली. पोलिसांनी त्याचा तपास केला. तपास केलं तर लक्षात आलं की तिच्या गल्लीमध्येच राहणारा मुलगा होता आणि त्यांनी तिचे असे फोटो व्हायरल केले होते. ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं तू याला ओळखते का हो म्हटली हा आमच्या शेजारीच राहतो. बरं याची तुझी काही भांडण मैत्री तर म्हटली अजिबातच काही नाही. मग पोलिसांनी उलट तपास सुरू केला की तू असं का केलं. त्यावेळेस मुलाचं हे म्हणणं होतं की मला ती आवडते पण ती माझ्याशी बोलतच नाही आणि जर मी तिचे असे फोटो व्हायरल केले तर ती कोणाला सांगणार नाही आणि मग माझ्याशी बोलेल आणि मग मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगेल. तर हा जो इंटरनेटचा वापर म्हणतो की गैरवापर अशा पद्धतीने केला जातो ह्या केसमध्ये नंतर याच्यामध्ये असं आहे ना की मुलांसोबत सुद्धा बोलणं तितकंच गरजेचं आहे.
1: अशा वेळेला तिने तुमच्याकडे संपर्क केला का.
0: हा आमच्याकडे संपर्क केला. फोन नंबर बऱ्याच वेळेला ट्रेनिंग प्रोग्रामला जात असतो तो नंबर आम्ही शेअर करत असतो काही असेल तर कळवा. याच्या मागचा मुख्य उद्देश फक्त हाच की कुठले वेडे वाकडे उपाय करू नये कुठल्याही आमिषाला किंवा धाकाला कुणी बळी पडू नये भूलथापांना बळी पडू नये आणि योग्य ती मदत मिळावी. याच्यामध्ये आपण खूप प्रॉपर गायडन्स जो आपण म्हणतो की अशा वेळेस काय करावं हे नेमकं समजत नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये असं होतं की ज्यावेळेस अशा घटना घडतात तर बहुतांश वेळा मुलींनाच दोष दिला जातो की तूच असं काहीतरी केलं असेल. पण या केसमध्ये मुलीचे वडील खूप स्ट्रॉंग होते. त्यांनी मुलीवरती पूर्ण विश्वास ठेवला. तिला एक चकार शब्दही बोलले नाही. फक्त तिला एवढं म्हटलं की तू हे केलं म्हणजे अटेम्प्ट टू सुसाइड करण्याचा प्रयत्न केला हे चुकीचं आहे. काय झालं त्याचा आपण शोध लाव. आणि तो शोध लागला. नंतर मुलगी रिलॅक्स झाली. मुलाला म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर हा जो विश्वास असतो
1: म्हणजे योग्य ठिकाणी न्याय मिळाला
0: तो फार महत्वाचा आहे. आणि आजचा म्हणजे तुम्ही मगाशी आव्हानांबद्दल बोललात तर आजच्या तरुणाई पुढे हे सुद्धा आव्हान आहे की आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्राचा आपण कसा वापर करायचा.
1: अगदी
0: म्हणजे सोशल मीडियावरती म्हणजे सामाजिक न्यायाशी हे जर सगळं पाहिलं तर आपण रिलेटेड आहे की आपण काय शेअर करतो. आपण ज्या गोष्टी शेअर करतो त्याच्यामुळे इतरांच्या भावना तर दुखावत नाहीये ना की ज्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होईल.
1: नक्कीच.
0: म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हेही आजच्या कामाच्या मधलं आणि मी तर म्हणेल सगळ्याच यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान की तरुणाईला ह्या सगळ्या प्रश्नाला कसं सामोरे जावं.
1: तर बोलण्यामध्ये आलं की सोशल मीडियाचा उपयोग कसा होतो आणि त्याचा दुरुपयोग कसा होतो या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं, पण कधी कधी त्याचा फायदा पण होत असेल,
0: अगदी
1: त्याबद्दल काय सांगता येईल?
0: निश्चितपणे फायदा सुद्धा होत असतो. बघा, फायदा म्हणून जर सांगायचं झालं तर पुन्हा या ठिकाणी मी एका केसचं उदाहरण देईल. एक छोटी मुलगी

0: 9 वर्षाची. तिला तिच्या आई वडिलांनी लहानपणापासून खूप स्ट्रॉंग, म्हणजे स्ट्रॉंग इन द सेन्स कसं एक बेसिक नॉलेज जे म्हणतो ना आपण, म्हणजे पुस्तकाच्या व्यतिरिक्त लिटरसी, सामाजिक समाजाबद्दलचं ज्ञान ते द्यायलाच त्यांनी तिला सुरुवात केली होती. म्हणजे घरचा पूर्ण पत्ता पाठ असणं, वडिलांच्या ऑफिसचा पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा पूर्ण पत्ता पाठ असणं, आईच्या ऑफिसचा फोन नंबर पाठ असणं, वडिलांचा मोबाईल नंबर पाठ असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या मुलीला शिकवल्या होत्या. आपण जेव्हा बाहेर जातो तर आपण काय काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, नेमके बोर्ड वाचायचे, कुठली गल्ली काय काय लिहिलेलं आहे तिथं, तिथे काही पिन कोड लिहिले आहे, अशा सगळ्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या त्या पालकांनी मुलीला सांगितल्या होत्या. दुर्दैवाने ही मुलगी किडनॅप झाली. पोलीस कंप्लेंट झाली, पण 15-20 दिवस झाले मुलगी काही सापडतच नव्हती. जसं जसं पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तशी कुठलीही माहिती काही मिळत नव्हती. पण एक दिवस ती मुलगी ज्या ठिकाणी होती, म्हणजे एका राज्यातून ती दुसरीकडे नेली गेली, त्या ठिकाणी तिला एक संधी मिळाली की त्या एक मुलगा तिथे आला, म्हणजे एक पुरुष तिथे आला आणि त्यांनी तिथे असलेल्या बायकांचे जे काही पार्सल होते ते पार्सल दिले. आणि त्यावेळेस तिला ती संधी मिळाली खिडकीतून बाहेर पाहायची. त्यावेळेस तिला तिथे फक्त त्या पर्टिक्युलर गावाचं नाव आणि पिन नंबर दिसला आणि तिला लक्षात आलं की हा जो माणूस आहे याला जर आपण काही लिहून दिलं तर तो ते पाठवतो. ह्या मुलीने काय केलं की एक कागद मिळवला आणि लिपस्टिकने त्याच्यावरती तिला काय लिहायचं ते लिहिलं, म्हणजे तिच्याबद्दलची माहिती लिहिली, जो बोर्ड पाहिला तो बोर्ड लिहिला, कशी गल्ली आहे खिडकीतून कशी दिसते ते लिहिलं आणि त्या कुरिअर वाल्याला म्हटले की हे एनवलप मध्ये टाकून तू हा फोन नंबर आणि हा माझ्या घरचा पत्ता आहे तिथे तो पाठव. त्याने ते पाठवलं. तिच्याकडे पैसे नव्हते, पण तिथे त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं आहे की त्याने पैसे नसतानाही ते कुरिअर केलं. त्याने ते कुरिअर वडिलांपर्यंत पोहोचलं आणि वडिलांनी नंतर ते कुरिअर पोलिसांना दिलं की हे फक्त माझी मुलगीच करू शकते आणि हे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि पोलिसांनी त्या पद्धतीने प्लॅनिंग करून त्या ठिकाणी गेले, ते शोधलं. त्यावेळेस ती मुलगी एका ब्रॉथेल होम मधून रेस्क्यू केली गेली. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण ह्या,
1: आणि अशा लोकांना जेव्हा आपण न्याय मिळवून देतो ते मात्र तुम्हाला खूप समाधान देत असेल.
0: आणि म्हणजे तुम्ही जे म्हटलात की सोशल मीडियाचा वापर, की त्या तिला समजलं की आपल्या वडिलांनी आपला मोबाईल त्याचा वापर कसा करायचा, कुरिअरचा वापर कसा करायचा, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं किती अलर्ट. 8 वर्षाची मुलगी होती ती, काही फार मोठी मुलगी नव्हती.
1: तिने तेवढा विचार करून योग्य वेळेला,
0: हा म्हणून सोशल मीडियाचा कसा वापर होतो तो अशा पद्धतीने सुद्धा होतो.
1: म्हणजे नुसताच मोबाईल नंबर पाठ करून ठेवण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. तिला त्या मुलाला दाखवावं वाटलं की आता मी हा नंबर दिला तर तो मला नेऊन देईल असं, तर ते जास्त महत्वाचं.
0: ते खूप महत्वाचं.
1: तुम्ही या क्षेत्रात काही नवीन उपक्रम राबवले पाहिजेत असा विचार करता का?
0: येस, 100%. आणि हे नवीन उपक्रम अशा पद्धतीने राबवायला हवे की जेणेकरून पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल, आत्ताच्या पिढीलाही आणि पुढच्या पिढीला सुद्धा. सध्या आपण सगळेजण बघतो, बघा आपण ही सुरुवातीला आलो की फार होणे आणि पाऊस नाहीये, तर हे पूर्ण पर्यावरणीय बदल आहेत. आता हे पर्यावरणीय बदल कशामुळे आहेत? जंगलच उरले नाहीये सगळीकडे, आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट जे
1: रस्ते सिमेंटचे आणि घर पण सिमेंटची,
0: घरही सिमेंटचं. जो पूर्वी उन्हाळा जरी असला आणि घर जरी पत्र्याची होती तरी पण संध्याकाळी घर
1: थंड व्हायची,
0: आता तो गारवा घरांमध्ये राहिलेला नाही. आणि म्हणून याच्यासाठी 2 उपक्रम आम्ही सुरू केले आहेत. एक की क्लायमेट सेफ चाइल्डहूड, की पर्यावरण बालकांसाठी सुरक्षित कसं असावं याचं ग्रामीण, म्हणजे सगळ्यात फक्त आपल्या देशात नाही तर पूर्ण एशिया पॅसिफिक रिजन मध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या मुलांसोबत होतील की पर्यावरणाला अनुसरून आपण आपल्यामध्ये काय काय बदल करू शकतो आणि ते कसे आपण करावे. त्याच्यात खूप छोटे छोटे उपक्रम आम्ही घेतले. त्यातला पहिला उपक्रम आहे आमचा की से नो टू सिंगल यूज प्लास्टिक. कॅरी बॅग अजिबात वापरायची नाही. तुम्ही कुठेही गेलं तर तुमची छोटी पिशवी तुम्ही सोबत घेऊन जायची. प्लास्टिकची बॉटल वापरायची नाही. प्लास्टिकच्या डब्यामध्ये जेवण
1: करायचं नाही.
0: आपला कचरा उचलून आपण तो डस्टबिन मध्येच टाकायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की पर्यावरण, म्हणजे क्लायमेट सेफ चाइल्डहूड मुलांसाठी काय अपेक्षित आहे. वॉटर बॉटल मध्ये पाणी उरलं असेल तर काय करणार?
1: झाडांना गेला एखाद्या,
0: हा तहान लागली तुम्ही पिऊन घेणार. नसेल तर नालीमध्ये न फेकता तुम्ही ते
1: दिसेल त्या झाडाला जरी घातलं तरी चालेल,
0: त्या झाडांना घालायचं. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करणे, तुमचा स्वतःचा रुमाल तुम्ही स्वतःजवळ ठेवणे, अशा ज्या बेसिक आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पण मोठा परिणाम देणाऱ्या आहेत. आपण भाजी घरामध्ये भाजी येते, भाजी निवडतो, कचऱ्यामध्ये ते फेकून देतो. प्रयत्न करा की तो कचरा जो आहे, पूर्वी सहज दारावरती गाई म्हशी येत होत्या,

0: ते राहिलेलं नाही, त्याच्यामुळे ते चारा जनावरांना टाकता येत नाही, पण तो चारा जनावरांपर्यंत पोहोचेल ग्रामीण भागामध्ये हे होऊ शकतं. तर अशा गोष्टी काय करू शकतो, तर याच्यासाठी त्याच्यासाठी शाळेतल्या मुलांसोबत मॅपिंग करणं आणि ते काय काय करू शकतात ह्या सगळ्याचा पूर्ण प्लॅनिंग करणं आणि मुलांसोबत कंटिन्यू ती ऍक्टिव्हिटी वर्षभर करणं हे एक आहे. दुसरा जो आहे की असाच उपक्रम महिलांसाठी सुद्धा आहे, कारण पर्यावरणीय बदलाचा महिलांवरचा परिणाम जर आपण पाहिला तर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले खूप मोठे इश्यूज समोर येतात. कॅन्सरचं सगळ्यात मोठं प्रमाण समोर येतं हे पुरुषांमध्ये सुद्धा आहे, की त्यांनी फक्त महिला आम्ही महिला केंद्रित काम करतो त्याच्यामुळे महिला म्हटलं, पण स्त्री पुरुषांमध्ये हे प्रमाण आहे. तर म्हणून त्यांच्यासोबतही सेम आपले जे हेल्थ हॅबिट्स आहेत तेच आपण मुलं आपला पाहून अंगीकारणार आहे. म्हणून आपण त्या आपल्या सवयी कशा बदलू शकतो आणि पर्यावरणाच्या बदलाचा महिलांवरती होणारा जर परिणाम पाहिला तर तो कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो, तो मुलींचं बालविवाहामध्ये होतो, तो मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये होतो, तो मुलींच्या ट्रॅफिकिंगमध्ये होतो. त्याला खूप सगळे पैलू आहेत, कारण आपल्या समाजामध्ये कुठलीही गोष्ट आली म्हणजे कोविड आला मुलगी घरात ठेवून काय करायची, लग्न करून द्या. दुष्काळ पडला मुलगी ओझे काय करायचं, लग्न करून द्या. तर ह्या सगळ्याचे परिणाम मुलींवरती काय होतात, तर कमी वयामधली प्रेग्नन्सी, कमी वयामध्ये म्हणजे कुपोषित बाळ जन्माला येणं आणि पुन्हा तिच्या आरोग्यावरती परिणाम होणं. तर म्हणून पर्यावरणाचा स्त्रियांवरतीही होणारा परिणाम आणि आरोग्यावरती प्रामुख्याने याच्यामध्ये आरोग्य आम्ही फोकस करतो. तर असे सगळे उपक्रम हे सातत्याने शासकीय स्तरावरती सुद्धा राबवणं तितकंच गरजेचं आहे. जल जीवन मिशन सारखे कार्यक्रम असतील किंवा पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना असतील, त्या योजना पुन्हा आणि जे जुने सगळे पाण्याचे साठे आहेत ते सगळे पाणी साठे पुनर्जीवित करणे हे फार महत्वाचं आहे.
1: नक्कीच तुम्ही खूप छान अशी माहिती दिली. आता जाता जाता तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल, आपल्या श्रोते मैत्रिणी हे सगळं ऐकतायत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बघा, आपण सामाजिक न्याय ह्या विषयावर बोलत आहोत आणि श्रोत्यांना काही सांगायचं किंवा आपले सगळे मित्र मैत्रिणी ऐकतायत, तर त्या ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेल की जसं आपल्यावरती अन्याय झाल्यावरती आपल्याला राग येतो, समोरच्यावरतीही अन्याय होतो, तर तेवढाच राग आपल्याला आला पाहिजे. राग आला म्हणून आपण जाऊन लगेच भांडण नाही करायचं हे नाही म्हणत मी, पण त्याच्या विरुद्ध बोलत राहणं आणि चांगुलपणाने वागत राहणं. चांगुलपणाची चळवळ ही पेरली गेली पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे आणि ती स्वतःपासूनच सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे, तरच आपण ते इतरांमध्ये रुजवू शकतो. नाही तर आपल्याकडे मने आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून यायचं, कसं होऊ शकतं? म्हणून सुरुवात ही आपल्यापासून फार महत्वाची आहे.
1: खूप छान. तुम्ही सामाजिक न्याय म्हणजे नक्की काय याच्याबद्दल आमच्या श्रोते मैत्रिणींना खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: थँक्यू. आणि मला या ठिकाणी बोलवलं फार छान वाटलं. धन्यवाद.
1: समावेशक समाजाच्या दिशेनं याविषयी समाजसेविका रेणुका कड यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाची सुरुवात होते आणि चातुर्मास म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जणींच्या घरात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं उपवासाच्या पदार्थांची मागणी होतच असते. आता तर पहिला उपवासाचा दिवस जवळ येतोय, आषाढी एकादशी. मैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या दिवशी कोणता पदार्थ बनवायचा या विचारात आहात ना? मग ऐका आजची रेसिपी. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी बनवा चवदार असे उपवासाचे अप्पे. हो, आजची रेसिपी आहे उपवासाचे अप्पे. हे मनपसंत अप्पे बनवण्यासाठी साहित्य: एक वाटी वरई, एक चतुर्थांश वाटी साबुदाणा, जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ चवीपुरतं, 3-4 चमचे दही आणि थोडंसं वाटीमध्ये तेल, अर्धा चमचा खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा नसेल तर इनो. मैत्रिणींनो, आधी साबुदाणा आणि वरई दोन्ही मंद आचेवर थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, वरई सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता दोन्ही मिक्स करून पुन्हा एकदा ते पीठ मिक्सरमधून फिरवून घ्या. चव यावी म्हणून थोडेसे जिरे त्यात बारीक करताना घाला, पिठी चवदार होते. त्या पिठामध्ये जिरे, मिरचीचा ठेचा, मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, 3-4 चमचे दही मिक्स करून पीठ सारखं करून घ्या. पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर

0: त्यात थोडस पाणी घालून ते पातळ करा. आता आप्पे पात्राला तेल लावून घ्या आणि घ्या भरून त्यात पीठ. आप्पे पात्र आधीच थोडस गरम करून ठेवलं तर जास्त छान. छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या हे आप्पे आणि आपल्याला तयार आप्पे आप्पे पात्रात बघायला मिळतील. चटणी बरोबर द्या खायला हे गरम गरम हे हलके फुलके आप्पे. मैत्रिणींनो, आता ऐकूया आपला आवडता कार्यक्रम आठवणीतलं गाव. आज आठवणीतलं गाव ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावाला. तर चला ऐकूया आठवणीतील गाव. लेखन केलं आहे शालिनी केचे यांनी.
1: मैत्रिणींनो, आज जेव्हा मी एक लेखिका म्हणून माझ्या भूतकाळाच्या पानावरून बोट फिरवते तेव्हा माझे डोळे आपोआप मिटले जातात आणि मी पुन्हा एकदा तीच खट्याळ अनवाणी पायांनी धावणारी लहानगी मुलगी होते. माझं ते गाव म्हणजे माझ्यासाठी संपूर्ण जग होतं. आमचं घर म्हणजे एक मोठा जुना कौलारू वाडा. वाड्यासमोर अंगणात डोलणारी पपई, पेरू, गुलाब, मोगरा, शेवंती, पारिजात, सोनचाफा अशी कितीतरी झाडं आणि कोपऱ्यात असलेली एक जुनी मोठी खोल अशी शांत विहीर. पण आमच्या बालपणाचा खरा हक्क सांगणारा कोणी असेल तर तो म्हणजे आमच्या गावच्या वेशीवर उभा असलेला 250 वर्षांचा जुना वटवृक्ष. तो नुसता वृक्ष नव्हता तर तो आमचा सखा होता. मी आणि माझी बहीण तासन तास त्याच्या पारंब्यांना लोंबकळून आकाशाला गवसणी घालणारे झोके घ्यायचो. त्या पारंब्यांच्या जाळ्यात आमचं बालपण असं काही अडकलं होतं की आजही शहरातल्या बागेतले झोके मला त्या वड्याच्या पारंब्यांसारखी मजा देऊ शकत नाही. तिथंच मारुतीचं मंदिर, तो मारुतीचा पार, आज सारं सारं काही आठवतं आणि माझे डोळे आपोआप पाणावले जातात. म्हणूनच मला माझ्या हृदयस्पर्शी शब्दांना वाट मोकळी करून द्याविषयी वाटते. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. गावच्या वस्तीवर निळ्या आभाळाची छाया. 250 वर्षाच्या वडानं जणू पसरली पानांची माया. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. पारंब्याच्या दोरीवर रोज झोका घेई माझं बालपण. कौलारू वाडा आणि वाड्यात असलेली असंख्य झाडं हेच होतं माझं नंदनवन. हेच होतं माझं नंदनवन. जुनी विहीर खोल शांत निवांत काळजाचं कुपीत जपायची. माझ्या अस्तित्वाची पाळमुळं याच मातीत खोल रुजायची. याच मातीत खोल रुजायची. आमच्या गावात पाण्याची कायमचीच मोठी वानवा असायची. पाण्यासाठी मला तो जड लोखंडी हापसा चालवावा लागायचा. त्या लहान वयात हाताचे कोपरे दुखेपर्यंत तो पंप मारताना खूप जीवावर यायचं. पण जेव्हा त्या पंपातून खळखळत पाणी यायचं ना तेव्हा तो शीण कुठल्या कुठे पळून जायचा. त्या हापशाचं आणि माझं एक वेगळंच असं नातं होतं. त्यानं मला कष्टाची आणि पाण्याचं मोल जाणण्याची पहिली शिकवण दिली.

गावाच्या चारही बाजूंना पसरलेली हिरवीगार शेती आणि मधूनच खळखळत जाणारी ती नदी हे आमच्या मस्तीचं मुख्य ठिकाण होतं. अनेकदा घरात आईला मी शाळेत जाते ग असं अत्यंत निरागस चेहऱ्याने सांगायचं. पाटी दप्तर घ्यायचं आणि वाटेतूनच मैत्रिणींसोबत नदीवर पोहायला किंवा रानात कैऱ्या बोरं चिंचा पेरू तोडायला पळ काढायचा. शाळेच्या मास्तरांचा मार आणि आईचा ओरडा यापेक्षा नदीच्या डोहातल्या त्या डुबक्या जास्त प्रिय वाटायच्या. पण हीच शांत नदी कधी कधी रौद्ररूप धारण करायची. जेव्हा गावात 15 ते 20 दिवस सलग धोधो पाऊस पडायचा ना तेव्हा नदीला महापूर यायचा. पुराचं ते लालभडक पाणी थेट शिवारात आणि गावाच्या वेशीपर्यंत घुसायचं. निसर्गाचं ते भयंकर रूप पाहून आमची मात्र भंभेरी उडायची. लोखंडी हापशाचा तो दांडा चिमुकल्या हातांना भारी. तहानलेल्या घरासाठी माझी चालायची

झटपट सारी. पण दप्तर खांद्यावर घेताना पावलं नदीकडेच वळायची. शाळेला दांडी मारून डोहात आमची मस्ती चालायची. कधी सलग 15 दिवसाच्या पावसानं नदीला यायचा महापूर लाल भडकते रौद्ररूप पाहून उडायची काळजाची हुरहुर, गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे. गरिबी तर जणू प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेली, पण कोणाच्याही घरातला उत्सव हा कधी एका घरापुरता मर्यादित राहिला नाही.

गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे. गरिबी तर जणू प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेली, पण कोणाच्याही घरातला उत्सव हा कधी एका घरापुरता मर्यादित राहिला नाही. पोळा, दसरा, दिवाळी असो, होळी, रंगपंचमी असो की दुसरा कोणताही सण असो, एकच मोठं कुटुंब असायचं. एकमेकांच्या ताटातलं खाण्यात आणि एकमेकांच्या अंगणात रांगोळी काढण्यात जो आनंद होता तो आजच्या एकटेपणाच्या जगात शोधूनही सापडत नाही.

आज मला म्हणावंसं वाटतं, गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. गरिबीची झळ असली तरी कुणाच्या काळजात नव्हती खंत. त्या गावात आमची माणुसकीच होती श्रीमंत. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. दुसऱ्याच्या चुलीवरची भाकरीही तेव्हा अमृतासमान वाटायची. सणासुदीच्या दिवशी संपूर्ण वस्ती एकवटून नाचायची. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी सर्वांना जोडणारा एकच धागा. आजच्या या सिमेंटच्या जंगलात शोधूनही सापडेना तशी जागा, शोधूनही सापडेना तशी जागा. आज माझ्या लेखणीतून सांडते तीच जुनी गावरान माती. शहराच्या या चकचकीत गराड्यात मी शोधते तीच जुनी नाती. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तो जुना वडाचा पार आहे. माझ्या शब्दांच्या गर्भात आजही तेच मारुतीचं मंदिर, तोच जुना वडाचा पार आहे. माझ्या अस्तित्वाची नाळ वेशीला बांधलेली माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. माझी प्रत्येक नवी कविता त्याच जुन्या आठवणीत आहे सजलेली. या सगळ्या आठवणीत माझ्या काळजाचा सर्वात जुना कोपरा म्हणजे माझे बाबा. माझे बाबा एसटी महामंडळात बस कंडक्टर होते. दिवसभर तिकीट पंच करून आणि प्रवाशांच्या गराड्यात राहून ते प्रचंड थकून जायचे. पण जेव्हा रात्री घरी यायचे ना, तेव्हा त्यांचा तो थकवा आम्हाला पाहून कुठल्या कुठे पळून जायचा. आम्ही चारही बहिणी गाढ झोपेत असायचो, पण बाबा घरी आल्यावर ते आम्हाला प्रेमानं उठवायचे. त्यांच्या खाकी वर्दीचा तो ओळखीचा स्पर्श आणि त्यांच्या प्रेमळ हाकेनं आमची झोप उडायची. मग बाबा आम्हाला चारही बहिणींना घेऊन रात्रीच्या वेळी बसमधून फेरफटका मारायला छोट्या गोड सफरीवर घेऊन जायचे. त्यांच्या रखरखीत हातांमध्ये आम्हा लेकींसाठी जे अथांग वात्सल्य होतं ते शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. आज मी स्वतःची ओळख निर्माण केली असली तरी माझ्या लेखणीतली ती ओढ, ती संवेदनशीलता आणि तो जिवंतपणा त्या 250 वर्षाच्या वडानं आणि माझ्या बाबांच्या निस्सीम प्रेमानं मला दिला आहे. माझं गाव केवळ भूतकाळ नाही तर माझ्या अस्तित्वाचा, माझ्या श्वासांचा एक न संपणारा प्रवाह आहे. खाकी वर्दीतला बाप माझा रात्रंदिवस राहायचा प्रवासात. तिकिटांच्या त्या पंचामागे मात्र लेकींचाच विचार श्वासात. रात्रीच्या निरव शांततेत जेव्हा ते थकून घरी यायचे, गाढ झोपेतल्या चार लेकींना हळूवार हाक देऊन उठवायचे. बाबांच्या त्या रखरखीत बोटाला धरून ती चांदण्यातली अनोखी सफर त्या निस्सीम वात्सल्यापुढे आज आहे निव्वळ फिकी, आज आहे निव्वळ फिकी. तो 250 वर्षांचा जुना वटवृक्ष, तो लोखंडी हापसा, ते मारुतीचं मंदिर, माझ्या आठवणींचा तो पार, या सगळ्याला एक अत्यंत पवित्र आणि वैश्विक भूमीचा स्पर्श होता. ती भूमी म्हणजे विदर्भाच्या कुशीत अमरावती जिल्ह्यात वसलेलं आमचं मोझरी गाव. आज जेव्हा आम्ही या वऱ्हाडच्या लाल मातीचा विचार करते तेव्हा माझ्या लेखणीतून शब्द नाही तर थेट माझ्या काळजाचे स्पंदनं कागदावर उतरतात. 250 वर्षांचा तो जुना वटवृक्ष, त्याच पारंब्यामध्ये गुंतली माझ्या अस्तित्वाची नाती. आज शब्दांची गुंफण करताना तेच मोझरी गाव आठवतं आणि माझ्या आतली ती अनवाणी मुलगी आजही तिथंच धावते. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. अमरावतीच्या लाल मातीत माझं माहेर आजही जिवंत आहे. माझ्या शब्दांना मिळालेला तो गुरुदेवांचाच आशीर्वाद आहे. हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट उपसले होते, हापसा उपसताना कधी काळी जे कष्ट मी उपसले होते, आज त्याच कष्टाचे माझ्या साहित्यात मोती झाले होते. आज त्याच कष्टाचे माझ्या

0: साहित्यात मोती झाले होते. मला रोज पहाटे 4 वाजता जाग यायची, पण ती साधी जाग नसायची. तो एक पारमार्थिक अनुभव असायचा. बाहेर मिट्ट काळोख असताना पहाटेच्या त्या निरव शांततेत खंजेरीच्या तालावर घुमणारे संत तुकडोजी महाराजांचे अभंग कानावर पडायचे. संगीताचा आणि भक्तीचा तो अद्वैत संगम माझ्या त्या बालमनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जायचा. त्या स्वरांमध्येच माझं बालपण आकार घेत होतं.
1: मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव.

मोझरीच्या गर्भात जेव्हा मिट्ट काळोख दाटलेला खंजरीच्या निनादानं मोझरीचा श्वास जागा झालेला. गुरुकुंज आश्रमातून अभंगाची साद यायची. 4 वाजेची ती पहाट थेट काळजाला भिडायची. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. अशा त्या पारमार्थिक स्वरांच्या मांदियाळीत माझं चिमुकलं बालपण घडत होतं त्या वस्तीत. 250 वर्षांच्या वडालाही जणू तेव्हा जाग यायची. याच भक्तीच्या सुरांवर माझी लेखणी आकार घ्यायची. मोझरीचा निसर्ग म्हणजे साक्षात ईश्वराच्या कुंचल्यातून साकारलेली एक जिवंत कलाकृती. पावसाची पहिली सर जेव्हा यायची ना, या मोझरी गावाच्या मातीवर कोसळायची, तेव्हा त्या मातीतून उठणारा तो ओल्या मातीचा मोहक सुगंध थेट काळजाचा ठाव घ्यायचा. याच निसर्गाच्या कुशीत विसावलेलं रामकृष्ण हरी मंदिर म्हणजे दासटेकडी. दासटेकडीचं ते हिरवं गार आणि लोबसवाणं रूप शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे. ती टेकडी पाहण्यासाठी आणि तिथल्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी देशोदेशीचे लोक येतात. त्या लहानग्या वयात मला सर्वात जास्त भारावून टाकणारा जर कुठला प्रसंग असेल ना, तर तो म्हणजे समाधी दर्शन.

सातव समुद्रापलीकडून आलेले ते विदेशी पाहुणे जेव्हा समाधीवर यायचे तेव्हा ते राष्ट्रसंतांच्या समाधीपुढे अत्यंत लीन होऊन गुडघे टेकून नतमस्तक व्हायचे. एका लहानग्या खेड्यातल्या संतांच्या विचारांपुढे जगातील प्रगत देशातील माणसंही अशी नतमस्तक होताना पाहून माझी ती चिमुकली नजर अचंबित व्हायची. माझ्या मोजरीच्या मातेची ताकद काय आहे याची पहिली जाणीव मला त्या क्षणी व्हायची. पहिल्या पावसाची सर आणि मातीचा तो मोहक सुगंध दाश टेकडीच्या कुशीत निसर्गाचा नवाच बंध. साता समुद्रापारचे पाहुणे शांती इथली शोधत यायचे समाधीपुढे नतमस्तक व्हायचे. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी तो अद्भुत सोहळा टिपला खेड्यातल्या संतांचा विचार साऱ्या जगाला कसा बरं गवसला. त्या अथांग टेकडीवर जेव्हा वाऱ्याची लहर यायची माझ्या खेड्याकडची माती साऱ्या विश्वाला कवित घ्यायची संध्याकाळचे 5 वाजले की मोजरीतलं चित्रच पलटायचं. जणू वेळेलाही इथल्या शिस्तीची सवय झाली होती. गावातील प्रत्येक माणूस लहान थोर गरीब श्रीमंत हे सारे भेद विसरून एका जागी जमायचे

सुरू व्हायची ती अंगावर शहारे आणणारी सामुदायिक प्रार्थना, तो सामूहिक स्वर, ती अजूड लष्करी शिस्त आणि सर्वांच्या मनात असलेली एकमेकांबद्दलची निखळ आत्मीयता. तो केवळ एक परिपाठ नव्हता, तर ते माणुसकीचं एक महाकाव्य होतं. त्या प्रार्थनेतल्या प्रत्येक शब्दानं माझ्या लेखणीला धार दिली आणि माझ्या विचारांना आकार दिला. आज मी मोठी झाले असले तरी माझ्या अस्तित्वाची नाळ या मोझरीच्या मातीशी जोडलेली आहे. मोझरी हे केवळ माझं गाव नाही, तर ते माझ्या आत्म्याचं, माझ्या श्वासाचं आणि माझ्या साहित्याचं चिरंतन माहेर आहे. या मातीत माझं बालपण गेलं याचा मला केवळ अभिमान नाही, तर तो माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा सन्मान आहे. पाच वाजता सांजवेळी जणू काही काळी थांबायचा. मोझरीच्या मातीत तेव्हा शिस्तीचा मळा फुलायचा. लहान थोर गरीब श्रीमंत सारे भेद विसरून जायचे. सामुदायिक प्रार्थनेचे स्वर आभाळाला भिडायचे. कधी महापुरात बुडणारी नदी तेव्हा तीही शांत व्हायची. प्रार्थनेच्या त्या रांगेत अवघे माणुसकी उभी राहायची. खांद्याला खांदा लावून जो उपासला जातो एकोपा, तोच माझ्या लेखणीचा ठरला सर्वात मोठा ठेवा. आम्ही सर्व बहिणी अजूनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आवर्जून जातो. म्हणून श्रद्धांजलीसाठी तर देश विदेशातून लोक येतात आणि हा सोहळा म्हणजे जणू स्वर्ग सुखाचा आनंदच असतो. महाराष्ट्रातील संत परंपरा ही कधीही खंडित झाली नाही, ती अविरतपणे चालत राहिली. यात अनेकांनी आपलं योगदान दिलं. 20व्या शतकात हा विचारप्रवाह पुढे नेण्याचं कार्य विदर्भातील दोन महंतांनी केलं. यात संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वशांती निर्माण केंद्र उभारलं, जिथं विश्वबंधुत्वाची ऊर्जा अखंडपणे मिळत आहे. हे केंद्र आधुनिक जगाचं तीर्थक्षेत्र बनलं आहे, ते म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी.

मुलांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना रुजावी म्हणून सर्वधर्म समभाव हे तत्व सर्व भारतीयांनी मनापासून स्वीकारावं याकरता संत तुकडोजी महाराजांनी आपल्या वयाची 60 वर्ष कार्य केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरीच्या सहाय्यानं भजन करून लोकजागृती घडवून आणली. विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे याला अनुसरून सर्वांमध्ये विश्वभाव निर्माण झाला पाहिजे त्याचा प्रचार करण्याकरता तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये गुरुकुंज मोझरी इथं श्री गुरुदेव सेवा आश्रमाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाज कार्य सुरू केलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदाना जे मागितलं होतं भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे तत्व प्रत्यक्ष साकार करण्याचं कार्य केलं. या आश्रमाचं सबके लिए खुला है मंदिर यह हमारा मतभेद को भुला है मंदिर यह हमारा हे ब्रीद आहे. तसंच इथलं स्वागत गीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी सबका भला हो जग में यही कामना हमारी. इथं दररोज सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान केलं जातं. गुरुकुंज आश्रमात अनेक उपक्रम राबवले जातात. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक अस्थिकुंड तयार केला आहे. या कुंडामध्ये देशभरातील 34 नद्यांचं जल टाकण्यात आलं आहे. आज वैज्ञानिक सामाजिक धार्मिक अशा तीर्थस्थळांची निर्मिती झालेली आहे. 20व्या शतकात जगात विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघ संयुक्त राष्ट्र संघटना अशा जागतिक पातळीवर व्यवस्था निर्माण झाल्या. परंतु जोपर्यंत मानवाच्या मनात विश्वात्मक भाव निर्माण होत नाही तोपर्यंत या व्यवस्था केवळ औपचारिक व्यवस्था म्हणून राहणार आहेत याची जाणीव उठेवत संत तुकडोजी महाराजांनी विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी आवश्यक असणार

भाव निर्माण करण्याचं कार्य आयुष्यभर केलं. यातून सर्वप्रथम या भारतात बंधुभाव नित्य वसुदे अशी प्रार्थना करून कार्य केलं. हेच कार्य पुढे नेताना जागतिक धर्म परिषदेत त्यांनी ठणकावून सांगितलं की हर देश मितु हर भेश मितु तेरे रूप अनेक तू एकही. यामुळे विश्वातील सर्व लोक एकाच ईश्वराचे लेकर आहेत हे जागतिक व्यासपीठावर सांगण्याचं कार्य तुकडोजी महाराजांनी केलं.

मोजरी गाव. आज जरी इथं पूर्ण सुविधा झालेल्या असल्या तरी ते चिखलाने माखलेले रस्ते, त्या वडाच्या पारंब्या, तो मारुतीचा पार मला आजही खुणावत असतात. माझं हे गाव तुमचं पण तेवढ्याच प्रेमानं आपुलकीनं स्वागत करेल बरं का, कारण माझ्या गावाची संस्कृतीच आहे अतिथी देवो भव.

0: kalabe amasi suke kalabe amasi suke kalabe amasi suke kalabe amasi suke kalabe amasi suke kalabe amasi suke kalabe amasi suke
1: आठवणीतील गाव हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन शालिनी केचे यांचं होतं. बऱ्या तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

सर्जा या सिनेमासाठी आपण ऐकत होता लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांना जगदीश केवडकर यांच्या गाण्याला संगीत दिलं होतं अनिल अरुड यांनी. दुपारचं 1:30 वाजतोय. आता राष्ट्रीय मराठी बातमी आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि 16 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएस कडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या दौऱ्यावर जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींचा हा दौरा या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच पूर्व युरोपियन देशांशी नवीन आयाम देण्यासाठी महत्वाचा असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती मुर्मू 20 जुलैला मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सँडू यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींबरोबर शिष्टमंडळ असणार असून विविध विषयांवर ते चर्चा करतील. तसंच मोल्दोवा संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रोसू यांचीही त्या भेट घेणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू 21 जुलै रोजी उत्तर मॅसेडोनिया इथं जाणार असून तिथले राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांना त्या भेटणार आहेत. उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि व्यापारी मंचालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत. 23 जुलैपासून राष्ट्रपती 2 दिवसांच्या रोमानियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात त्या तिथले राष्ट्रपती निकोस ओरडॅन यांच्यासह प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. भारत रोमानिया व्यापारी मंचालाही त्या संबोधित करणार आहेत. याशिवाय तिथल्या भारतीय समुदायाशी त्या संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगढ आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. हरियाणात जिंद इथं 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली. त्यात 2 वैद्यकीय महाविद्यालयं, कुरुक्षेत्र इथं शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगड इथं 4,700 कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाचा समावेश आहे. या दौऱ्यात त्यांनी एकूण सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
1: भविष्य में जब भी हार्ड

0: ही आएगा। मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
1: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते। शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले। जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनाचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे। ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते। जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे। ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते। या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रुपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून पश्चिम बंगालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। जुमागाच इथं सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाच्या 18 बटालियनला ते उद्या भेट देऊन प्रहरी संमेलनाला संबोधित करतील। वृक्षारोपण तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील। त्यानंतर ते सिलिगुडी इथे उत्तर कन्यामध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका घेतील। यात पश्चिम बंगालमध्ये नवीन फौजदारी कायदे, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी बाबतीत चर्चा होईल। उद्या संध्याकाळी ते कोलकात्याला रवाना होतील।

तिथे ते राज्यातल्या कायदे आणि सुव्यवस्थेसंबंधातल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. नंतर ते कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयातल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते अमूल बंगाल डेअरीच्या नवीन दही उत्पादन कारखान्याची पायाभरणी करणार आहेत. येत्या 20 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए मोहम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं एटीएसनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वे गाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला. अजीमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुवर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेलं रेल्वेचं उघडं फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. गोवा सरकारनं गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीएनं अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 प्रदर्शनाचा आज नवी दिल्लीत यशस्वी समारोप झाला. देश विदेशातील प्रदर्शक खरेदीदार गुंतवणूकदार धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी झाले होते. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योग उत्पादन खरेदी विक्री नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठीचे भारताचे जागतिक पातळीवर महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान अधिक दृढ झालं आहे. भारत टेक्स 2026 या प्रदर्शनाला वस्त्रोद्योगातील दिग्गज उत्पादक आणि जागतिक खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती भारत टेक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार गोयंका यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई हिला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात एटीएसकडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक 4 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारचा 1:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आषाढी वारीसाठी आळंदीमधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी मार्गक्रमण करत आहेत. 9 जुलैला दोन्ही संतांच्या पालख्यांचं पुण्यात अत्यंत उत्साहात भव्य स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 2 दिवस मुक्कामासाठी विसावलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरात अनेक उपक्रम राबवण्यात आले. यात पुणेकरांनी हिरिरीनं सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याला भेट देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. या पालख्या पुण्याचा मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत असताना सासवड जेजुरी मार्गावर एक अपघात घडला. एका ट्रकची धडक दिंडीतील काही वारकऱ्यांना बसली आणि 3 महिला

ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो वारकरी मार्गक्रमण करत आहेत. 9 जुलैला दोन्ही संतांच्या पालख्यांचं पुण्यात अत्यंत उत्साहात भव्य स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 2 दिवस मुक्कामासाठी विसावलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शहरात अनेक उपक्रम राबवण्यात आले. यात पुणेकरांनी हिरिरीनं सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याला भेट देत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. या पालख्या पुण्याचा मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत असताना सासवड जेजुरी मार्गावर एक अपघात घडला. एका ट्रकची धडक दिंडीतील काही वारकऱ्यांना बसली आणि 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. 4 वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपोच्या इमारतीजवळचा कचऱ्याचा ढिगारा मुसळधार पावसामुळे कोसळला, त्यामुळे इमारत खचली. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पोलिसांनी खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटकही करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 232 धान्य गोदामांचं नवी दिल्लीतील भारत मंडपममधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन आणि हस्तांतरण करण्यात आलं. यात पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचा समावेश आहे. SNDT महिला विद्यापीठाच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठाच्या पुणे आवारात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या महान कार्याची धुरा पुढे चालवत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात आदर्श काम केलं आहे. देशातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठामध्ये असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला पुण्यातील मान्यवरांसह विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोलंबियामध्ये झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यात पुण्याच्या कनिष्क जैन याचाही समावेश आहे. तर श्रोते हो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि निवेदन होतं संध्या खान यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणी

0: रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुळकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.

14 वा वर्ष ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुण आहे. यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नागनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश भाग तिसरा.
1: नाथपंथ हा गूढ योग साधनेचा मार्ग आहे. योगेश्वर शिवशंकरांपासून तो सुरू झाला. पिंडानेच पिंडाचा ग्रास घ्यावा हा नाथपंथाचा गूढ अभिप्राय आहे. कुंडलिनी महाशक्ती जेव्हा हृदयस्थ पोकळीत स्थिरावते तेव्हा ती शक्ती प्राणशक्तीत विलीन होते. ही अवस्था महाभूतांचा संहार करणारी पिंडानेच पिंडाचा घास घ्यावा अशी असते. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दाऊन गेला उद्देशू श्री महाविष्णू. ज्ञानेश्वरी 6वा अध्याय. या योग मार्गाला भक्तीची जोड मिळावी म्हणून गहिनीनाथांनी त्याला कृष्ण भक्तीची जोड दिली जी निवृत्तीनाथांनी अर्थातच शिरोधार्य मानली. त्यांनी 350 अभंग स्वतः लिहिले. त्यात कृष्ण भक्तीत पूर्ण बुडालेले अनेक अभंग आहेत. आपण या भागामध्ये निवृत्तीनाथांच्या लेखन प्रपंचाचा अगदी थोडक्यात आढावा घेतो आहोत. गाथा पंचक, हरिपाठ, उत्तर गीता टीका ही 8 अध्यायांची अपूर्ण टीका, ज्ञानदेव गाथा या नावाने प्रसिद्ध असलेला निवृत्ती ज्ञानदेव संवाद आणि त्यात अरे अरे ज्ञाना अशी लढीवाळ सुरुवात असलेले अभंग या त्यांच्या लेखनसृष्टीमध्ये अंतर्भूत आहेत. ज्ञानदेवांना परमवंदनीय निवृत्तीनाथ स्वतः महान प्रतिभेचे धनी होते पण प्रतिभा संसार मुख्यत्वे ज्ञानेश्वरांकडे सोपवून ते अलिप्त झाले. वारकरी पंथाच्या स्थापनेची तसेच लोकभाषेत लिहिण्याची प्रेरणाही निवृत्तीनाथांचीच पण त्यातूनही त्यांनी स्वतःची नाममुद्रा मिटवून टाकली. खऱ्या अर्थाने ते निवृत्त परमविरक्त होते. त्यांचा हा एक शांत रसपूर्ण अभंग त्यांच्या कृष्ण भक्तीत विलय पावलेल्या ज्ञानदृष्टीची खूण सांगतो. गगनाचिये खोपे कवडसा लोपे क्षरोनिया दीपे दृश्य द्रष्टा ते वळले गोकुळी वसुदेव कुळी पूर्णता गोपाळी गोपीरंगी जीव शिव सीमा नाही जेथे उपमा हारपे निरुपमा तया माझी निवृत्ती तत्पर वेदांचा ओंकार ओम तत्सदाकार कृष्ण रूपे. भक्ती मार्गातून सामाजिक समतेचा उद्घोष करणारा हा निवृत्तीनाथांचा अजून एक अभंग. समता वर्तावी अहंता खंडावी तेनेची पदवी मोक्ष मार्ग क्षमाधरा चित्ती अखंड श्रीपती एक तत्व चित्ती ध्यायी जेसू नाम हाच मंत्र नीती नामसार दुसरा विचार घेऊ नको निवृत्ती भजन नीती अनुष्ठान एक रूप ध्यान ध्यातू सदा. स्वतः कर्मकांडी अन्यायातून पोळून निघालेले निवृत्तीनाथ लोकांना भक्ती मार्गातून सामाजिक समतेचा संदेश देत लहान भावंडांसमवेत आणि अन्य महान संतांच्या मेळाव्यातून आधी महाराष्ट्रात मग देशभर फिरले. मणिकर्णिका घाटावर हत्तीणीकडून त्यांना अग्रपूजेचा मान मिळाला तेव्हा प्रत्यक्ष शिवशंकर यज्ञस्थानी हवीरभाग घेण्यास प्रकटले असे म्हणतात. पण हा काळ राजकीय दृष्ट्या मुस्लिम सुलतानशाहीच्या उदयाचा यादवांच्या देवगिरी साम्राज्याच्या पतनाचा होता. तीर्थयात्रेहून परतल्यावर ज्ञानेश्वरांनी तीव्र वैराग्यापोटी समाधीची घाई केली. तो सोहळा संत नामदेवांनी हृदयंगम शब्दात वर्णन केला आहे. पाठोपाठ सोपानदेव मुक्ताई काही महिन्यातच समाधीस्थ झाले. निवृत्तीनाथांसारख्या ब्रह्मज्ञानी संतालाही अशा अनुपम प्रेमळ आणि प्रतिभाशाली धाकट्या भावंडांच्या लागोपाठ निरोप घेण्याने शोक अनावर झाला. ज्ञानराजे आमुचे निवविले डोळे आता ऐसे खेळे होणे नाही ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी आता ऐसी सखी होणे नाही अविट बोलणी आठवती मनी आता त्रिभुवनी दिसे नात ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे केले नारायणे उफराटे. अतिशय हृदयंगम शब्दात धाकट्या भावंडांच्या जाण्याचा शोक त्यांनी व्यक्त केलाय. लगोलग 17 जून 1297 शके 1219 वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी या वैराग्य सूर्याचा अस्त झाला. आपलं महान अवतार कार्य आटोपून नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ समाधीस्थ झाले.
0: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळी हंगामात कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य वेळी योग्य ते व्यवस्थापनात बदल न केल्यास त्याचा परिणाम कोंबड्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादनावर होतो. पिण्याचं पाणी गढूळ आणि शेवाळयुक्त होतं, यामध्ये निरनिराळ्या रोगकारक जंतूंची वाढ होते. कॉक्सिडियोसिस रोगाच्या एकपेशीय जंतूंचं प्रमाण वाढतं, कोंबड्यांना रक्ती हगवण होते. शेडमध्ये तसंच जवळपास माशांचा प्रादुर्भाव होतो. शेडमधील वाढलेल्या अमोनियामुळे डोळ्यांना त्रास होतो, श्वसन संस्थेचे आजार होतात. ओल्या आणि दमट लिटरमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचं पाणी शेडमध्ये आल्यामुळे लिटर ओलं होतं आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये मान्सूनची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचा विचार करून शेड पूर्व पश्चिम बांधलेलं असावं. शेडवरील पत्रा मजबूत बांधून घ्यावा, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस आला तरी हलू नये किंवा उडू नये. भिंतीच्या भेगा बुजवून पावसाचं पाणी शेडमध्ये गळणार नाही याची काळजी घ्यावी. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल गवत काढून टाकावं. परिसराची स्वच्छता ठेवावी. पावसाचं पाणी साठवून राहू नये म्हणून ते वाहून जाण्यासाठी खड्डे बुजवून घ्यावे. जमल्यास शेडच्या बाजूने चर खोदावे. पडदे छिद्र नसलेले असावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीनं मजबूत बांधलेले असावे. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्याची बांधणी छताच्या पायापासून ते 1.5 फूट अंतर सोडून असावी, त्यामुळे शेडमधील वरच्या बाजूनं हवा खेळती राहून वातावरण खेळतं राहण्यास मदत होते. लिटर दिवसातून किमान 1 वेळा तरी चांगलं खालीवर हलवून घ्यावं. ओल्या लिटरमुळे शेडमधील वातावरण दूषित होतं. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते. कोंबड्या आजारास बळी पडण्याची शक्यता असते. लिटर जास्त प्रमाणात ओलं झालं असेल तर तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन लिटर टाकावं. पावसाळ्यात लिटरमधील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढतो. या माशा लिटरमध्ये अंडी घालतात. त्या अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्यांमुळे जखमा होऊन कोंबड्या दगावतात. गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सिडियोसिसच्या एकपेशीय जंतूंचं प्रमाण वाढतं. या आजाराची लागण झाल्यास एम्प्रोलियम सोल्युबल पावडर 30 ग्रॅम प्रति 25 लिटर पिण्याच्या पाण्यामधून कोंबड्यांना द्यावी. खाद्याची साठवणूक फक्त 1 आठवड्यासाठी करावी. जास्त दिवस खाद्य साठवून ठेवलं तर त्यामध्ये बुरशी होण्याचा धोका संभवतो. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ आणि कोवळी असावी. खाद्यात फार मोठ्या प्रमाणावर गाठी झाल्यास असं खाद्य कोंबड्यांना देऊ नये. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिलं तर निरनिराळ्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन किंवा ब्लिचिंग पावडर यासारखी जंतुनाशकं योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असेल तर ती गंजू नये म्हणून आतून आणि बाहेरून रेड ऑक्साईड लावावं. टाकी सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून आणि बाहेरून अधूनमधून चुना लावावा. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण उघडं असू नये, अन्यथा पावसाचं पाणी टाकीत जाऊ शकतं, त्यापासून कोंबड्यांना बाधा होऊ शकते. आपल्या फार्मवर काम करणाऱ्या कामगारांशिवाय इतर नवीन माणसांना येण्यास प्रतिबंध घालावा. वाया गेलेलं खाद्य, खराब झालेली गादी, विष्ठा इत्यादी शेड जवळ टाकू नये. यासाठी प्रक्षेत्रावर वेगळा खड्डा करून त्यामध्ये टाकावं. शेडच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण औषध मिसळलेले पाय बुजवण्याचं भांड ठेवावं. फार्मवर काम करणाऱ्या कामगारांना स्वच्छ आणि निर्जंतुक कपडे पादत्राणं वापरून प्रवेश द्यावा. शेडच्या बाहेरील जागेत किमान 30 फूट अंतरापर्यंत निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी.

सर, या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोते हो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोते हो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोण जगभर पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही, तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल, तिथल्या निसर्गाने, संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, प्रत्येक माणसाचा निसर्गाकडे ओढा असतो, पण निसर्गाकडे बघायचे आपले दृष्टिकोन वेगवेगळेच असतात. कधी आपण आदरयुक्त भीतीने, तर कधी कुतूहलानं, तर कधी पूर्णपणे अलिप्तपणे अविचारानं निसर्गाकडे बघत असतो. जंगलांचा किंवा निसर्गातील चक्रांचा विचार आपण क्वचितच करतो, नाही का? श्रोतेहो, 1960 उत्तरार्धात पाश्चिमात्य देशांमधून पर्यावरण चळवळ सुरू झाली आणि थोड्याच काळात तिचं लोन जगभर

पसरलं. या चळवळीमुळं पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक स्रोत यांच्या संरक्षणाबद्दल तसंच संधारणाबद्दल जागतिक पातळीवर प्रयत्न चालू झालेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे इको टुरिझम सारखे विचारधारा हा पर्यटन प्रकार या 20-25 वर्षांमध्ये वाढीला लागला आहे आणि सध्या जगामध्ये पर्यटनामधील सर्वात आघाडीचा हा पर्यटन प्रकार आपल्याला म्हणता येईल. इको टुरिझम म्हणजे पर्यटनाचा नुसता एक प्रकार नाही तर ही एक विचारधारा आहे. यामागे काही तत्वज्ञान सुद्धा आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. निसर्ग, पर्यावरण यांचा समतोल ढासळू न देता आणि नैसर्गिक स्वरूपांबरोबर वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांचा अनुभव देणारं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं म्हणता येईल. अभयारण्य आणि नैसर्गिक वैविध्याचे ठिकाण यांना भेटी देऊन तिथल्या वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीची ओळख करून अनुभव घेणे म्हणजे सुद्धा इको टुरिझमच. जाणीवपूर्वक प्रवास की त्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि स्थानिक लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होते अशी व्याख्या केली आहे लिनबर्ग यांनी. इको टुरिझम म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या सुयोग्य आणि जबाबदार पूर्ण प्रवास. नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता जाणून घेण्यासाठी केलेला प्रवास आणि ज्या प्रवासातून मिळणारं उत्पन्न संस्कृती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठीच खर्च होतं असं पर्यटन म्हणजे इको टुरिझम असं राईल आणि ग्रास यांचं मत आहे. या पर्यटन प्रकारातला अनुभव हा एक शैक्षणिक अनुभव असतो आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या अपेक्षा ठिकाणं पाहणं नसून ठिकाणांबद्दल तिथल्या निसर्गाने संस्कृतीबद्दल माहिती करून खेळणं हाच असतो. इको टुरिझम म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी इको टुरिझम आणि निसर्ग पर्यटन यातला फरक समजावून घेणे आवश्यक आहे. निसर्ग पर्यटनामध्ये गिर्यारोहण, प्रस्तररोहण किंवा व्हाईट वॉटर राफ्टिंग यापासून वन्यजीव बघण्यासाठी असलेल्या सफारी अशा विविध गोष्टी मोडतात. पण इको टुरिझम हा विचार किंवा पर्यटन प्रकार या गोष्टींपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो किंवा या चारही गोष्टींचा इको टुरिझम हे एकत्रीकरण आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. श्रोते हो, वेळेची मर्यादा बघता इको टुरिझम याविषयी उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे अडीच वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज शुभलक्ष्मी कुलकर्णी यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग गौडसारण विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात आहे. मध्यले बंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केली आहे आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केलेली आहे. ऐकूया शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग गौडसारण.

शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। ओला उबर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध। कार पूलिंगमधून नफेखोरीवर बंदी। ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती। पूर्व परीक्षेचे अर्ज भरायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATS कडून अटक। भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचं नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते। शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे। हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे।

0: असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रुपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. ओला उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं कालपासून लागू केलं, त्यात ही तरतूद आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ऍग्रीगेटर धोरणात प्रवाशांकडून घेण्यात येणाऱ्या सुविधा शुल्कावरही मर्यादा घालण्यात आली आहे. चालक आणि सहप्रवाशांसाठी विमा संरक्षण, कॉल सेंटर आदी तरतुदी यात आहेत. या वाहनांचे चालक राज्यातले रहिवासी असणं तसंच त्यांना मराठी बोलता येणं बंधनकारक आहे. रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांनाही आरटीओकडून बिल्ला घ्यावा लागेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसातून त्यांना कमाल 12 तास वाहन चालवता येईल. या अंतर्गत सर्व कंपन्यांना राज्यात नोंदणी करणं बंधनकारक आहे. तसंच प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या भाड्यापैकी किमान 80% चालकांना द्यावे लागेल. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये 50 पेक्षा अधिक आणि इतर शहरांमध्ये 25 पेक्षा अधिक वाहनांची नोंद एका व्यक्तीला करता येणार नाही. या धोरणात कारपुलिंग सेवेला प्रथमच कायदेशीर चौकट प्रदान करण्यात आली आहे. खासगी वाहनांद्वारे कारपुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमवण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला केवळ प्रवासाचा खर्च सहभागी प्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना केवळ महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
0: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. यापूर्वी अर्ज भरलेल्यांना 19 जुलै ते 31 जुलै दरम्यान आयोगाच्या वेबसाईटवर माय अकाउंटमध्ये जाऊन सेंटर सिलेक्शनच्या अंतर्गत जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्हा केंद्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावरून निर्धारित केले जाईल असं आयोगानं कळवलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए मोहम्मद सदस्यांच्या चौकशी दरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं एटीएसनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिलं आहे. जळगाव शहराजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर उमाळा घाटात काल रात्री झालेल्या मोटार अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

0: अंधारात घाटात उभं असलेलं वाहन न दिसल्यानं मागून येणाऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे वाहन उलटून हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने आज सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. गट शिक्षणाधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाज माध्यमावर ठेवला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोला जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिकटवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक भेट दिली. जिल्ह्यात बोगस बायो उत्पादनं, निकृष्ट खतं आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप करत संघटनेनं जिल्ह्यातल्या संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करावी, त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि क्षमता वृद्धीला शासन प्राधान्य देत असून महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन तसंच फॅकल्टी डेव्हलपमेंट सारख्या उपक्रमांना शासनाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुण्यातल्या आयसर संस्थेत आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि सत्कार समारंभात ते आज बोलत होते. शिक्षकांचं कौशल्यवर्धन, संशोधनाला प्रोत्साहन तसंच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधला समन्वय अधिक बळकट करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. गोवा सरकारने गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयांच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृह मंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूने याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युईला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. ओला उबर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरिक्त भाडं घेण्यावर निर्बंध. कार पुलिंगमधून नफेखोरीवर बंदी. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थगिती. पूर्व परीक्षेचे अर्ज भरायला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATSकडून अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेल उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.
2: तो बताइए आप कौन बोल रही है और कौन से शहर से बोल रही है?
3: मैं केकथा शेख बोल रही हूँ. गुजरात सूरत से बात कर रही हूँ मैं.
2: अच्छा, सूरत से बोल रही हैं आप. तो बताइए आपको क्या करना अच्छा लगता है? पहले तो सूरत के बारे में बताइए कि वहाँ पे क्या ऐसी चीज है जो हम देखने आ सकते हैं वहाँ आपके पास.
3: सूरत में कपड़े बहुत अच्छे मिलते हैं.
2: अरे
3: बहुत अच्छे अच्छे मिलते हैं.
2: अच्छा, यहाँ वहाँ के कपड़े मशहूर हैं बहुत ज्यादा, है ना?
3: वहाँ के कपड़े बहुत मशहूर है. अच्छा. दूर दूर से हमारे एरिया में कपड़े खरीदने आते हैं.
2: अरे क्या बात बताई आपने, तो बहुत अच्छी चीज हमें पता चली है.
3: वो जो सलमा मैडम देखते है ना, नए नए आए, उनकी आवाज मुझे बहुत अच्छी लगती है. फिर नेहा जी की, फिर पूजा जी की, फिर आपकी, ममता दीदी की, इन सबकी आवाज बहुत अच्छी लगती है मुझे. बस सब तक पहुँचा देगा.
2: बिल्कुल, आप पहुँच गई सब तक आपकी आवाज. तो आप ये बताइए कि आपको खाने में क्या अच्छा लगता है सबसे ज्यादा?
3: मैडम मैं तो खाने में बिरयानी है, चीजें खा लेती हूँ. बिरयानी, दाल पुलाव.

मध्यम लहरी 239° 8 हेक्टर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर तसंच FM वाहिनीच्या 100° 6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजले, आमची सायंकालीन प्रसारण सभा आम्ही आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. सभेच्या सुरुवातीला आस्वाद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा.

दिल चाहता है या चित्रपटातील हे गीत गायलं होतं शंकर महादेवन यांनी. शब्द होते जावेद अख्तर यांचे आणि संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जब वी मेट या चित्रपटातील शान यांच्या स्वरातील हे गीत.

0: या गीताचे गीतकार इर्शाद कामिल आणि संगीत होतं प्रीतम यांचं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
1: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य साहित्याचे आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात. आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.1 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
2: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी.

0: बंटी और बबली या चित्रपटातील हे गीत गायलं होतं उदित नारायण, सुनिधी चौहान आणि निहिरा जोशी यांनी. गीतकार होते गुलजार, संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी. शब्द होते समीर यांचे, संगीत अन्नू मलिक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी। मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही केला आहे का एखादा संप किंवा नेला आहे कधी कुठे मोर्चा? घरात आई वडिलांसमोर एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करताना ती नाही मिळाली तर आज मी जेवणार नाही असा संप आपल्यापैकी अनेक जणांनी लहानपणी केला असेल। पण एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन कडून मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा अन्याय होत असताना त्याविरुद्ध लढण्यासाठी कायदेशीररित्या संप करणं वेगळं असतं। तर मित्रांनो, आज आहे जागतिक न्याय दिवस। तुम्हाला काय वाटतं, न्याय म्हणजे काय? फक्त कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन की गुन्हे? पण आपण एखाद्या गोष्टीसाठी परफेक्ट चॉईस असताना आपल्या हातची संधी दुसऱ्या कोणाच्या हाती गेली तरी ती भावना आपल्यावर अन्याय झाला अशीच असते, नाही? अशा वेळी दाद कोणाकडे मागणार हाही एक प्रश्न असतो। गावात, जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात काही गुन्हे घडले तर त्यासाठी जिल्हा न्यायालय, खंडपीठ आणि उच्च न्यायालय असतात। पण जागतिक पातळीवर होणारे युद्धातले गुन्हे किंवा मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय असतं। सध्या आपल्या आजूबाजूला अगदी सहज गुन्हे घडताना दिसतात, चोरी, दरोडे, अत्याचार, खून, आणि ह्यापेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या काही अमानुष घटना आपल्याला अगदी स्तब्ध करून सोडतात। एवढी विकृती असलेल्या समाजाचा आपण भाग आहोत म्हणून थोडा भयभीत सुद्धा होतो आपण। समाजातला युवा हुशार, अपडेटेड होतो आहेच, पण यापैकी काही लोक प्रगल्भता नसल्याने विचार न करता विचित्र मानसिकतेत

0: चुंबकीचे पावले उचलतात ज्याची परिणिती एखाद्याचा जीव जाणं एवढी घातक असू शकते. एक शब्द आजकाल खूप महत्वाचा होतोय, तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता. ह्यातही काही लोक खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे करतात, आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसांना तर बरीच प्रश्न पडतात. समाजात शांतता नांदावी आणि कोणीही कोणाला, कोणाकडून आपल्याला किंवा आपल्याकडून कोणाला काही त्रास होऊ नये ह्या विचारात आपण नेहमी असतो. पण सध्या काय महत्वाचं आहे? संवेदनशील असणं, स्वतःच्या प्रॉब्लेम सोबत दुसऱ्याची मनस्थिती समजून घेणं की एखादा घातक विचार मनात आला तर काय करावं माणसाने, मदत घ्यावी कोणाची, अन्याय झाला की आधी कोणाला सांगावं, आपल्यावरचा अन्याय पूर्ण ऐकण्याची आणि पुढचे मार्ग दाखवण्याची जबाबदारी कोणाची, न्याय व्यवस्थित असणारी सर्व माणसं कसं काम करतात आणि किती महत्वाची ठरतात ह्या प्रक्रियेत, अशी बरीच प्रश्न. आणि त्यामुळेच आपण आज न्याय व्यवस्थेचा पाया असणारे वकील ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सो वेलकम टू ऍडव्होकेट अभया शेळकर, ज्यांनी 150 अधिक कायद्याच्या पुस्तकांचं लिखाण केले, विविध ठिकाणी राज्यभरात कायदेविषयक व्याख्याने दिली आहेत, शासनाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये कायदेविषयक प्रशिक्षण देण्याचा आणि 30 वर्षांपेक्षा वकिली व्यवसायाचा त्यांना अनुभव आहे. त्यांची ख्याती म्हणजे कायद्यासारखा रटाळ विषय सुरस पद्धतीने त्या मांडू शकतात. तर मॅम, तुमचं आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्षा, तुझे पण खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचेही धन्यवाद.
0: तर मॅम, सर्वप्रथम आम्हाला सांगा की सामाजिक न्याय म्हणजे काय आणि एखाद्यावर किंवा स्वतःवर अन्याय होत असेल तर तो कसा ओळखायचा?
1: सामाजिक न्याय म्हणजे समाजामध्ये जेव्हा आम्ही ज्या गोष्टी बघत असतो आजूबाजू आमच्या, त्यामध्ये जर एखादी गोष्ट नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केली, उदाहरणार्थ एखाद्याला अपमानित करण्याच्या दृष्टीने, एखादी जर माता भगिनी असेल तिच्याशी ज्या आदर सन्मानाने वागलं पाहिजे त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने वागणं, त्याच्यानंतर जर आम्ही अजून थोडस पुढे गेलो तर आजूबाजू जे आमचे पशु पक्षी आहेत त्यांना नैसर्गिकपणा जगण्याचा जो अधिकार आहे तो काढून घेणं किंवा त्यांच्यावर आमची क्रूरता काढणं, हे सगळं या सामाजिक न्यायामध्ये येतात. सामाजिक न्यायामध्ये मग आम्हाला नैतिकतेने जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, आमच्या धर्माचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, व्यवसायाच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि याच्यावर जर कोणी गदा आणत असेल किंवा बळजबरी करत असेल हे कर किंवा हे करू नको यासाठी, तर ती त्यामध्ये येते आणि त्या व्यक्तीने त्याच वेळेला समजून जायचं की हा माझ्यावर अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला सहन न करता तोंड दिलं पाहिजे.
0: ओके, आजच्या तरुणांना कोणते अन्याय जास्त प्रमाणात जाणवतात असं तुम्हाला वाटतं?
1: सध्याची जी तरुण पिढी आहे जिला आम्ही जेन झी म्हणून ओळखतो, ही जी पिढी आहे यांच्या वागण्यामध्ये आणि अन्यायाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत. हे एखाद्या विषयाला एकदम पटकन पेटून उठतात आणि कधी कधी काही विषय अगदी ज्याच्यावर त्यांनी पेटून उठलं पाहिजे ते त्यांना तेवढा पटकन लक्षातही येत नाही. पण या पिढीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेला हे उभे राहतात तर हे विषय पूर्णपणे बदलवू शकतात, इतकी मोठी क्षमता यांच्यामध्ये. याची अनेक उदाहरणं आमच्या समोर आहे, बांगलादेश, नेपाळ, त्याच्यानंतर श्रीलंका. अगदी सत्ता पलट करण्याची क्षमता या जेन झी मध्ये आहे. आणि अन्याय कशावर आहे तर नेपाळचं खूप सुंदर उदाहरण आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं की प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि चुकीचं वाटलं त्यांना, ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं आणि त्यांनी पूर्णपणे तो सत्ता पालटच त्या ठिकाणी करून टाकली.
0: बरोबर आहे. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे आणि अनेकांना वाटतं की न्याय मिळवणं खूप कठीण आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आमच्या पूर्वजांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने सांगितल्या आहेत आणि हे अनुभवामध्ये ज्या गोष्टी सहज आणि सोप्या नाहीये आणि म्हणून मग त्यांनी अगदी सहज सांगितलंय की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. जी गोष्ट आपसात समजुतीने होणार असेल, दोघं जण म्हणून शांतपणे जर त्याच्यावर विचार विमर्श केला, त्याच्यातला तोडगा शोधला आणि मार्ग शोधला, तर एवढ्या लांबच्या प्रक्रियेमध्ये जाणं, शारीरिक मानसिक कुठेतरी स्वतःला त्रास करून घेणं आणि त्यामधून मिळालं काय तर शेवटी जे सामंजस्याने मिळणार होतं नियर अबाउट तेच मिळालेलं असतं.
0: बरोबर.
1: आणि म्हणून आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगितलं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यामागे अनेक कारण आहे की वेळ खूप जातो, त्याच्यानंतर आम्ही जर कोर्टात गेलो तर बऱ्याच वेळेला पूर्ण दिवसच चालला जातो.

0: आणि पूर्ण दिवस सगळं काम सोडून तिथे गेल्यावर त्या वातावरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ताण आलेला असतो आणि मग त्या तणावाखाली माणूस घरी येतो. तिसरा आर्थिकही झळ त्या ठिकाणी त्यांना बसते. आणि म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. न्याय प्रक्रियेत विलंब आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे, पण याला दोन्ही प्रक्रियेने पाहावं लागेल. आम्हाला खूप वेळेला आम्हाला काय वाटतं की एखादी गोष्ट घडल्याबरोबर त्याचा तात्काळ आम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे, आणि न्याय देताना या विषयावर खूप बारीक विचार केलेला आहे की तात्काळ न्याय दिला म्हणजे त्या घटनेच्या पाठीमागे जे काही कारण असतील ते लक्षात यायला वेळ लागतो. आणि म्हणून कायद्याचं महत्वाची तरतूद आहे अदर साइड टू से किंवा नॅचरल जस्टिस. समोरच्याचं काय म्हणणं ते पूर्ण ऐकून घ्यायचं, त्याच्या मागे त्याची भूमिका काय होती, त्याचा उद्देश काय होता ते पाहून घ्यायचं आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा. ही प्रक्रिया तात्काळची नाहीये, यामध्ये वेळ लागतो. आणि आजच्या जर काळात आम्ही विचार घेतला तर सध्या आपण जर न्यायालयात गेलो तर खूप कामं आम्हाला प्रलंबित दिसतात. आता याचा अर्थ हा नाही की जजेस काम करत नाही किंवा वकील मंडळी काम करत नाही, ते दोघंही खूप काम करतात, पण प्रकरणांची संख्या खूप वाढलेली, लोकसंख्या पण वाढली, शैक्षणिक प्रसार झाल्यामुळे आमच्या अधिकारांची जाणीव पण झाली आणि न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणाऱ्यांची संख्या पण वाढली. त्याच्यामुळे मग हे प्रकरण खूप वाढलेले आणि त्यामुळे मग त्याला प्रक्रियेला वेळ लागतो. पण तरी सुद्धा जर आम्ही आमच्या महाराष्ट्रातलं नुकतंच घडलेलं उदाहरण पाहिलं, स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस कांबळे, या केसमध्ये अत्यंत कौतुकास्पद ही गोष्ट आहे, अगदी मानाचा मुजरा या संपूर्ण यंत्रणेला. पोलिसांनी पण या विषयावर एकदम मनापासून काम केलं, बऱ्याच वेळा रात्री उशिरा उशिरापर्यंत काम केलं, पूर्ण प्रकरणाचा तपास केला, चार्जशीट तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना जे आवश्यक होते फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स वगैरे, तर फॉरेन्सिक टीमने पण या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम केलं, पण अगदी वेळेच्या आधीच सगळं काम तयार करून दिलं. आणि कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं तर जज साहेबांनी पण या ठिकाणी सतत काम केलं आणि खूप कमी वेळेत, म्हणजे मोजून संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा निर्णय आमच्या समोर आला आहे. आणि हे जर उदाहरण असेल तर हळूहळू अशी उदाहरणं आता आमच्याकडे सुरू पण झालेले. 4-5 वर्षापूर्वी पण आपण पाहिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने रात्री कोर्टामध्ये बसून काम केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवत आहेत की हे सगळं स्पीडी ट्रायल व्हायसाठी, निर्णयाची प्रक्रिया ना लांबू देता ती लवकरात लवकर व्हायसाठी सगळ्यांच्या बाजूने प्रयत्न केले जात आहेत.
1: म्हणजे आजकाल न्याय मिळवणं एवढंही कठीण नाहीये आणि न्याय व्यवस्था हे जे निकाल देते ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण तुम्ही आता एका खूप मोठ्या वाईट घटनेचा उल्लेख केला, अशा बऱ्याच घटना समाजात घडतात, तर तुम्हाला काय वाटतं की असे कोणते मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत जे समाजातल्या सर्वांना आणि स्पेशली युवांना माहिती असणं खूप गरजेचं आहे?
0: मूलभूत हक्क खरं म्हणजे आम्हाला 3री-4थी मध्येच नागरिक शास्त्रामध्ये आलेले आहेत, जे आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि हेच हक्क जेव्हा आम्हाला कळत आहेत तर हक्कासोबत कर्तव्याची पण जाणीव आम्हाला त्याच वेळेला शिकवली, फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल राईट्स. सध्या काय झालेलं आहे की हक्क प्रत्येकाला कळत आहे आणि कर्तव्याची जर वेळ आली तर माझ्याऐवजी दुसरा असं कुठेतरी आहे, आणि म्हणून मग ही गोष्ट वाढते. आणि तरुणांना जर या दोन्ही गोष्टी कळल्या की किनार असली कुठल्याही विषयाला आणि ती जर सिलपॅक असली तर ते खूप वेळपर्यंत टिकणार आणि जास्तीत जास्त वेळ काम करणार, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत लॉंग लास्टिंग म्हणू, ती गोष्ट दीर्घकाल मुदतीची ती राहते. आणि हे जर हे लक्षात आलं तर अशा अनेक घटनांच्या विरुद्ध ते तोंडही उघडू शकतात, कामही करू शकतात आणि अशा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रयत्न पण करतात.
1: एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं? कारण बरेच विद्यार्थी घाबरलेले असतात, कधी कधी नसते माहिती कायद्याची किंवा कोणाकडे मदत मागावी हेही समजत नाही, तर त्याने पहिलं पाऊल काय टाकावं किंवा कोणीही?
0: सगळ्यात जवळचं आमचे आहेत आमचे आई वडील. आई वडिलांना असा कुठलाही विषय जो त्यांना चुकीचा वाटतोय त्यांनी आई वडिलांना त्या विषयाची संपूर्ण जाणीव द्यायची, माहिती द्यायची. क्षणभर असं गृहीत धरू की आई वडिलांजवळ त्याला सांगायला कुठेतरी खराब वाटतंय. गुरुजन आहेत आमचे, ते पण संबंध जे आहेत गुरुंसोबतचे शिक्षकांसोबतचे खूप चांगल्या प्रकारे ते आरोग्यदायी आणि चांगले रिलेशन्स असतात. त्यांच्याजवळ शेअर करायला हरकत नाही. क्षणभर तेही गृहीत धरू की त्यांचे तसा तो संबंध नाहीये, नाही सांगू शकत, तो कुठेतरी घाबरतोय किंवा मागे पुढे पाहतोय, कचरतोय. मग हे विषय आपल्या जवळचा कोणी असेल, एखादा मित्र असेल, परिवारातला सदस्य असेल, नातेवाईक असेल, एखादा वकील असेल किंवा एखादी समाजातली चांगली व्यक्ती असेल ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, त्यांच्यासोबत शेअर करावे आणि तिथून त्याला मग मार्ग मिळत जातो.

0: पण सगळ्यात पहिले त्याने कुटुंबामध्ये हे विषय शेअर करावे की जेणेकरून कुटुंब या ठिकाणी त्याच्यासाठी स्टँड घेऊ शकतं आणि त्याच्या पाठीशी पण उभं राहू शकतं.
1: अगदीच. आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, तर सोशल मीडियाचा न्याय मिळवण्यात कसा उपयोग किंवा दुरुपयोग होऊ शकतो आणि अशा काही केसेस आहेत ज्याबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: सोशल मीडियाचा उपयोग हा प्रसारासाठी जास्त होतो. न्याय मिळण्यामध्ये किंवा विलंब होण्यामध्ये असं मी म्हणणार नाही, कारण याच्यामध्ये एखाद्याच्या बाजूने उभं राहणं, एक लाईक देणं किंवा एक कॉमेंट करणं म्हणजे ती त्याच्या बाजूने नाही उभं राहिलेला. त्याच्या सोबत कोणी आहे जो त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय, त्याची हिंमत वाढवतोय, तो एकटा नाहीये, मी तुझ्या सोबत आहे, हे त्याला प्रत्यक्षदर्शी जेव्हा कोणी सोबत असेल, ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्या संगतीने तो आत्मविश्वास वाढतो, हिंमत वाढते आणि मग तो काम करू शकतो. सोशल मीडिया नक्कीच खूप छान माध्यम आहे, पण हे प्रसारासाठी जास्त वापरलं जातं आणि माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी वापरलं जातं. प्रत्यक्ष एकत्र येऊन त्यावर काम केलेल्या खूप कमी घटना आम्हाला दिसतात, पण प्रसारासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे.
1: सोशल मीडियावर

0: मिळण्यामध्ये किंवा विलंब होण्यामध्ये असं मी म्हणणार नाही, कारण याच्यामध्ये एखाद्याच्या बाजूने उभं राहणं, एक लाईक देणं किंवा एक कॉमेंट करणं, म्हणजे ती त्याच्या बाजूने नाही उभं राहिलेला. त्याच्या सोबत कोणी आहे जो त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय, त्याची हिंमत वाढवतोय, तो एकटा नाहीये, मी तुझ्या सोबत आहे, हे त्याला प्रत्यक्षदर्शी जेव्हा कोणी सोबत असेल, ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्या संगतीने तो आत्मविश्वास वाढतो, हिंमत वाढते आणि मग तो काम करू शकतो. सोशल मीडिया नक्कीच खूप छान माध्यम आहे, पण हे प्रसारासाठी जास्त वापरलं जातं आणि माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देण्यासाठी वापरलं जातं. प्रत्यक्ष एकत्र येऊन त्यावर काम केलेल्या खूप कमी घटना आम्हाला दिसतात, पण प्रसारासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे.
1: सोशल मीडियावर मी हा प्रश्न याच्यामुळे विचारला की सध्या सोशल मीडियावर एक पूर्ण पार्टी तयार झाली, तर त्यांचा जो मेन अजेंडा सांगताय तो आहे न्याय मागणं.
0: न्याय मागणं,
1: तर मग त्याच्यामुळे काही अजून आहेत केसेस
0: सोशल मीडियाच्या प्रसाराची जर केस किंवा घटना सांगायची असेल तर सगळ्यात जास्त गाजलेलं आहे मीटू. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त पार्टिसिपेट पण खूप जण झाले त्याच्यात आणि त्याला सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद पण दिलेला आहे. तर ती एक घटना सांगू शकतो आणि सोशल मीडियाद्वारे ज्या घटना सगळीकडे पोहोचतात, मग जिथे ती पोहोचलेली आहे तिथे त्याला कळतं की अरे हे असं घडलेलं आहे, हा अन्याय, आणि मग तो त्या ठिकाणी सजग होऊन जातो आणि कामाला लागतो.
1: ह्या ज्या मोठ्या मोठ्या इम्पॅक्टफुल घटना किंवा एक वेव येते, ट्रेंड येतो या सर्व की आपल्याला अन्याय झाला आहे, तर याचं पुढे परिणिती काय होते या गोष्टींची? कारण सोशल मीडियावरच्या केसेस या अॅक्च्युअल केसेस पेक्षा खूप वेगळ्या असतात.
0: सोशल मीडियावर बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही पाहतो ना, घटनेमध्ये घडलेला काय घटनाक्रम आहे हा पूर्ण नसतो आलेला. एक ओव्हरऑल त्याच्यातले दोन चार वाक्य घेतलेले असतात आणि ती पोस्ट तयार केल्या जाते आणि तिला मग त्या ठिकाणी व्हायरल केल्या जातं. पण जर आम्ही न्यायाच्या प्रक्रियेत त्याच्यावर विचार केला तर कायद्यामध्ये खूप वेळेला असं होतं की सेक्शन काहीतरी वेगळं सांगते, घटनेमध्ये काहीतरी वेगळं घडलेलं असतं आणि ती सेक्शन त्या ठिकाणी टाकल्यामुळे मग ती तिथे सिद्ध नाही होत, ज्याला पुराव्यानिशी आपण सिद्ध न झाल्यामुळे याला संशयाचा फायदा दिला गेला असं म्हणतो. मग ही केस त्यावेळेला खूप जणांना काय वाटतं सोशल मीडियामुळे की इथे जे साहेबांनी काहीतरी वेगळंच काम केलं, पण ते माहित नाही ना की कायद्यात हे बसतच नव्हतं आणि म्हणून मग त्या ठिकाणी निर्णय देताना विषय वेगळा झालेला आहे. तर सोशल मीडियावर एक अर्धवट माहिती असते, डिटेल्स आम्हाला ती केस पूर्ण वाचल्यावरच कळते की घटनाक्रम काय होता, त्याच्यामध्ये कायद्याचे कलम कुठले आले, पुराव्यानिशी काय सिद्ध झालं आणि आजूबाजूचा परिस्थितीजन्य पुरावा काय होता, हे सगळं त्यामध्ये येतं आणि त्यानुसार निर्णय आलेला असतो.
1: तुम्ही आता बोलल्या की कायद्याविषयक ज्ञान नसल्यामुळे किंवा सेक्शन वेगळं सांगतं, घटना वेगळी घडलेली असते, तर समाजामध्ये मूलभूत माहिती काय पोहोचली पाहिजे की ज्याने सर्व जण कायद्याविषयक सजग होतील, म्हणजे त्यांना मिसकन्सेप्शन राहणार नाही.
0: आपल्याकडे पूर्वापारपणे सांगत आलेले अर्धवट भरलेली जर घागर असेल तर ती सांगते, तर ते जे अर्धवट ज्ञान आहे ना ते त्रास देत. कायद्याचं ज्ञान आवडतं सगळ्यांना, पण ते गप्पा मारायपेक्षा त्याच्यावर पूर्ण सखोल व्यवस्थित वाचून घ्यायचंय आणि मग त्याच्यावर आपला प्रतिक्रिया जेव्हा आम्ही देतो किंवा त्या गोष्टीवर काम करतो. कायद्यामध्ये अजून आमच्या शैक्षणिक याच्यात खूप चांगलं आहे की आम्हाला लहानपणीच कॉन्स्टिट्यूशनचा आधी अभ्यास दिलेला आहे, म्हणजे आमचे जे महत्वाचे मूलभूत अधिकार कर्तव्ये आम्ही शालेय शिक्षणातच ते केलेले. त्याच्यानंतर आम्ही जसं जसं मोठे होतो तर सध्या बऱ्यापैकी सगळ्याच ग्रॅज्युएशनचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये काही काही लॉ आलेलेच आहेत आणि त्याच्यावरही आम्ही अभ्यास करतो आणि बाकीची ज्या वेळेला आम्ही चर्चा करतो किंवा एखादी घटना घडते त्याच्यावर अभ्यास करतो तर तो पण मुद्दा आहे. सध्याची यंग जनरेशन जी आहे ही खूप हुशार आहे, कमी वेळेत पटकन समजून घेते आणि त्यामध्ये जर यांनी या लॉच्या ह्या बारकाव्यांना पाहिलं की अन्याय आम्ही नेमका म्हणतोय पण मग इथे अन्याय हा जर आहे तर इथे एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला बोलवून घ्यायचं, त्यांच्याशी डिस्कस करायचं आणि मग त्याच्या बारकाव्यानुसार जर त्याच्यात गेले तर मग त्याच्यामध्ये लुफोल्स कमी राहतील आणि यश पटकन येईल. पण आम्ही काय करतो, एखादी एकदम ग्रुप जमा होऊन जातो, जमा होतो आणि त्याच्यामध्ये एक वेगळा म्हणतो एक वेगळा म्हणतो, मग एकमत नाही होत आणि तिथे मग हा कुठेतरी त्रुटी राहून जाते.
1: अशी काही पुस्तकं आहेत का जे तुम्ही रिकमेंड करू शकाल, म्हणजे अगदी खूप नॉलेजेबल पण नाही पण वाचताना समजेलही की कायदा असा वर्क करतो?
0: सध्याच्या याच्यात सगळ्यांना आवश्यक असलेला माहितीचा अधिकार आहे, जो अतिशय प्रसिद्ध पण झालेला आहे, हे पुस्तक पण वाचायला हरकत नाही. त्याच्यानंतर फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे सोशल मीडियावर जास्त वाचायला मिळतात आम्हाला, उदाहरणार्थ हॅरॅसमेंट असेल, हुंडा बळी असेल किंवा एखाद्याचा खून असेल, हे फौजदारी आहे. तर या फौजदारीमध्ये आम्ही सोशल मीडिया असल्यामुळे आमच्याजवळ मोबाईलवर आम्हाला जर सर्च केलं तर लगेच कायदा येईल, भारतीय न्यायसंहिता

0: संहिता, भारतीय साक्ष संहिता, त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे थोडंफार जर आम्ही वाचलं तर आमचा तो ज्ञान पूर्ण होऊन जातं. पूर्ण नाही म्हणणार मी, पण एक अंदाज येऊन जातो आणि त्यानुसार मग ते काम करू शकतात.
1: कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणतात, पण तरीही महिला, पुरुष, तृतीय पंथी आणि बाल यासाठी काही वेगवेगळं काम करतो का कायदा?
0: हो, सगळ्यांसाठी वेगळं काम करतो. प्रत्येकाची मानसिकता पण कायद्याने विचारात घेतली आहे. महिलांना प्रत्येक वेळेला कायदा तयार करताना ही गोष्ट विचारात घेतलेली आहे की ही एक ठिकाणी अबला म्हटलेली आहे, ही स्वतःहून पटकन स्टँड नाही घेणार, सहन करत राहील, आणि म्हणून मग यांना थोडं जास्त प्रोटेक्शन देण्याच्या दृष्टीने कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर दिलंच आहे इक्वॅलिटी, पण तरी पण हुंडाबंदी अधिनियम, कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, असे अनेक वेगवेगळे कायदे त्यांच्यासाठी केले. बालमानसिकता वेगळी आहे, मुलं घाबरून जातात, एखादी गोष्ट बोलत नाही, बोलायला पाहिजे पण घाबरून गेलेले असतात, सांगत नाही, आणि न सांगितल्यामुळे मग त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम होतो. आणि म्हणून मग ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट पण या ठिकाणी आलेला आहे, जो बाल मानसिकतेवर काम करतो आणि तसे गाईडलाईन पण त्या ठिकाणी दिले आहे. तृतीय पंथी हा विषय पण आहे आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, ह्युमन राईट्स मध्ये याच्यावर पण बोललेलं आहे आणि त्यांना पण तेवढेच अधिकार दिलेले आहेत. पुरुषांसाठी सध्या ही काळाची गरज आहे की स्पेशलायझेशन करायची वेळ आलेली आहे, तर हळूहळू कायद्यामध्ये तसे जजमेंट्स म्हणे मी निकाल अनिकाल आलेत की ज्याच्यावर पुरुषावर अत्याचार झालेला आहे आणि मग निकाल देताना निकाल पत्रामध्ये जज साहेबांनी त्यावर आपले मत मांडलेले आणि निर्णय पण दिलेला आहे.
1: खूप चांगली गोष्ट होती आहे. आता महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढतंय आणि त्या गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये युवकांचा हस्तक्षेप पण खूप आहे. तर समाजात न्यायाची संस्कृती निर्माण करण्यासाठी तरुणांची काय भूमिका असू शकते?
0: तरुणांमध्ये विवेक बुद्धीची जर जास्तीत जास्त वापर करायची सवय लागली सगळ्यांना, योग्य अयोग्य पारखून घेणं, आणि नुसतंच पारखायचं नाही तर जे योग्य आहे, जे सत्य आहे, त्याच्यानुसार चालायचं आणि त्यालाच मदत करायची, तर आपोआपच हा न्याय सगळीकडे होईल आणि गुन्ह्यांचं प्रमाण पण कमी होईल. गुन्ह्यांचं प्रमाण कमी होताना आम्ही चांगल्या व्यक्ती, चांगल्या सवयी, वाचनाची सवय जर लावली, त्याच्यावर चर्चासत्र केले, आपोआपच ही एक त्या ठिकाणी परिपक्वता येईल आणि सामाजिक परिस्थिती बदलणं सुरू होईल.
1: तर ही झाली तरुणांची भूमिका, पण परिस्थिती सुरळीत करण्यासाठी पालकांची पण काय भूमिका असावी?
0: सध्याचे पालक, आधीची जी पिढी होती त्याच्यापेक्षा हे पालक खूप बदललेले. पूर्वी म्हणजे नुसतं रागाने जरी मुलांकडे पाहिलं तरी मुलगा समजून जायचा, मुलगी समजून जायची की हे चुकीचं, हे करायचं नाही. आज रोजी पालक मुलांसोबत सगळीकडे जातात, माझा तुला सपोर्ट आहे, मी तुझ्यासोबत आहे. मुलांनी ज्याही गोष्टी मागितल्या असतील जवळजवळ त्या सगळ्या देतात आणि एवढं सगळं करूनही दरी आलेली आहे. आता इथे नेमकं चुकतं कोणाचं आहे? तर मुलांमध्ये पण काही परिपक्वता येणं आवश्यक आहे आणि पालकांनी पण काही गोष्टींमध्ये थोडासा हातचं राखायला पाहिजे. आपला मुद्दा समोरच्याला समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथेच कुठेतरी ही कमतरता येते आणि म्हणून मग ही दरी तयार झाली. आधीपासूनच संस्कार आवश्यक आहे यामध्ये, मग फक्तच पॅरेंट्स नाही, पूर्ण नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये येणं जाणं असेल आपोआपच त्या विषयाचा कंट्रोल होतो. एखाद्या छान आध्यात्मिक सारख्या ठिकाणी जर आम्ही जाणार असेल, तसे संस्कार असतील, तर तो पिंडच त्यानुसार तयार होतो आणि यामध्ये मग पालकांना परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटणार नाही. खूप वेळेला काय होतं की पॅरेंट्स जे सांगतायत मुलांना त्याच्याऐवजी तिसऱ्या कोणीतरी सांगितलं, गोष्ट तीच असते पण सांगणारा बदललेला असतो, तर ती खूप प्रभाव करून जाते. तर असे आरोग्यदायी आणि एकदम सुदृढ संबंध जर आमचे असले आजूबाजूच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, तर आमचं काम सोपंच होणार
1: आणि
0: बिलकुल
1: बरेच गुन्हे कमी होईल.
0: बिलकुल.
1: तर थँक्यू, तुम्ही आल्या, तुमच्यामुळे कायद्याबद्दल आणि न्यायाबद्दल खूप गोष्टी समजल्या ज्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी माझ्यासारख्या यंग अडल्टसाठी खूप महत्वाच्या आहेत. तुमचा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने खूप खूप आभार.
0: धन्यवाद. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला इथे बोलावलं, माझी लेख उत्कर्षाने छान इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली, त्यासाठी तुमच्या दोघांचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. जागतिक न्याय दिवसासाठी संपूर्ण तरुणाईला एकच संदेश आहे, जो गुरु तेग बहादूरजी महाराजांनी सांगितले की अन्याय सहन करायचा नाही, अन्याय सहन केला की अन्याय करणाऱ्याची हिंमत वाढत असते. त्याच्यामुळे आम्ही आधीपासूनच जी योग्य गोष्टी आहे त्याच्यासाठी जर उभं राहिलो तर अन्याय घडणारच नाही.
1: बरोबर आहे. थँक्यू सो मच. तर श्रोते मित्र मैत्रिणींनो, आपण आता ऐकली ऍडव्होकेट अभया शेळकर यांची जागतिक न्याय

दिवसानिमित्त मी म्हणजेच उत्कर्षाने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता वेळ झाली आहे एका गाण्यासोबत तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

0: प्रसारे मुख्यमंत्री उक्तवती यत् नगरस्य निवासिनः स्वगृहं निकषा एव उत्तम स्वास्थ्य सेवाः प्राप्नुयुरिति संकल्प सिद्धये सर्वकारः प्रतिबद्धः अस्तीति। अद्य दिल्ली नगरे 15,400+ प्रायः आयुष्मान आरोग्य मन्दिराणि प्रचलन्ति। 1,100+ आयुष्मान आरोग्य मन्दिराणि शीघ्रमेव प्राप्तानि भविष्यन्तीत्यपि सा अवोचत्। संसदः प्राविट सत्रात् प्राक् अद्य नवदेहल्यां मन्त्रिमण्डलस्य सभा अभवत्। अस्यां सभायां केन्द्रीय मन्त्री अमितशाहः, राजनाथसिंहः, राजीवरञ्जनसिंहः, किञ्जारापू राममोहननायडुः, किरेन रिजिजुः च उपस्थिताः आसन्। सभायाः समये नेतारः आगामि संसदीय सत्रस्य रणनीतिं परिकल्पितवन्तः। अस्य मासस्य 20 दिनाङ्कादारभ्य आगामि मासस्य 13 दिनाङ्कपर्यन्तं संसत् प्राविट सत्रं प्रचलिष्यति। प्रियाः श्रोतारः, अन्ते क्रीडावार्ताः। बैडमिंटन क्रीडायां द्विवारं ओलंपिक पदक विजेत्री पीवी सिंधु इत्येषा जापान ओपनाख्यायाः क्रीडायाः उपांत्य चक्रे प्रविष्टवती। जापान देशस्य पूर्व विश्व विजेत्री नोजोमी ओकुहारा इत्यस्याः महिला एकलस्य प्राग उपांत्य चक्रीय स्पर्धायाः निराकरण कारणात् परं सिंधु प्रगतिम् अकरोत्, येन भारतीय क्रीडिकायै वॉक ओवर इति प्राप्तः। जगतः दशमी क्रीडिका पी बी सिंधु इदानीं चीन देशस्य चतुर्थ्या क्रीडिकया चेन युफे इत्यनया सह श्वः उपांत्य चक्रे क्रीडिष्यति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स तसेच FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य।
2: श्रोतेहो नमस्कार। कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, सध्या ऋतुमान बदलतंय। उन्हाळा संपून आपण पावसाळ्याकडे चाललोय। पावसाचं वातावरण, कधी पाऊस पडतो तर कधी ऊन पडतं। पावसाळ्यातही कधी गरम होतंय तर खूपसा पाऊस पडला तर संध्याकाळी थंडी पण वाजते। अशा या द्विधा वातावरणात आपण या पावसाळ्यात होणारे आजार आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यात आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची यासाठी आपल्या स्टुडिओत डॉक्टर विश्वजीत मेहत्रे सरांना आमंत्रित केलंय। सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
3: धन्यवाद।
2: सर, आपण बघतो की पावसाळा हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ऋतू मानला जातो, असं असण्याचं कारण काय?
3: आयुर्वेदानुसार उन्हाळ्यामध्ये किंवा ग्रीष्म ऋतूत शरीराचं बल कमी झालेलं असतं आणि वर्षा ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रता, ढगाळ वातावरण, दूषित पाणी आणि मुख्य म्हणजे पचनशक्ती मंद झालेली असते, त्यामुळे शरीर रोगांना अधिक प्रमाणामध्ये बळी पडण्याची शक्यता असते। त्यामुळं अपचन, आमनिर्मिती, सांधेदुखी, त्वचेचे विकार, संसर्गजन्य आजार, मुख्यतः अन्न व स्रोतसाचे किंवा पोटाचे आजार हे होण्याचं प्रमाण जास्त या ऋतूमध्ये आपल्याला आढळतं।
2: सर, आपल्या शरीरात कफ, पित्त आणि वात हे दोष असतात, पावसाळ्यात यातले कोणते दोष बिघडतात आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो?
3: वर्षा ऋतू किंवा पावसाळ्यामध्ये मुख्यत्वे करून वातदोष हा प्रकोपित होतो आणि पित्ताचा संचय होतो आणि कफ हा तुलनेने कमी प्रमाणामध्ये दूषित होतो। वात वाढल्यामुळे ह्या ऋतूत सांधेदुखी, अंगदुखी, पोटात वायू निर्माण होणे, बद्धकोष्ठता, त्यानंतर स्नायू दुखणे असे विविध प्रकारचे त्रास आपल्याला व्यवहारात दिसतात।
2: अच्छा। सर, पावसाळ्यात आपला आहार कसा असावा, कोणकोणते पदार्थ विशेषतः खाल्ले पाहिजेत आणि कोणकोणते पदार्थ टाळावेत?
3: पावसाळ्यामध्ये आयुर्वेद असं सांगतो की लघु, उष्ण, स्निग्ध आणि सहज पचणारा असा आहार घेणं आपल्याला अपेक्षित आहे। आता ह्या काळामध्ये पाणी पण दूषित झालेलं असते बऱ्यापैकी आणि मांसाहार हा तर वर्जच करायला पाहिजे। त्यासाठी आपल्या प्राचीन काळाच्या परंपरेनुसार मांसाहार हा श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण

0: माशेर महिन्यामध्ये हा टाळतो.
1: हो,
0: मुख्यत्व हा माशाच्या अंडी वोनीचा काळ असतो किंवा ह्या मांसाहारामध्ये जास्त करून इन्फेक्शन आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अग्निमंद झालेला असतो त्यामुळे पचन पण होत नाही, त्यासाठी जड अन्न टाळावं लागतं. लघु उष्ण म्हणजे जसं आपलं जुने तांदूळ आहेत, गहू आहे, भाजून खाल्लेले पदार्थ समजा आपण वापरू शकतो. आलं, जिरे, हिंग, मिरी, लसूण ह्यांचा वापर जास्त प्रमाणात करणं अपेक्षित आहे. वातवर्धन झालेलं असतं त्यामुळे तूप जे आहे ते चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. ह्या काळामध्ये डाळीमध्ये मुगाची डाळ वापरणं आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं. शक्यतो नॉनव्हेज किंवा मांसाहार, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, त्यानंतर बाहेरील शिळे अन्न, बाहेरील पदार्थ, आईस्क्रीम, थंड पेय आणि काही स्वच्छतेची खात्री नसल्यास असे काही खाण्याचे पदार्थ आहेत हे टाळावे शक्यतो.
1: अच्छा सर, यासोबतच पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद काय सांगतो?
0: पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद असं सांगतो की उकळून सुखोष्ण किंवा कोमट असलेले हे पाणी सर्वात योग्य ठरेल. कारण अग्निमंद झालेला असतो तर अग्निवर्धनासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये जिरे, सुंठ किंवा धने घालून उकळून जर घेतलं तर पचन होण्यासाठी सुद्धा मदत होते. साधारणतः बद्धकोष्ठता सुद्धा त्याच्याने कमी होते.
1: अच्छा सर, या पावसाळ्यात आपली पचनशक्ती चांगली ठेवणं अतिशय गरजेचं असतं, तर ही पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कोणकोणते उपयुक्त आहेत?
0: आयुर्वेदानुसार बहुतेक सर्वच आजार हे अग्निमांद्यामुळं होतात, म्हणजे अग्निमंद झालेला असतो आणि पावसाळ्यामध्ये हा जास्त प्रमाणातच मंद असतो. त्यामुळं ह्या आजारांचं प्रमाण टाळण्यासाठी वेळेवर जेवण करणं हे महत्त्वाचं आहे. अतिप्रमाणामध्ये खाणं टाळावं आणि जेवणामध्ये आले, जिरे, हिंग, लिंबू याचा वापर चांगला केला पाहिजे. त्यासोबतच पचनशक्ती चांगली राहावी आणि नियमित व्यायाम पण आवश्यक आहे. नियमित चालणं, पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी ठेवणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे जेवल्यानंतर शतपावली करणे असे काही छोटे छोटे उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण पचनशक्ती चांगली ठेवू शकतो.
1: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत?
0: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यातच नव्हे तर सर्वच ऋतूमध्ये थोडीशी काळजी अशी घ्यायला पाहिजे की वेळेवर आणि पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. आहार हा संतुलित आणि चौरस षड्रसात्मक असला पाहिजे. पावसाळ्यामध्ये विशेष करून अग्निवर्धन करणारा म्हणजे भूक वाढवणारा चांगला आहार आवश्यक आहे. नियमित योग करणे किंवा प्राणायाम आहे ह्या सर्व चांगल्या दिनचर्या आणि त्या त्या ऋतूत होणारी ऋतूचर्या ही केली आणि मानसिक ताण जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही औषधंसुद्धा आपल्याला रसायन चिकित्सा जी म्हणतो आपण, पण ती तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यामार्फत घेतलेलं कधीही योग्य राहील.
1: सर, पावसाळा म्हटलं की साथींचे रोग पसरण्याची शक्यता किंवा समाजात साथीचे रोग पसरलेले जास्त प्रमाणात दिसून येतात, तर या पावसाळ्यात कोणकोणते सामान्य आजार लोकांना जास्त प्रमाणात होतात?
0: पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याचं प्रमाण जास्त दिसायला लागतं. विशेष करून काही व्हायरल इन्फेक्शन्स आपण ज्याला म्हणतो हे व्हायरसेस जे असतात ते हे काळामध्ये ह्या वातावरणात त्या वाढलेले असतात. फ्लू तसंच डेंग्यूचं प्रमाण जास्त होतं, डासांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यानंतर मलेरिया ह्याचंही प्रमाण जास्त आहे ह्या काळामध्ये. टायफॉइड, अतिसाराचं प्रमाण जास्त होतं कारण पाणी जे आहे ते दूषित होण्याचं प्रमाण ह्या काळात जास्त होतं. विशेष करून बुरशीजन्य संसर्गजन्य आजार जसं ओले कपडे वापरल्यामुळं किंवा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कपडे वाळत नाहीत त्यामुळं बुरशीचं प्रमाण जास्त होतं. त्वचा रोग आणि सांधेदुखीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये ह्या काळात आपल्याला आढळते. दूषित पाण्यामुळं होणारे आजार हे जास्तच सीझनमध्ये किंवा ऋतूमध्ये आपल्याला सापडतात. यासाठी केरळसारख्या राज्यामध्ये आपल्याला नेहमीच

0: गरम पाणी दिलं जातं किंवा चुड्डबेलम नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधं आणि उकळलेले औषधी द्रव्य असलेलं पाणी आपल्याला प्रत्येक वेळेस दिलं जाते, ज्याच्यामुळं साथीचे आजार जे दूषित पाण्यामुळं होतात ते बऱ्यापैकी आपण टाळू शकतो.
1: अच्छा, पावसाळ्यामध्ये मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे?
0: पावसाळ्यात विशेषतः ज्येष्ठांनी आणि मुलांनी पाण्याचं सेवन करताना उकळून थंड केलेलं पाणी किंवा सुखोष्ण पाणी हे घेणं अपेक्षित आहे. ताजं सकस आणि गरम अन्न खायला पाहिजे. पावसामध्ये भिजणं हे टाळायला पाहिजे, कारण त्यामुळं सर्दी, खोकला, ताप आणि त्यामुळं भविष्यात न्यूमोनिया होऊ शकतो. त्यानंतर त्वचा ही ओली राहिल्यामुळं संसर्गजन्य काही आजार किंवा बुरशीजन्य त्वचा रोग होऊ शकतात. त्याशिवाय शरीराची स्वच्छता राखणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ताप किंवा जुलाब जर झालेला असेल तर मग ताबडतोब आणि त्वरित वैद्याच्या सल्ल्याने उपचार करणं अपेक्षित आहे. काही आजार टाळण्यासाठी आपल्याला लसीकरण सुद्धा करता येते, जसं फ्लू वगैरे काही आजार आहेत पावसाळ्यात होणारे, ते टाळण्यासाठी आपण लसीकरण सुद्धा अवश्य करण्यास हरकत नाही.
1: अच्छा सर, पावसाळ्यात व्यायाम, योग आणि प्राणायाम याबाबत आयुर्वेद काय सुचवतो?
0: वर्ष ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार आपण अतिश्रम करणं चुकीचं आहे, कारण पूर्वी ग्रीष्म ऋतूमध्ये झालेला प्रकोप आहे, शरीर बल कमी झालेलं असतं आणि वर्ष ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप जास्त होतो. त्यामुळं अतिश्रम केलं की आणखी वाताचा प्रकोप होतो आणि वात प्रकोपजन्य आजार जसं सांधिवात आहे किंवा आमवात आहे, शरीराची शुष्कता आहे, असे काही आजार सांधेदुखी आहे किंवा स्नायूदुखी आहे हे बळावतात. त्यासाठी ह्या ऋतूमध्ये अतिव्यायाम किंवा अतिश्रम करू नये. पावसाळा असल्यामुळं फिरणं चालणं हे थोडंसं त्याला मर्यादा येतात, त्यामुळं घरात योगासनं अतिशय चांगल्या प्रकारे करता येतात. योगासनामध्ये विशेष करून ताडासन आपण सुचवू शकतो. वज्रासनाचाही खूप फायदा होतो, जेणेकरून अग्नीचं वर्धन होतं किंवा भूक वाढायला लागते. भुजंगासन किंवा त्यासोबतच पवनमुक्तासन हे सुद्धा ह्या ऋतूमध्ये योग्य ठरतील. ह्याशिवाय प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायामाचा प्रकार, आणि जर शक्य असेल तर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उज्जयी प्राणायाम हा आपल्याला करता येईल. हे सर्व योगासने आणि प्राणायाम आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. अतिश्रम करून वातप्रकोप करण्यापेक्षा योग्य व्यायाम, योग आणि प्राणायाम हा आपल्याला निश्चितच फायद्याचा ठरेल.
1: सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी इतकी छान माहिती सांगितली. याचविषयी आणखी काही माहिती आपण तुमच्याकडून पुढच्या भागात नक्की जाणून घेऊया. आज दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ईश्वरा पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य साहित्याचे आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यमलहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
3: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11:00

0: तब भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये, संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर, 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपल्या सांगली केंद्रावर.

0: तेव्हा श्रोतेहो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: बालसभा।

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची।
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही।
3: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
4: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आभार माझा शेवार मुंबई केंद्रावरून, 8 वाजता 1 गाणे ताजेतवाने, 8:15 कव्वाली, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत सादरकर्ते आहेत तेजा दुर्वे. 10:30 नाद ब्रह्म, मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकू शकाल.

आता जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या 18 जुलै शनिवार आमची सकाळची सभा सुरू होईल ठीक 5:50. 6:05 गिर्वाणवाणी, यामध्ये हनुमान स्तुती. 6:10 प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये पावसाळ्यातील जनावरांचे आजार याविषयी माहिती. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये योगा, मधुमेह आणि योगोपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहितीचा दुसरा भाग वाचक स्वर आहे सारिका दंडगे यांचा, सादर करते विजय भुयार. 6:55 आणि 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा.

सात वाजता आज दिनांक 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजेतवाने 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद शिबिर प्रायोजित कार्यक्रम आणि गाणी मनातली 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या तरडगाव ते फलटण येथील पालखी सोहळ्याचा वृत्तांत मुंबई केंद्रावरून 9 चिंतन हाच चिंतामणी 9:15 सांगली विशेष 9:30 स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम 9:40 नाट्यधारा 10 आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचे क्रमशः वाचन 11 गाता रहे मेरा दिल 11:40 भावधारा

दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात सुरुवातीला वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 बीड जिल्ह्याचे वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषी वार्ता, 2:30 नाद ब्रह्म,

हिंदी चित्रपट संगीत 5 वाजता 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून 6:05 लोकसंगीत यामध्ये पांडुरंग वनमाळी यांनी सादर केलेली लोकगीते 6:30 सांगली विशेष 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सुरुवातीला खरीपातील विविध पिकांचे एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयीचा संवाद लेखिका प्राध्यापिका स्नेहल दिगंबर कोरडे त्यानंतर शेळ्या मेंढ्यांमधील विषाणूजन्य आजार आणि उपाय याविषयी संकलित माहिती सूत्रनिवेदन महेश इनामदार यांचं सादर करते मुक्सित मुजावर.

0: 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका, 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, यामध्ये देवव्रत मिश्र यांचं सतारवादन। हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। याबरोबरच आमची सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित होतील। तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र।
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:58 होत आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. भारतात पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता
0: हूं. शाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे. उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक उपयुक्त ठरल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरण पवार यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या लोकार्पणाच्या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर देखील भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 मध्ये E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर अंतिम सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. राज्यात नदीजोड प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना बळीराजा जलसंजीवनी योजना यामधून अनेक प्रकल्प सुरू आहेत. राज्याच्या सिंचन व्यवस्थेमध्ये यामुळे मोठे बदल होणार आहेत. जलसंपदा विभागानं यासंदर्भात पारदर्शकपणे अंमलबजावणी करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वेव्सची पुढची आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. निष्क्रिय इच्छामरण आणि लिव्हिंग विल म्हणजे रुग्णांना भविष्यातल्या उपचारांबाबत दिलेली आगाऊ सूचना यांच्याशी संबंधित प्रकरणं हाताळण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये प्राथमिक आणि दुय्यम वैद्यकीय मंडळे स्थापन करण्याबाबतची कार्यपद्धती राज्य सरकारनं निश्चित केली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं आज जाहीर केला. चालू वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत अमरावती विभागात 415 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या काळात सर्वाधिक 128 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. अकोल्यात 80, अमरावतीत 76, बुलढाण्यात 69 आणि वाशिम जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 82 आत्महत्या जून महिन्यात झाल्या. यापैकी 144 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर 88 प्रकरणे अपात्र ठरली असून 183 प्रकरणांची चौकशी सुरू आहे असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलं. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मानाचं पहिलं गोल रिंगण आज इंदापूरमधील बेलवाडी इथं वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकी इथं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कालचा तरडगावचा मुक्काम आटपून फलटण मुक्कामी दाखल होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या नीट UG फेर परीक्षेत पुण्याची श्रावणी कुदळे हिने संपूर्ण देशात 5वा क्रमांक पटकावला आहे. बारामती तालुक्याची रहिवासी असलेल्या श्रावणीनं 720 पैकी 710 गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी सुमारे 20 लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 11,21,000 विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत पात्र ठरले आहेत. बँका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या बड्या समभागांमध्ये झालेल्या तेजीच्या बळावर देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 965 अंकांची वाढ झाली आणि तो 78,151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 262 अंकांची वाढ नोंदवत 24,334 अंकांवर बंद झाला. SIR अर्थात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांच्या निमित्तानं काही दिशाभूल करणारे संदेश व्हॉट्सअपवर येत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये, तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार

0: नये असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क घेतलं जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदारांनी केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती किंवा प्रत्यक्ष गृह भेटी देणारे BLO AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. नांदेड जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं आज सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. गटशिक्षण अधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाजमाध्यमांवर ठेवला होता. हवामान. राज्यात पुढचे 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह देशातल्या 75 अमृत भारत स्थानकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गेल्या 6 महिन्यात अमरावती विभागात 400 अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या. आणि बड्या कंपन्या, बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या जोरावर शेअर बाजारात मोठी तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, जाणून घेऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव. वेगळा उल्लेख नसल्यास हे दर हे बाजारभाव प्रति क्विंटलचे आहेत. कांदा आवक 2386, कमीत कमी दर 1100 ते जास्तीत जास्त 2600, सरासरी दर 1850. बटाटा 830 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 1600, सरासरी 1300. लसूण 210 क्विंटल, 10,000 ते 20,000, सरासरी 15,000. सफरचंद 50 क्विंटल, 10,000 ते 22,000, सरासरी 16,000. डाळिंब 80 क्विंटल, 4,000 ते 14,000, सरासरी 9,000. पेरू 21 क्विंटल, 1,000 ते 5,000, सरासरी 3,000. कलिंगड 140 क्विंटल, 500 ते 1,000, सरासरी 750. आंबा तोतापुरी 220 क्विंटल, 1,000 ते 3,000, सरासरी 2,000. ड्रॅगन फ्रूट 6 क्विंटल, 4,000 ते 8,000, सरासरी 6,000. खजूर 80 क्विंटल, 2,000 ते 6,000, सरासरी 4,000. तर हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आत्ता वृत्तविशेष आणि 7:30 माझा आभार माझा शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात या गीताचा 125 वर्षपूर्ती उत्सव साजरा होत आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये देशभरात एकूण 4 टप्प्यात वंदे मातरम विषयक विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांचं आयोजन केलं जात आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने नुकतंच दिनांक 15 जुलै रोजी वंदे मातरम राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक रंगभूमी संदर्भात भारतीय रंगपरंपरेला महत्वाचं स्थान आहे. नाट्यशास्त्राचा भक्कम पाया आणि अभिजातता, परंपरा, लोकसंस्कृती आणि नवविचारांनी भारतीय रंगभूमी शतकानुशतकं समृद्ध झाली आहे. रंगभूमीवरच्या या सर्व प्रवाहांना एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेने एकत्र आणणाऱ्या या राष्ट्रीय उत्सवाविषयी माहिती सांगत आहेत संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष आणि नृत्य कलाकार डॉक्टर संध्या पुरेचा.
1: महाकवी कालिदास जयंती आणि वंदे मातरम या गीताच्या 150 वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय नाट्य महोत्सव 2026 अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या संपूर्ण भारतभर पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाला देशभरातील कलाकार, प्रेक्षक आणि सांस्कृतिक संस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या महोत्सवा मागील आमची संकल्पना अतिशय स्पष्ट होती, रंगमंचाच्या माध्यमातून राष्ट्र जागरण. आजच्या तरुण पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात वीरांचे योगदान आणि वंदे मातरमचा राष्ट्रीय भाव यांची कलात्मक ओळख करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी 150 हून अधिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. 39 पेक्षा अधिक भारतीय भाषा आणि बोली मधून सादर झालेल्या या नाटकांमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. 4000 हून अधिक कलाकार आणि 150 पेक्षा अधिक सांस्कृतिक संस्था या महोत्सवात सहभागी झाल्या. या महोत्सवाचे आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्वसमावेशकता. त्यात लोकनाट्य, पारंपरिक रंगभूमी, आधुनिक नाट्य, संगीत नाट्य, पथनाट्य, बाहुली नाट्य, मूक नाट्य आणि विविध नाट्य प्रकारांचा समावेश करण्यात आला. शालेय विद्यार्थी, दिव्यांग कलाकार, ट्रान्सजेंडर कलाकार आणि समुदाय नाट्य गट यांनीही उत्साहाने यात सहभाग नोंदवला. कला ही सर्वांसाठी आहे हा संदेश या महोत्सवातून प्रभावीपणे दिला गेला. महाराष्ट्रापासून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, काश्मीर, लडाख, अंदमान निकोबार, लक्षद्वीप पर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात हा महोत्सव पोहोचला. प्रत्येक राज्याने आपल्या स्थानिक रंग परंपरेतून वंदे मातरमचा आशय मांडला. कुठे लोकनाट्याची ताकद दिसली तर कुठे आधुनिक रंगभाषा, कुठे संगीत प्रधान नाट्य होतं तर कुठे स्थानिक लोककला आणि प्रादेशिक इतिहास याचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. हीच भारताच्या सांस्कृतिक वैभवाची खरी ओळख आहे. देशभरातील

0: अनेक मान्यवर लोक प्रतिनिधि साहित्यिक ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रशासकीय अधिकारी विविध ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी कलाकारांचे मनापासून कौतुक केले आणि हा महोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचा एक प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळा असल्याचे गौरवोद्गार काढले. माझ्यासाठी हा महोत्सव केवळ कार्यक्रम नव्हता तर एक राष्ट्रीय सांस्कृतिक चळवळ होती. हजारो तरुण कलाकारांच्या डोळ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत, रंगमंचावरून व्यक्त होणारा भारताचा आत्मा आणि विविधतेतून उमटणारी एकतेची भावना पाहणे हा अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण होता. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देशभरातील सर्व कलाकार, सर्व दिग्दर्शक, तंत्रज्ञ, स्वयंसेवक, राज्य सरकार, सांस्कृतिक संस्था, प्रेक्षक आणि संगीत नाटक अकादमीच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण सर्वांनी मिळून सिद्ध केले आहे की भारतीय रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर राष्ट्रनिर्मिती, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक जागृतीचे प्रभावी साधन आहे.
1: श्रोते हो, जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वंदे मातरम हे गीत क्रांतिकारकांचं मुख्य घोषवाक्य आणि प्रेरणास्थान बनलं होतं. ब्रिटिश राजवटीत वंदे मातरम या दोनच शब्दांनी देशवासियांच्या हृदयात गुलामगिरी विरुद्ध लढ्याची आग पेटवली. वंदे मातरम गीताची निर्मिती आणि त्याच्याशी निगडीत इतिहास जाणून घेऊया सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या संस्कृती शिक्षण शाळेचे प्रभारी संचालक डॉ गौरव गाडगीळ यांच्याकडून.
2: वंदे मातरम या काव्याला 150 वर्ष पूर्ण झाली. हे काव्य जरी 1875 सुमारास लिहिलं असलं तरी याला प्रसिद्धी मिळाली बंकिमचंद्रांच्या कादंबरी आनंद मठ च्या माध्यमातून. त्या काळी साक्षरता कमी असल्या कारणामुळे हे काव्य एका विशिष्ट समाजापर्यंत सीमित राहिलं. त्याला लोकप्रसिद्धी मिळावी आणि देशप्रेमाची भावना व सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उदय व्हावा या कल्पनेंनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी या काव्याला देश रागात चाल लावली व याचं सादरीकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्त्या अधिवेशनात 1896 केलं. गंमत म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहीमतुल्ला सयानी होते. रहीमतुल्ला सयानी यांचे नातू म्हणजे प्रसिद्ध आकाशवाणी प्रसारक अमीन सयानी. जेव्हा बंगालची फाळणी करण्यात आली, साल होतं 1905, तेव्हा बंगालच्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन हे ठरवलं की या फाळणीचा विरोध करणं आवश्यक आहे आणि या इंग्रजी निर्णयाचा आणि फाळणीचा विरोध हा केवळ पत्रांच्या माध्यमातून न करता एका आंदोलनाच्या माध्यमातून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. काळ आणि वेळ बदललेली आहे आणि याच एक नाव जे होतं ते होतं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं. टागोरांनी इतर बंगाली नेत्यांबरोबर या फाळणीचा विरोध करायचं ठरवलं. आत्मशक्ती, स्वदेशी आणि देश प्रेमासाठी गोळा झालेल्या या तमाम मंडळींनी एक मत ठरवलं की आपल्या राष्ट्रवादी विचारधारेचा पाया ही आपली संस्कृती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या आंदोलनाची घोषणा वंदे मातरमनी झाली. अरबिंदो घोषांनी म्हटलं की वंदे मातरम ही केवळ एक घोषणा किंवा घोषवाक्य नसून हा एक राष्ट्रमंत्र आहे. पुढे अरबिंदो घोष वंदे मातरम या सुप्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि देशासाठी आपलं सर्वस्व समर्पण करण्याची प्रेरणा देत असत. जेव्हा देशात वंदे मातरमचा मंत्र हा विभिन्न ठिकाणी म्हटला जात होता तेव्हा वंदे मातरमला जागतिक स्तरावर नेण्याचं काम हे मॅडम भिकाजी कामांनी केलं. वर्ल्ड सोशलिस्ट कॉन्फरन्सची स्टुटगार्डला 1908 संपन्न झाली होती तेव्हा भारतीय तिरंगा त्यांनी फडकावला आणि त्या तिरंग्याच्या केंद्रस्थानी जे शब्द होते ते शब्द होते वंदे मातरम. पुढे गांधींच्या काळात सुद्धा वंदे मातरमचं घोषवाक्य प्रयोगात राहिलं पण 1930 त्याचा विरोध हा मुस्लिम लीगच्या नेतृत्वाकडनं झाला. सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीत आणि रवींद्रनाथ टागोरांच्या सल्ल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने वंदे मातरम गीताची पहिली दोन कडवी स्वीकारली. जसं जसं स्वातंत्र्य जवळ यायला लागलं तसं तसं लोकभावनांना एक नवीन दिशा मिळायला लागली. 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं सुप्रसिद्ध भाषण सगळ्यांना ठाऊक आहे पण खूप कमी लोकांना माहिती असेल की त्या भाषणा अगोदर सुचेता कृपलानींनी वंदे मातरम हे गायलं होतं आणि त्या अधिवेशनाची सुरुवात ही वंदे मातरमनीच झाली होती. एवढंच नाही तर 15 ऑगस्ट 1947 पहाटे आकाशवाणीने भारत राष्ट्राच्या स्वतंत्रतेची

0: सुरुवात पंडित ओंकारनाथ ठाकुरांनी संपूर्ण वंदे मातरम या गीताने केली. ज्या वंदे मातरमनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, जे वंदे मातरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अविभाज्य भाग होतं, त्याच वंदे मातरम गीताने स्वतंत्र भारताच्या प्रवासाची सुरुवात झाली.
1: वंदे मातरम देशभक्तीची भावना या संकल्पनेतून झालेल्या या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात देशातल्या विविध भाषांमधून नाट्यकृती सादर झाल्या. यात अर्थातच संस्कृत भाषेचाही समावेश होता. मुळात वंदे मातरम हे गीत उच्च संस्कृतमय बंगाली भाषेतच लिहिलेलं आहे. मुंबईतल्या एका नाट्यसंस्थेनं माता भूमी ही वंदे मातरम हे संस्कृत नाटक यानिमित्त सादर केलं. यामागची संकल्पना आणि सादरीकरण याविषयी सांगतायत संस्कृतचे प्राध्यापक आणि नाट्यकृतीचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर प्रसाद भिडे.
2: भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि संगीत नाटक अकादमी यांच्यातर्फे 15 जुलै 2026 देशभरात 150 वेगवेगळ्या ठिकाणी वंदे मातरम या गीताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रस्तुती झाल्या आणि त्यात संस्कृत भाषेत एक नाट्य प्रस्तुती करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. यासाठी तयार असलेली नाट्यसंहिता कुठे मिळाली नाही, त्यामुळे नवीन नाट्यसंहिता लिहिण्याची आवश्यकता होती. आणि दुसरं म्हणजे संस्कृत रंगमंचावरती नवनवीन आजच्या काळानुरूप प्रयोग झाले पाहिजेत असा सुद्धा माझा विचार असल्यामुळे मुद्दाम एक नवीन नाट्यसंहिता लिहिली. वंदे मातरम या गीताचा इतिहास जेव्हा मी ऐकला तेव्हा मला त्यात दोन गोष्टी जाणवल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की नाटकाचा जो नायक असतो त्याचा जसा एक प्रवास असतो कथानकात, तसा वंदे मातरम या गीताचा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक प्रवास आहे. त्यामुळे एक नाट्यकथा अशी लिहिता येऊ शकते ज्यात वंदे मातरम हे गीत हाच नायक आहे. दुसरी गोष्ट अशी की वंदे मातरमच्या संदर्भात ज्या घटना घडल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, नाट्यशास्त्राच्या परिभाषेत आपण त्यांना नाट्यछलित म्हणू शकतो, अशा प्रकारच्या त्या घटना आहेत. म्हणजे अत्यंत अनपेक्षित असा काहीतरी एखादा ट्विस्ट येणे, तसे ट्विस्ट मी हेरले त्या सगळ्या इतिहासातले. आणि त्या अनुषंगाने नाट्यशास्त्रात जसे एपिसोड्स केले जातात एखाद्या कथानकाचे, तसे एपिसोड्स तयार केले. आता हे सगळे एपिसोड्स तयार केल्यानंतर वंदे मातरम या गीताचा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीशी असलेला सांधा आणि त्याचा वर्तमानाशी असलेला सांधा हे या कथावस्तूत यावेत असं मला वाटलं. त्या दृष्टीने आपल्या वैदिक साहित्यामध्ये भूमी ही आपली माता आहे आणि मनुष्य हा तिचा पुत्र आहे असे जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते सगळे संदर्भ शोधले आणि एका प्रास्ताविकासारखे या कथानकाला जोडले. त्यातून एक सूत्रधार हे पात्र तयार झालं. जो सूत्रधार आपल्याला वैदिक काळात नेऊन आधी मुळात बसवतो आणि तिथून तो स्वातंत्र्य समरापर्यंत आणतो त्याच्या निवेदनाच्या माध्यमातून. एक भाण अशा प्रकारचं उपरूपक असतं ज्यात एकच निवेदक एक गोष्ट सांगत जातो, तसा या नाटकामध्ये एक निवेदक एक गोष्ट सांगत जातो आणि ती गोष्ट सांगता सांगता तो काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती थांबतो आणि तिथे असलेल्या पात्रांशी बोलतो. म्हणजे तो कधी अथर्ववेदातल्या ऋषीशी बोलतो, कधी रवींद्रनाथ ठाकूरांशी बोलतो, कधी अरविंद घोष यांच्याशी बोलतो, कधी सुचेता कृपलानींशी बोलतो. अशा पद्धतीने त्यात नाट्य आणलं आणि त्यातून एक अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची अशी वंदे मातरमशी संबंधित नवीन नाट्यरचना नवीन नाट्यसंहिता लिहिली. त्याची प्रस्तुती करण्यासाठी म्हणून सुद्धा पुन्हा एकदा आपली नाट्यशास्त्राची जी परंपरा आहे तिचा आधार घेतला. नाट्यशास्त्र असं म्हणतं की गीतम शय्या ही नाट्यस्य, म्हणजे संगीत हा कुठल्याही प्रस्तुतीचा आधार असतो असं नाट्यशास्त्र सांगतं. त्यामुळे जे एपिसोड्स लिहिले होते ते सगळे एपिसोड्स हे संगीताच्या माध्यमातून जोडले. संगीत म्हणजे काय तर वंदे मातरमचीच वेगवेगळी कडवी वेगवेगळ्या रागांमध्ये बांधली आणि नुपूर गाडगे यांनी ती अतिशय समर्थपणे सादर सुद्धा केली. ते करत असताना पुन्हा एकदा इतिहासाशी प्रामाणिक राहिलो की रवींद्रनाथ ठाकूरांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते देश रागात होतं. त्यानंतर नभोवाणीवरून 15 ऑगस्ट 1947 पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी जे वंदे मातरम प्रस्तुत केलं होतं ते काफी रागात होतं. ते राग आम्ही तिथे तिथे ठेवले आणि मग संकेतानुसार शेवट करत असताना जे शेवटचं कडवं आहे ते मुद्दाम भैरवीत ठेवलं. त्यामुळे लोकांना एक नाटक आपण बघितलंय याचा आनंद मिळाला. अशा पद्धतीने त्या नाटकाची रचना करत असताना विचार मी केला होता. आम्हाला मुळात अतिशय कमी वेळ मिळाला होता पण तो कमी वेळ मिळाल्यामुळे असेल बहुधा, पण आमच्याकडून एक

0: चांगलं काम घडलं.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन उमा रायकर.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 26 आषाढ शके 1948 अर्थात 17 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया पॉली हाऊस मधील काकडी लागवड याविषयी वैष्णवी डोळस यांची मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आज ऐकूयात पॉली हाऊस मधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

शेतकरी बंधू वगैरेंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, काकडी हे एक महत्वाचं भाजीपाला पीक असून त्याला वर्षभर चांगली बाजारपेठ उपलब्ध असते. ताजी काकडी सॅलेड तसंच विविध खाद्यपदार्थांमध्ये तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्यामुळे या पिकाला नेहमीच चांगली मागणी असते. पारंपरिक पद्धतीनं खुल्या शेतात काकडीची लागवड केली जाते, मात्र हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, गारपीट, जास्त तापमान, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत पॉलीहाऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी पर्याय ठरला आहे. पॉलीहाऊस म्हणजे प्लास्टिक फिल्मनं आच्छादित केलेली संरक्षित शेतीची एक प्रगत पद्धत होय. संरक्षित शेती ही आधुनिक कृषी तंत्रज्ञानातील एक महत्वपूर्ण संकल्पना असून तिच्या माध्यमातून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं तापमान, आर्द्रता, प्रकाश, फर्टिगेशन तसंच सिंचनाचे प्रभावी नियंत्रण करता येतं. त्यामुळे वर्षभर उच्च गुणवत्तेच्या भाजीपाला पिकांचं उत्पादन घेणं यात शक्य होतं. पॉलीहाऊस मध्ये काकडी हे सर्वाधिक यशस्वीपणे लागवड केलं जाणारं पीक असून कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारं आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पीक म्हणून ओळखलं जातं.

0: तंत्रज्ञानामुळं उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि बाजारपेठेत उत्पादनाला चांगला दर मिळतो. तर जाणून घेऊया पॉलीहाऊस मध्ये काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम. डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम या सहाय्यक प्राध्यापिका आहेत उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आज आपल्या शेतकरी बांधवांना आपण पॉलीहाऊस मधील घेतल्या जाणाऱ्या काकडी लागवड या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की काकडी पिकासाठी हवामान आणि जमीन ही कशी असावी?
1: तर सर्वप्रथम काकडी हे उष्ण हवामानातील पीक आहे. काकडीच्या यशस्वी उत्पादनासाठी आपल्याला जे दिवसाचं तापमान लागणार आहे ते शक्यतो 22 ते 28 डिग्री सेल्सिअस असावं आणि रात्रीचं जे तापमान लागणार आहे ते 18 ते 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणे अनुकूल ठरते.
0: बर.
1: नियंत्रित वातावरणामुळे झाडांची वाढ, फुलधारणा आणि फळधारणा चांगली होते. अतिथंडी किंवा अतिउष्ण तापमानाचा पिकाच्या वाढीवरती आणि उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान कमी असेल तर झाडांची वाढ मंदावते.
0: बर.
1: तर 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान जास्त असेल तर काकडीची फुले गळू शकतात आणि फळांमध्ये कडवटपणा देखील येऊ शकतो.
0: अच्छा.
1: तर जमीन म्हणाल तर जमीन जी आहे ती चांगला निचरा होणारी असावी, भुसभुशीत असावी, जमीन सुपीक असावी आणि त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांनी ती जमीन समृद्ध असावी.
0: अच्छा.
1: जमीन निवडताना आपण मध्यम ते हलक्या प्रकाराची किंवा लालसर गाळाची जमीन अधिक उपयुक्त मानली जाते. जमिनीचा सामू जो आहे तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. शक्यतो पाणी साचणारी अतिशारयुक्त किंवा अति आम्लयुक्त जमीन टाळावी, कारण त्यामुळे मुळांची वाढ खुंटून रोगांचा प्रादुर्भाव जो असतो तो वाढू शकतो. लागवडीपूर्वी सेंद्रिय खते अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास पीक निरोगी राहते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.
0: अच्छा. म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये जर का आपण हे पीक घेतलं तर आपल्याला उत्पादनाची गुणवत्ता पण मिळते आणि उत्पादनात वाढ देखील दिसून येते. पॉलीहाऊस मध्ये जेव्हा आपण काकडी घेणार आहोत तर त्यासाठी योग्य वाणाची निवड देखील फार महत्वाची आहे. तर पॉलीहाऊस मध्ये घेतल्या जाणाऱ्या काकडीच्या लागवडीसाठी योग्य वाणाची निवड ही कशी करावी?
1: पॉलीहाऊस वरील प्लास्टिक फिल्म आणि कीटक प्रतिबंधक जाळीमुळे मधमाशा किंवा इतर परागीकरण करणारे जे कीटक असतात ते आतमध्ये प्रवेश करू शकत नाही.
0: बर.
1: परिणामी पार्थिनोकार्पिक नसलेल्या जातींमध्ये योग्य परागीकरण होत नसल्याने फळे जी लागतात काकडीला ते विकृत होतात.
0: बर.
1: किंवा अपेक्षित फळधारणा होत नाही. तर अशा वेळी पॉलीहाऊस मध्ये काकडी लागवडीसाठी प्रामुख्याने पार्थिनोकार्पिक संकरित वाणांची आपण निवड करतो.
0: बर.
1: या जातींमध्ये जी फळधारणा होते ती परागीकरणाशिवाय होते.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळे त्यांची जी फळं असतात त्यामध्ये बिया नसतात आणि एक समान दर्जाचे आपल्याला फळे मिळतात. तर वाण निवडताना आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे प्रत्येक पेरावरती आपल्याला एक फळ देणारं वाण हवंय की प्रत्येक पेरावरती आपल्याला अनेक फळं देणारं वाण हवंय हेही आपण ठरवायचं आहे प्रथम.
0: बर.
1: तर वाणांची निवड करताना त्यांची उत्पादन क्षमता, रोग व किडीविरुद्ध प्रतिकार शक्ती, फळांचा आकार, रंग, गुणवत्ता तसंच बाजारपेठेत त्यांची काय मागणी आहे या गोष्टींचाही आपण विचार करायला हवा.
0: अच्छा.
1: पॉलीहाऊस लागवडीसाठी जे मार्केटमध्ये वाण सध्या आहेत त्यामध्ये मल्टीस्टार, हिल्टन, कियान, इस्माईल, किंग स्टार, कॅप्टन स्टार, सिल्वर क्राऊन, फिएस्टा या संकरित वाणांचीही आपण निवड करू शकतो.
0: अच्छा. या वाणांना आता जरा जास्त मागणी आहे असं आपण या ठिकाणी नमूद करत आहात. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील बेड तयार करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वप्रथम जेव्हा आपण पॉलीहाऊस मध्ये बेड तयार करणार आहोत त्यासाठी जी आपण माती निवड करणार आहोत त्या मातीचे सर्वप्रथम आपण निर्जंतुकीकरण करणे खूप गरजेचे आहे. निर्जंतुकीकरण केल्यामुळे मातीजन्य रोग व कीटकांचा प्रादुर्भाव जो असेल कमी होण्यास मदत होते.
0: बर.
1: निर्जंतुकीकरणासाठी आपण सॉइल सॉलरायझेशन करू शकतो किंवा काही केमिकल्स असतात त्याचाही आपण वापर करून निर्जंतुकीकरण करू शकतो. त्यामध्ये फॉर्मालिन, मिथाईल ब्रोमाइड या केमिकल्सचा आपण वापर करू शकतो.
0: अच्छा.
1: काकडी लागवडीसाठी आपण पॉलीहाऊस मध्ये गादी वाफे तयार करायचे आहेत.
0: हो.
1: तर या गादी वाफ्यांसाठी जी जमीन असणार आहे

0: शेतीचा निचरा चांगला होणारी जमीन आपण निवडायची आहे. गादी वाफेवरती काकडी लावल्यामुळे मुळांची वाढ जी असते ती जोमदार होते आणि पाणी व अन्नद्रव्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन आपल्याला करता येते. सामान्यतः जे आपण गादी वाफे बनवणार आहोत त्याची रुंदी जी आहे ती 1 मीटर असावी, त्याची उंची जी आहे ती 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि त्याची लांबी जी असेल ती आपल्याकडे उपलब्ध जागेनुसार आपण ठरवू शकतो.
1: बर,
0: हे जे आपण 2 गादीवाफे बनवणार आहोत, 2 गादीवाफ्यांमध्ये साधारणतः आपल्याला 50 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्याला जी मशागतीचे कामं करायचे आहे ते आपल्याला सुलभ होतील.
1: अच्छा,
0: गादे वाफे तयार करताना जमिनीमध्ये आपल्याला चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत तसेच इतर सेंद्रिय पदार्थ आपण योग्य प्रमाणात मिसळावायचे आहेत. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारेल तसेच मुळांच्या वाढीस पोषक वातावरणही निर्माण होईल. त्यानंतर गादी वाफ्यांवरती आपण ठिबक सिंचन प्रणाली बसवावी. ठिबक सिंचनामुळे पिकांना आवश्यक तेवढेच पाणी आणि विद्राव्य खते थेट मुळांजवळ देता येतात, त्यामुळे पाण्याची बचत होते आणि अन्नद्रव्यांचाही कार्यक्षम वापर होतो. ठिबक लाईन बसवल्यानंतर बेडवरती आपण सिल्वर ब्लॅक किंवा काळ्या रंगाचा प्लास्टिक मल्चिंगचा पेपर अंथरून घ्यायचा आहे. मल्चिंगमुळे तणांचे नियंत्रण होते आणि जमिनीतील आर्द्रताही टिकून राहते, मातीचे तापमान संतुलित राहते आणि फळांची गुणवत्ताही सुधारते.
1: अच्छा, पॉलीहाऊस मध्ये जेव्हा गादी वाफा तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. जसं आपण म्हणाला तसं मातीची निवडच फार महत्वाची आहे. त्यानंतर त्या गादी वाफ्याचं अंतर, उंची आणि रुंदी ह्या देखील प्रमाणात असले पाहिजे आणि मशागतीची कामं आपल्याला करता येईल अशा पद्धतीने हे गादी वाफे आपले तयार केले गेले पाहिजे. ठिबक सिंचन प्रणाली जर का आपण बसवणार असू तर त्यासाठी देखील आपल्याला नियोजनबद्ध असं काम या ठिकाणी करायचं आहे. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की रोपवाटिका व्यवस्थापन आणि पुनर्लागवड या दोन्ही गोष्टी आपल्याला या काकडी लागवडीमध्ये करायच्या आहेत, तर हे कसं केलं पाहिजे?
0: जेव्हा आपल्याला कुठलेही पीक लावायचं असेल त्याच्या लागवडीसाठी आपण प्रथम निरोगी व जोमदार रोपे तयार करणे अत्यंत महत्वाचं असते. तर जेव्हा आपल्याला काकडीची रोपे तयार करायची आहेत त्यासाठी आपण कोकोपीट आणि सेंद्रिय खत वापरून भरलेल्या प्रोट्रेमध्ये बिया लावायचा आहे. बिया लावताना प्रत्येक कप्प्यामध्ये आपण 1 बी लावायचे आहे. जेव्हा तापमान 25 ते 28 डिग्री सेल्सिअस एवढं असते तेव्हा साधारणपणे 3 ते 4 दिवसांमध्ये बिया रुजतात. त्यापेक्षा कमी तापमान जर असेल तर उगवण क्षमता जी असते बियांची ती मंदावते आणि रोपे देखील असमान उगवतात. जेव्हा रोपांना 2 ते 3 खरे पानं येतात त्यावेळी ती रोप पुनर्लागवडीसाठी तयार होतात. साधारणपणे बी लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनंतर रोपे लागवडीसाठी तयार होतात.
1: बर,
0: आता ही तयार झालेली रोपे आपण बनवलेल्या गादी वाफ्यांवरती आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर लावताना आपण 2 रोपांमधील अंतर 50 ते 60 सेंटीमीटर एवढे ठेवायचे आहे.
1: बर,
0: त्यामुळे झाडांना पुरेशी हवा आणि प्रकाश मिळतो.
1: अच्छा,
0: किंवा आपण गादी वाफ्यावरती 2 ओळींची नागमोडी पद्धत देखील वापरू शकतो. प्रत्येक वाफ्यावरती आपण 2 ओळींमध्ये 1 रोप 1 आड 1 असे लावून घेतो. या पद्धतीमध्ये रोपांमध्ये आपण 40 ते 50 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवतो. या पद्धतीने जर आपण रोपे लावले तर प्रति एकर सुमारे 10,800 रोपे बसतात.
1: बर,
0: पुनर्लागवड करताना रोपांना धक्का बसू नये म्हणून आपण शक्यतो संध्याकाळी किंवा ढगाळ दिवशी त्यांची पुनर्लागवड करतो.
1: अच्छा,
0: लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यायचं आहे. अशा दर्जेदार रोपांच्या लागवडीमुळे पिकाची सुरुवातीची वाढ जी आहे ती चांगली होईल आणि अधिक उत्पादन मिळण्यास आपल्याला मदत होईल.
1: बर, म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन सुरुवातीला करायचं आहे आणि जेव्हा या रोपांना 2 ते 3 खरी पाणी येतील त्यावेळी त्याची पुनर्लागवड करणार आहोत आणि ही पुनर्लागवड करताना देखील आपण काळजी घेणार आहोत. त्याचं अंतर 50 ते 60 सेंटीमीटर असलं पाहिजे, 2 ओळींमध्ये अंतर असलं पाहिजे. नागमोडी पद्धतीचा वापर करणार असू तर 1 आड 1 सरीचा वापर करणार आहोत आणि रोपांमध्ये 40 ते 50 सेंटीमीटर अंतर ठेवून प्रति एकर सुमारे 10,800 रोप आपल्याला यासाठी आवश्यक आहेत. मॅडम, जेव्हा आपण पॉलीहाऊसमध्ये काकडीची लागवड करणार आहोत त्यावेळेला त्याचं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचं महत्व फार वेगळं येतं, तर हे कशा पद्धतीने याचं नियोजन करावं पाणी आणि खताचं व्यवस्थापनाचं?
0: सर्वात प्रथम तर आपण पुनर्लागवड केल्यानंतर जे सुरुवातीचे काही दिवस असतील तेव्हा आपण हलके पाणी द्यावे. पिकाच्या

वाढीच्या फुलोरा किंवा फळधारणेच्या अवस्थेमध्ये पाण्याची गरज ही वाढत असते. त्यामुळे हवामान, जमिनीतील ओलावा आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन आपण पाण्याचे नियोजन करावे. खरीप हंगामामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे अतिरिक्त सिंचन टाळावे, तर उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार दररोज सिंचन द्यावे. सामान्यतः काकडी या पिकाला दररोज सुमारे 1 लिटर एवढे पाणी लागते. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट मिसळावे. खत व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारी खते ठिबकद्वारे म्हणजेच फर्टिगेशन मेथडने द्यावेत. पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा संतुलित पुरवठा करणे आवश्यक असते. सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रोजन युक्त खते, फुलोरेच्या काळात फॉस्फरस आणि फळधारणेच्या काळात पोटॅश खते अधिक प्रमाणात द्यावीत. याशिवाय कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट तसेच झिंक, बोरॉन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये वेळोवेळी ठिबक किंवा फवारणीद्वारे द्यावीत. कॅल्शियम आणि बोरॉन यांचा योग्य वापर केल्यामुळे

0: लिटर एवढे पाणी लागते. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट मिसळावे. खत व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारी खते ठिबकद्वारे म्हणजेच फर्टिगेशन मेथडने द्यावेत. पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा संतुलित पुरवठा करणे आवश्यक असते. सुरुवातीच्या वाढीच्या काळात नायट्रोजन युक्त खते, फुलोरेच्या काळात फॉस्फरस आणि फळधान्याच्या काळात पोटॅश खते अधिक प्रमाणात द्यावीत. याशिवाय कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट तसेच झिंक, बोरॉन यासारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये वेळोवेळी ठिबक किंवा फवारणीद्वारे द्यावीत. कॅल्शियम आणि बोरॉन यांचा योग्य वापर केल्यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि फळांची जी विकृती असते ती कमी होते.
1: अच्छा, म्हणजे पाणी आणि खत व्यवस्थापनामध्ये काटेकोर पद्धतीने जर का आपण नियोजन केलं तर आपल्याला फळधारणा व्यवस्थित करता येते आणि त्यातनं उत्पादन देखील चांगलं घेता येतं. काकडीचा वेल जो आहे हा पॉलीहाऊस मध्ये कसा वाढतो, त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि वेलातनं मिळणारं जे उत्पादन आहे ते आपण कसं व्यवस्थित करू शकू याविषयी आपण काय सांगाल?
0: काकडी या पिकाची वाढ अतिशय झपाट्याने होत असल्यामुळे एकदा ती रोपे चांगली रुजल्यानंतर त्याची वाढ दररोज अनेक सेंटीमीटर पर्यंत होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळी वेलींचे ट्रेनिंग किंवा छाटणी म्हणजे प्रूनिंग करणे अत्यंत आवश्यक असते. ही कामे वेळेवर न केल्यास पिकामध्ये दाट पर्णछत्र तयार होते. परिणामी पिकामध्ये हवेचे योग्य संचार होत नाही, सूर्यप्रकाश झाडाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचत नाही आणि फळांची वाढ तसेच गुणवत्ता असमान राहते.
1: अच्छा,
0: याशिवाय जास्त आर्द्रता त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
1: अच्छा, आपण जे म्हणालात आतात की वेळोवेळी आपल्याला काकडीच्या वेलांचे ट्रेनिंग आणि छाटणी करणं फार आवश्यक आहे, तर हे कसं केलं जातं?
0: तर लागवडीनंतर प्रत्येक रोपाला GI वायर किंवा नायलॉनच्या दोरीच्या साह्याने आधार दिला जातो आणि हे जे वेल असतात ते वर चढवले जातात.
1: बर,
0: साधारणपणे लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी काकडीची जी वेल आहे ती हलक्या हाताने दोरीभोवती गुंडाळली जाते. वेल जशी जशी वाढत जाते तशी तशी ती नियमितपणे दोरीला गुंडाळत राहावी. यामुळे झाडाची वाढ सरळ आणि सुदृढ होते.
1: बर,
0: तसेच प्रकाशाचा योग्य वापर होतो आणि फळांची तोडणी तसेच इतर व्यवस्थापनाची कामे सुलभ होतात.
1: अच्छा,
0: रोपाच्या खालच्या भागातील जी साधारणपणे 2 ते 3 पेरापर्यंत येणारी सर्व बाजूच्या फांद्या किंवा फुले असतील किंवा लहान फळे असतील ते आपण काढून टाकायचे आहेत.
1: अच्छा,
0: त्यामुळे झाडाची ऊर्जा मुख्य खोडाच्या वाढीसाठी वापरली जाते आणि मुख्य खोड जे आहे ते अधिक मजबूत बनते, निरोगी आणि जोमदार होते. त्यानंतर वाढीच्या अवस्थेत शाखीय वाढ किंवा फळधारणा यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी बाजूच्या फांद्यांचे नियमित व्यवस्थापन करावे, तसेच गरजेनुसार त्यांची छाटणी देखील करावी. यामुळे पिकामध्ये हवेचा योग्य संचार राहतो, त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दर्जेदार उत्पादन मिळते.
1: बर,
0: काकडीचे जे वेल आहे त्याच्या जे खालची जुनी किंवा पिवळी पानं असतील किंवा रोगग्रस्त पाने असतील ती आपण नियमितपणे काढून टाकावीत.
1: बर मॅडम, पॉलीहाऊस मध्ये काकडी पिकात कोणकोणत्या प्रमुख किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण आपण कसं मिळवू शकतो याविषयी आपण काय सांगाल?
0: पॉलीहाऊस मध्ये आपण किडीचे नियंत्रण करण्यासाठी कीटक प्रतिबंधक जाळीचा वापर करतो. या जाळीचा वापर केल्यामुळे पॉलीहाऊस मध्ये कीटकांचा जो प्रवेश असतो तो कमी होतो. त्यामुळे मोकळ्या शेतापेक्षा किडींचा जो प्रादुर्भाव असतो पॉलीहाऊस मध्ये तो कमी दिसून येतो. तर काकडी या पिकात मुख्यतः मावा, पांढरी माशी, थ्रिप्स आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या किडी पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात किंवा वाकडी होतात आणि झाडांची वाढ तिथेच खुंटते.
1: बर,
0: तसेच काही किडी विषाणूजन्य रोगांचाही प्रसार करतात. या किडींच्या नियंत्रणासाठी पॉलीहाऊस मध्ये 1000 चौरस मीटर² या क्षेत्रामध्ये आपण 20 ते 25 पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत. योग्य कीटकनाशकांची योग्यता वेळी फवारणी करावी. रोगांमध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, मूळकूज, कॉलर रॉट आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव विशेषतः जास्त आर्द्रता आणि अपुऱ्या वायुप्रवाहामुळे आढळतो. बुरी रोगात पानांवरती पांढऱ्या चूर्णासारखा थर दिसून येतो, तर डाउनी मिल्ड्यू या रोगामध्ये पानांवरती पिवळसर ठिपके व खालच्या बाजूस करड्या रंगाची बुरशी

0: दिसून येते. तसेच मुळकुज या रोगामध्ये झाडे अचानक कोमेजून मरू शकतात.
1: अच्छा.
0: या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी पॉलीहाऊसमध्ये योग्य वायू प्रवाह राखावा. आर्द्रता आपण 70-80% जास्त होऊ देऊ नये आणि अतिरिक्त सिंचन टाळावे.
1: अच्छा.
0: रोगग्रस्त पाने, फांद्या किंवा झाडे त्वरित काढून नष्ट करावेत. पिकामध्ये योग्य अंतर राखणे, वेल व्यवस्थापन करणे आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.
1: अच्छा. म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आधी आपण थोडी काळजी घ्यावी आणि जर का हा प्रादुर्भाव दिसून आला तर वेगवेगळे जे आता आपण फवारणी सांगितले त्या फवारणीचा उपयोग करता येईल. आणि मुख्य म्हणजे पॉलीहाऊस मध्ये नियंत्रणाचे उपाय करावेत जेणेकरून कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलीहाऊस मधील काकडी पिकाची काढणी कधी सुरू होते आणि उत्पादन आपल्याला किती मिळतं?
0: काकडी या पिकाची पहिली काढणी साधारणपणे लागवडीनंतर 35-45 दिवसांनी सुरू होते. फळे बाजारपेठेच्या मागणीनुसार 18-22 सेंटीमीटर लांबीची आणि आकर्षक हिरव्या रंगाची असताना काढणी करावी.
1: अच्छा.
0: फळे जास्त दिवस झाडावर ठेवू नयेत कारण त्यामुळे नवीन फळधारणेवरती परिणाम होऊ शकतो. दररोज किंवा जास्तीत जास्त दर 2-3 दिवसांनी नियमित काढणी करणे आवश्यक असते. नियमित काढणीमुळे नवीन फळांची वाढ आणि फळधारणा चांगली होते. तसेच फळांची गुणवत्ता देखील टिकून राहते. काढणी करताना आपण सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणातच करावी.
1: अच्छा.
0: योग्य वाणाची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि कीड तसेच रोग नियंत्रण यांचा अवलंब केल्यास एका झाडापासून साधारणतः आपल्याला 8-10 किलो एवढे उत्पादन मिळू शकते. यानुसार साधारणपणे आपल्याला एका एकर क्षेत्रामधून 40 टनांपर्यंत दर्जेदार असे काकडीचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे पॉलीहाऊस मधील काकडी लागवड ही कमी कालावधीत अधिक उत्पादन आणि चांगला आर्थिक परतावा देणारे फायदेशीर पीक मानले जाते.
1: अच्छा, छान. म्हणजे पॉलीहाऊस मध्ये जर का आपण पीक घेतलं काकडीचं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम की काकडीची काढणी नंतरची हाताळणी कशी करावी आणि त्यासाठी काही विशेष काळजी आपण घेतली पाहिजे का?
0: काकडीची काढणी झाल्यानंतर त्याची आकार व गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी.
1: बर.
0: नंतर फळांची वाहतूक व साठवण करण्यासाठी हवेशीर प्लास्टिक क्रेट्सचा वापर करावा. गोणीच्या पिशव्यांचा वापर शक्यतो टाळावा. त्यामुळे फळांना इजा होऊन गुणवत्ता कमी होते. सामान्य तापमानात काकडी 3-5 दिवस चांगली टिकते. तर 10-12 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या कोल्ड स्टोरेजला जर आपण काकडीची साठवण करणार असाल तर ते 10-14 दिवस साठवता येते.
1: अच्छा. आणि जेव्हा आपल्याला मागणी जास्त असेल बाजारात त्यावेळेला आपण आपलं हे उत्पादन विक्रीसाठी नेऊ शकतो. वा, खरंच छान. पॉलीहाऊस मध्ये काकडी लागवडीचं तंत्रज्ञानामध्ये आपण कोणकोणती काळजी घ्यावी, कशा वाणांची निवड करावी, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं करावं, त्यानंतर वेलीचं व्यवस्थापन कसं करावं, त्यामध्ये येणाऱ्या कीड रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्यात याविषयीची अतिशय चांगली माहिती आपण दिलीत. डॉक्टर वैष्णवी अशोक डोळस मॅडम, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. पॉलीहाऊस मधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आलात यासाठी आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण पॉलीहाऊसमधील काकडी लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात पॉलीहाऊसमधील काकडी लागवड

तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर वैष्णवी डोळस यांची मुलाखत ऐकली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया नागरमुथा या औषधी वनस्पतीची लागवड याविषयी माहिती. त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या प्रसारणात ऐकूया शेतकऱ्यांसाठी उपयोगी मधुमक्षिका पालन याविषयी माहिती. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये याच वेळी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता. तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: मंडळी आवडबळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashwani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य साहित्याचे आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपल्या सांगली केंद्रावर.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोते हो, रात्रीचे 8 वाजलेले आहेत। ऐकूयात एक गाणे ताजे तवाने।

आणि ताजे तवाने हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2030 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. बीएलओंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार. आणि युकेमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहाम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदाची नियुक्तीचा मार्ग खुला. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ते बोलत होते.
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: शक्तिशाली 3200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच भारतात केली गेली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनांचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेच्या वैशिष्ट्यांबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं, एकदम साफ स्वच्छ और सिर्फ निकलता है पानी की बूंदे. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंद नंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशातल्या 75 आधुनिक रेल्वे स्थानकांचं आज दूरदृश्य प्रणालीतून लोकार्पण केलं. यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा या 2 स्थानकांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी भारतात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला मुंबई अहमदाबाद बुलेट मार्गावर सुरत ते बिलीमोरा दरम्यान वाहतूक सुरू होणार आहे. त्यात वापरली जाणारी ट्रेन भारतीय बनावटीची असेल. जपानकडून 2030 E10 प्रकारातली पहिली बुलेट ट्रेन पुरवली जाईल. या ट्रेनबद्दल संशोधन सध्या सुरू आहे असं जयस्वाल म्हणाले. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात

एका राज्यांच्या श्रेणीत गुजरातनं पहिला आणि महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तामिळनाडू ओडिशा या राज्यांचा क्रमांक लागतो. पायाभूत सुविधा, वित्तीय परिस्थिती, बंदरांवर लागणारा कमी वेळ यामुळे गुजरातनं आघाडी घेतली आहे. संसाधनं आणि नवीन तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता या मानकांवर गुजरातला सुधारणा करण्याची संधी असल्याचं या अहवालात नमूद आहे. चांगली आर्थिक परिस्थिती, व्यवसायासाठी पोषक वातावरण, राज्याच्या ढोबळ उत्पन्नाच्या तुलनेत कमी असलेलं कर्ज, निधीच्या मोठ्या प्रमाणात असलेला ओघ या महाराष्ट्राच्या दृष्टीनं जमेच्या बाजू आहेत. महाराष्ट्रात नियामकी सुधारणा करण्याची गरज आहे असं सांगून नीती आयोगानं वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड, आसाम आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्य आघाडीवर आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि शहरांच्या श्रेणीत गोवा, दिल्ली, चंदीगड आघाडीवर आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, राजीव रंजन सिंह, के राम मोहन नायडू आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. अजिमगंज कटवा विभागात येणाऱ्या कर्ण सुबर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेले रेल्वेचे उघडे फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहन चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. या अपघाताबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. या दुर्घटनेनंतर गेटमनला अटक करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. युनायटेड किंगडमच्या सत्ताधारी मजूर पक्षाचे नेते म्हणून आज अँडी बर्नहॅम यांची निवड झाली आहे. सध्याचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राजे चार्ल्स पुढच्या आठवड्यात बर्नहॅम यांना प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यास निमंत्रित करतील. ते UKचे गेल्या दशकभरातले 7वे प्रधानमंत्री असतील. अमेरिकेने आज सकाळपासून इराणच्या बंदरांवर, पुलांवर आणि विद्युत सुविधांवर मोठे हल्ले केले. इराणनेही आखातातल्या अमेरिकेच्या मित्रदेशांवर हवाई हल्ले केले. यात युद्धविरामासाठी मध्यस्थ असलेल्या कतारचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधल्या जलशुद्धीकरण आणि वीज उत्पादन प्रकल्पाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. इराणविरुद्ध अमेरिका जिंकत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर बोलताना केला. अमेरिकेच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 20 जणींच्या संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. मिडफिल्डर सलीमा टेटे हिला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर गोलरक्षणाची जबाबदारी सविता बिचूदेवी खारीबाम या दोघींकडे आहे. जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची

0: विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉक ओव्हर मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बारामती आणि नांदुरासह 75 अमृत भारत स्थानकांचं लोकार्पण. पुढच्या वर्षी देशात धावणारी बुलेट ट्रेन भारतीय बनावटीची असणार. जपानची ट्रेन 2023 दाखल होणार. नीती आयोगाच्या उद्योगस्नेही राज्यांच्या निर्देशांकात गुजरात पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. बीएलओंना 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी देता येणार. आणि युकेमध्ये सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतेपदी अँडी बरहॅम यांची निवड. कीर स्टार्मर यांच्यानंतर प्रधानमंत्रीपदी नियुक्तीचा मार्ग खुला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 8:15 झालेली आहेत. श्रोते हो, काही कव्वाली ऐकूया.

0: वारसी ब्रदर्स यांच्या स्वरातली कव्वाली आपण ऐकलीत. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

कलंदर आझाद आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली कव्वाली आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता युसुफ आझाद कव्वाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली पुढची कव्वाली.

काही कव्वाली आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:45 होत आहेत. श्रोतेहो आता समाचार संध्या. 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे.
1: रसिकाओ नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आज आमच्या स्टुडिओमध्ये पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी, जे साहित्याचे अभ्यासक आहेत आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. मी सुरुवातीला आपल्याला स्वागत करताना प्रश्न असा विचारू इच्छितो की वेगवेगळ्या गोष्टी आपण आयुष्यात केलेल्या आहेत आणि संशोधन किंवा लेखन हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. तर आपण अनेक वर्ष सांगलीमध्ये वास्तव्याला आहात, पण आपण मूळचे सांगलीचे की आपलं वास्तव्य

0: दुसरीकडे होतं, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय, आपलं बालपण कुठे गेलं, इथून आपण सुरुवात करूया.
1: मला सांगायला आनंद वाटेल की माझी जन्मभूमी कोल्हापूर जिल्हा.
0: बर.
1: तिथे एक छोटं खेडेगाव आहे, हसरू चंपू म्हणून. त्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला आणि तिथे निसर्गाचं मला वेड लागलं.
0: बर.
1: शाळा शिकत असताना मला शाळेसाठी 5-1 मैल चालावं लागायचं आणि ते चालत जात असताना आजूबाजूला असलेला जो निसर्ग होता त्या निसर्गाचा मोठा परिणाम माझ्या मनावर होत गेला. काही डोंगर होते, काही किल्ले होते, काही देवस्थान होते, या सर्वांच्याकडे पाहत असताना असं वाटायचं की हे सगळं आपण पाहतो आहे, हे कुठेतरी आपण लेखनामध्ये आणलं पाहिजे आणि आपण त्याचा आनंदही घेतला पाहिजे. चालत जात असताना आम्ही जे निसर्ग पाहत गेलो तो हळूहळू मनामध्ये साठत गेला आणि त्याचाच परिणाम हा नंतरच्या माझ्या लेखनात झाला. घरी म्हणाल तर माझे वडील, त्याने आम्हाला वाचनाची आवड लावली. वाचन म्हणजे मी असं वाचन केलेलं आहे की ज्याला आडवं तिडवं म्हणतात की त्याला दिशा नव्हते त्या काळात. हिंदीही वाचलं, मराठीही वाचलं, इंग्रजीही वाचलं आणि ते वाचत असताना त्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या, त्यातले जे काही विचार होते ते मी मनात साठवत गेलो आणि मला असं वाटायला आलं की बाबा हे आपण वाचतो हे वेगवेगळ्या तऱ्हेचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या आकाराने ते घेतलेलं आहे. आणि मग मी लिखाण हातावर घ्यायचा प्रयत्न केला. मी कॉलेजमध्ये गेलो आणि पहिला लेख लिहिला तो बालकवींच्या होते आणि त्यावेळी तो गावकरी सारख्या साप्ताहिकात प्रसिद्धही झाला. त्याचं कौतुक माझे प्राचार्य त्या काळाचे गडिंगलच्चे जे होते ते अरविंद याळगी, फार मोठे ज्ञानी मराठीचे जाणकार, बेळगावचे होते ते, आणि त्यांनी माझं कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे लेखनाची बैठक आहे, तू लेखन चालू कर. आणि तिथून मी लिहायला सुरुवात केली.
0: शाळेमध्ये असताना अशा काही लेखन स्पर्धा असतात किंवा वक्तृत्व स्पर्धा असतात, अशा काही स्पर्धांमध्ये त्यावेळी सहभाग घेतलेला होता?
1: नाही, मी शक्यतो स्पर्धांमध्ये कुठे भाग घेत गेलो नाही, मी आजही नाही, म्हणजे आज या 81 वर्षामध्ये सुद्धा मी कुठे बाहेर कुठे पुस्तकही पाठवत नाही, कुठल्याही स्पर्धेलाही जात नाही आणि कुणाला काही सांगतही नाही, कारण हे माझ्यासाठी मी लिहिलेलं आहे, वाचणारे लोक वाचत असतात, ते मला सांगत असतात आणि याच्यात मला आनंद मिळतो. कारण स्पर्धेसाठी जायचं आणि मग तिथे अपयश यश येणार त्याच्यापेक्षा आपलं हे आहे आपल्यापुरतं आणि आपण समाजापुरतं हे द्यायचं हा माझा विचार पहिल्यापासून आहे आणि मी कुठेही स्पर्धेत आपण होऊन गेलो नाही.
0: महाविद्यालयात पण नाही?
1: महाविद्यालयात.
0: महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळामध्ये आपण जे लिखाण सुरुवात केली मग त्याला तुम्हाला पोचपावती मिळत गेली, आपलं कौतुक झालं, कुठल्या कुठल्या विषयांवर आपण त्यावेळी लिखाण करत होतो?
1: निसर्ग कवी हे माझे जास्त आवडते होते आणि इंग्रजीमध्ये सुद्धा. म्हणजे मी जेव्हा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात राजाराम कॉलेजला कोल्हापूरला आलो त्यावेळी तिथे पाना कुलकर्णीसारखे मला गुरु मिळाले आणि मग मी राजरामीमध्ये लिखाण करत गेलो आणि वाचता वाचता मग 19व्या शतकातले जे कवी होते इंग्रजीतले ज्यांना आपण रोमॅन्टिक कवी म्हणतो त्यांचं वाचन मी खूप केलं आणि मला असं वाटलं की निसर्ग हा किती वेगळा आहे. आणि मग मी त्याबरोबर म्हणजे वाचता वाचता निसर्गाकडेही जायला आलो आणि फिरायला आलो, वेगवेगळे अनुभव घ्यायला आलो, वेगवेगळ्या नदीकाठी डोंगरावरती वगैरे असं गेलं आणि त्या मला वेगवेगळे अनुभव आले. माझे अनुभव हे त्यांच्या इतके प्रभावी नसतीलही पण मला जे आले अनुभव ते माझ्या शब्दांच्या माध्यमातून मांडण्याचा मी त्यावेळेही कवितेमधून प्रयत्न केला. वसंत आरती त्यावेळेला अशी काही मासिकं होती की यांच्यामधून मी ते लिहित आलो, आजही लिहितो आहे. पण नंतर मग मी या बाजून थोडासा हात आलो आणि विचार केला की आपण कादंबरी एखादी लेखन लिहावं असं, गद्य लिहाण्याचा विचार केला आणि मग लेखही लिहायला आलो.
0: अच्छा.
1: पहिली कादंबरी ही मी साधारणत 2000 सालच्या दरम्यान लिहिली आणि त्याचं नाव होतं लोहारो वानरो देश. हा मला आलेला अनुभव होता. निसर्गामध्ये फिरत असताना मी जंगलातही फिरलो. जंगल हा माझा अतिशय आवडीचा भाग आहे. तो माझ्या लिखाणात कुठे फारसा आला नसला तरी आजही मी जंगलात रमतो. मी नेहमी असं म्हणतो की आय लव्ह नॉट मॅन द लेस बट नेचर मोर. माझी माणसांच्यावरती प्रेम कमी आहे असं नाही, पण मला निसर्ग फार आवडतो. तर निसर्गामध्ये इतकं काही आहे की आपण ते एका जन्मात घेऊ शकू असं मला वाटत नाही. आणि मग त्याच्यातून ती कादंबरी मी साकार केली आणि ती कादंबरी प्रसिद्ध, त्याचा मला आनंद एक असा वाटला की माझा कुठल्याही मोठ्या साहित्यिकाशी परिचय नाही

0: मी आपणहून कधी परिचय करून घेतलेला नाही किंवा असं वाटलंही नाही की आपण यांच्याकडे जावं आणि यांना आपण सांगावं वगैरे. पण ती ज्या कादंबरी मी लिहिली आणि म्हटलं या कादंबरीला प्रस्तावना मिळाली तर बरं होईल, तेव्हा मी नावांचा विचार करायला लागलो आणि मला प्राचार्य राम शेवाळकरांची आठवण आली. मी त्यांची भाषणं खूप ऐकली होती, त्यांचा माझा परिचय नाही, कुठे भेटही झालेली नाही, काहीच नाही. पण मग मी ठरवलं की बघूया आपण प्रयत्न तरी करूया. मग मी त्यांना ते माझं लिखाणाचं बाळ आणि एक विनंती वजा पत्र पाठवलं की माझी ही कादंबरी आहे, कदाचित ते कादंबरी या पदालाही पात्र नसावी आपल्या दृष्टीतून, पण आपण एक दोन शब्द लिहिले तर मला प्रोत्साहन मिळेल. मला असं वाटलं की हे काही लिहिणार नाही का, इतका मोठा माणूस आहे, याला वेळ तरी आपल्यासाठी असायला पाहिजे वगैरे. पण मला आश्चर्य वाटलं की साधारणतः 15-20 दिवसामध्ये ते माझं बाळ आणि त्या बाळ बरोबर त्याने लिहिलेली सुंदर अशी प्रस्तावना त्याने मला पाठवून दिली. त्यांचा विनम्रपणा इतका मोठा होता की त्या प्रस्तावनेच्या खाली त्याने दोन ओळी लिहिलेल्या होत्या की डॉक्टर साहेब मी हे प्रस्तावना लिहिलेली आहे, पण आपल्याला जर असं वाटलं की आपल्या या पुस्तकावरती त्याच्यामुळे अन्याय होणार आहे तर आपण आपली माझी प्रस्तावना छापली नाही तरी चालेल. पण ते आनंदाने विचारले की अतिशय सुंदर अशी प्रस्तावना होती आणि मग मला असं वाटलं की आपल्याकडे थोडं काहीतरी आहे की आपण लिहू शकू, या लोकांपर्यंत पोहोचू शकू, ते लोक कदाचित ते वाचून आपल्याला काही सांगू शकतील. आणि मग मी लिखाणाला लागलो. मग त्यानंतर समीक्षेच्या दृष्टीतून पहिलं पुस्तक माझं समीक्षा देश विदेशची म्हणून आहे, जे स्नेहवर्धन प्रकाशन पुणे याने ते छापलं आणि मग गाज आणि समज उमज छापलं. आणि आनंद वाटतो मला सांगायला की त्या दोन्ही पुस्तक मी कुठेही मी गेलो नाही, पाठवलंही नाही, पण त्यांना कसं कळलं कळलं नाही, पण कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेनं मला दोन पुरस्कार दिले त्या दोन्ही पुस्तकांना. आणि मग मला असं वाटलं की ठीक आहे, आता आपण बऱ्यापैकी लिहायच्या ह्याच्यात आलेलो आहोत. नंतर मग मी लिहित गेलो आणि साहित्य हे माझा अतिशय आवडीचा विषय, मग ते हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, प्रामुख्याने मी इंग्रजी वाचत गेलो कारण इंग्रजी हा माझा विषय अभ्यासाचा होता. त्यातच मी एम ए केलं, त्यातच मी PhD केलं. त्यावेळेस विल्यम गोल्डिंग नावाचे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं त्यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यास मी करायचा ठरवला. 1992 पुण्यामध्ये ते आले होते आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो, काही प्रश्न विचारले आणि असं वाटलं की इतका मोठा साहित्यिक हा की ते नम्रपणे तो आपल्याशी बोलतोय, कारण मी त्यांच्या लेखी त्या मनाने काहीच नाही, पण त्यांनी अतिशय माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली ती माझ्याकडे आजही आहेत. आणि मग मी इंग्रजीचा अभ्यास करताना इतर देशांच्या इंग्रजी कादंबऱ्यांचा वगैरे अभ्यास करायला वाचा.
1: त्याकडे आपण वळणारच आहोत, म्हणजे पाश्चात्य साहित्याचा अभ्यास आपण बराच केलेला आहे. पण मला एक प्रश्न असा विचारायचा की आपण जेव्हा पुस्तकं प्रकाशित करायला लागलात किंवा तुमचे लेख जेव्हा वेगवेगळ्या मासिकांमधनं किंवा वृत्तपत्रातनं यायला लागले, एखादं पुस्तक जेव्हा तुम्ही स्वतःचं करायचं ठरवलं त्यावेळी प्रकाशक मिळवणं हा खरंच महत्वाचा विषय आहे, मग ती तुम्हाला अडचण आली का किंवा सहज ते झालं?
0: बरोबर आहे. मी पहिल्यांदा एक दोघांना विचारलं पण त्यांनी ते काही मनावर घेतलेलं नाही कारण ते आवडलेही नसेल. पण मग मी धाडसाने स्नेहवर्धन प्रकाशनकडे पाठवलं आणि त्या डॉक्टर ज्या मुख्य आहेत त्यांनी ते वाचलं, त्या म्हणाले की मी छापणार आहे. आणि मग मला फारसा त्याच्यात त्रास झाला नाही कारण त्या म्हणाले की चांगलं पुस्तकही चांगलं आहे, तुम्ही विषयही चांगल्या म्हणलेला आहे, समीक्षा देश विदेशी अशीच आहे की ज्याच्यामध्ये परदेशीय साहित्याचाही आपण विचार केलेला आहे, पण ते चांगलं विचार आणि आपल्या लोकांना आपल्या वाचकांना ते नवीन असेल आपण छापू. आणि तिथून त्यांनी पुस्तकं छापायला सुरुवात केली. मला तिथे प्रकाशकाची अडचण मला फारशी जाणवली.
1: भारतातील वेगवेगळं साहित्य आणि परदेशी साहित्य दोन्हींचा आपला अभ्यास झालेला आहे आणि आपण बऱ्याच नोबेल पारितोषिक विजेत्या साहित्यिकांवर काहीतरी समीक्षात्मक लिहिलेलं आहे किंवा त्यांचा अभ्यास करून आपण काही आपले विचार त्यात मांडलेले आहेत, हे करावं असं का वाटलं?
0: मी PhD झालो तेव्हा माझ्याकडे काही विद्यार्थी त्यांच्या PhD अभ्यासासाठी यायचे, मी त्यांना मार्गदर्शन करायचो. बरं, त्यांना वेगवेगळे विषय देत असताना माझ्या वाचनामध्ये एक चायनीज कादंबरी आली की जी इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर झालेलं होतं, सोल ऑफ माउंटन कादंबरी आहे आणि मला ती इतकी आवडली, त्यांना ते नोबेल पारितोषिकही मिळालेलं होतं.

0: आणि मग मी वाचताना मला जाणवलं की बाबा याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञानाचाही काही भाग मला दिसतोय, थोड्या प्रमाणात असेल पण तो माझ्या मनाला जाणवून गेला. आणि मला असं वाटलं की ही कादंबरी वाचल्यानंतर की आपण हे वाचून काढूया. मग चायनीज लिटरेचर वाचावं, रशियन वाचावं, फ्रेंच वाचावं अशी एक आवड निर्माण झाली. आणि मी ते सारं साहित्य मिळवलं ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं होतं असं साहित्य मी मिळवलं. आणि त्यामध्ये बरेचसे लेखक हे नोबेल पारितोषिक मिळालेले होते, काहींना बुकर प्राईजही मिळालेलं होतं, काही नामवंत होते. आणि ते वाचताना मला जाणवायला आलं की प्रत्येक लेखकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, तो जीवनाकडे बघताना एक वेगळ्या दृष्टीतून पाहतोय आणि त्याचे आलेले अनुभव हे प्रत्यक्षात त्यांना घेतलेले अनुभव आहेत. प्रत्येकाने घेतले असे नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये ते त्यांनी अनुभवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्याने इतक्या समर्पक आणि व्यवस्थितपणे मांडलेल्या होत्या की मला असं वाटलं की असं साहित्य आपल्याकडे निर्माण झालं तर ते अधिक चांगलं होईल. आणि आपल्याकडे तशी पात्रता असणारीही खूप व्यक्ती आहेत, खूप लेखक आहेत, पण आपण का नाही तिथेपर्यंत पोहोचत हाही मला आजही प्रश्न आहे. आणि मग मी ठरवलं की आपणही जर थोडासा प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि म्हणून मी इंग्रजीमध्ये कादंबरी लिहायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये डार्कनेस कॉन्कर्स नावाची पहिली कादंबरी मी ड्राफ्ट केली तयार आणि मग छापायचा प्रयत्न करू. पण मी पेंग्विनना पत्र लिहिलं, बाबा माझी अशी अशी कादंबरी आहे आणि आपण छापू शकाल का बघा. तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याने त्यांचे काही नियम मला दाखवले, त्यांची कादंबरी स्वीकारली आणि ते म्हणाले की आपण छापायला काही हरकत नाही, आम्ही ते छापू तुमचे. आणि मला आनंद वाटला की पेंग्विनने ती कादंबरी पहिल्यांदा छापली. त्यानंतर मग दुसरी कादंबरीही त्याने छापली.
1: ही पहिली कादंबरी किती साली प्रकाशित झाली?
0: 2019 दरम्यान ती आहे आता माझ्या एक्झॅक्टली लक्षात. आणि त्याच्यावरती समीक्षाही चांगली आली, म्हणजे भारतामध्येही आली, काही वाचकांनी ते वाचली असेल, त्यांनी लिहिलं, परदेशाच्या लोकांनी लिहिलं. आणि मग जाणवायला की बाबा आपण इंग्रजीमध्ये सुद्धा व्यवस्थित लिहू शकतो आणि तिथे पण पोचू शकतो आणि त्यांच्याकडनं आपलं कौतुक होऊ शकतं. मग म्हटलं चला आपण आता दुसरी बसूया. पण मग मला असा अनुभव आला की बाबा इंग्रजी लेखकांनी घेतलेले अनुभव आपल्याला इथे घेता येत नाही, तसंच ते विश्वही आपलं वेगळं आहे, त्यांचं जीवन वेगळं आहे. पण निदान त्या पातळीपर्यंत आपण पोहोचावं आणि प्रत्यक्ष अनुभव आपण घ्यावे. मग असं वाटलं की चला आपण जंगलात जो आहे जंगलातले अनुभव फार वेगळे असणार आहेत. मग तिथे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्याशी आपलं नातं जमेल का, ते अनुभव आपल्याला जे मिळाले तर ते आपण आपल्या कादंबऱ्यांमध्ये मांडू शकू, वेगळ्या तऱ्हेने त्यांना आकार देऊ शकू. म्हणून माझ्या पहिल्या कादंबरीमध्ये व्यक्तिरेखा मांडताना मी प्राण्यांची नावं घेतलेली आहेत. कोणत्याही व्यक्तीला मी दुखावलेलं नाही, कोणत्याही व्यक्तीला त्यात घेतलेलं नाही. विचार असा होता की प्राण्यांच्या मध्येच असं एखादं ग्रुप असू शकेल किंवा त्यांचे जीवन वेगळ्या पद्धतीने ते साकार करत असतील म्हणून घेतलं. आणि दुसरी कादंबरी मग मानवी जीवनावर असलेली तीही प्रसिद्ध झालेली आहे. तिसरी आता गझल विथ नो वर्ड्स नावाची आहे, ती ऑलिम्पिया नावाच्या पब्लिकेशनने स्वीकारलेली आहे, तीही लवकर येईल. आणि मग त्याच्यामध्ये आनंद वाटायला आला आणि पाश्चात्य साहित्याचं मला वेड लागलं. मी इतकं वाचलं मी की असं वाटायला की हे अनुभव आपल्याला मराठीमध्ये जर लोकांपर्यंत देता आले तर ते अधिक बरं होईल. मी ते वाचले, माझ्यापुरते ते सीमित राहिले, तर माझ्यापुरते सीमित राहण्यापेक्षा ते इतरांनाही जर आपण काही शेअर केले, त्यांच्यापर्यंत जर पोहोचलो तर कदाचित त्याचा त्यांनाही उपयोग होईल आणि त्यांचंही जीवन ते समृद्ध करू शकतील, त्यातून ते काही लिहू शकतील, त्याच्यातून ते वेगळा विचार करू शकतील, जीवनाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल म्हणून मी लिहित गेलो. आणि मला आनंद वाटला की 2019 ते 2022-23 पर्यंत म्हणजे 5 वर्ष मी सातत्याने बेळगावच्या तरुण भारतमध्ये लेखमाला लिहिली. 5 वर्ष मी लिहित होतो. साहित्याच्या पश्चिमरंग नावाचं ते सदर होतं आणि त्या सदरातून प्रत्येक लेखकाला न्याय द्यायचा मी प्रयत्न केला. मला जो समजला, मला सगळं समजलं असा माझा दावा नाही, पण जे काही समजलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि ते वृत्तपत्राचं मला जे लिखाण आहे ते मला फार उपयोगी पडलं. कारण त्यातून त्या आलेल्या लेखांचं मी नंतर पुस्तकही केली आणि मराठीमध्ये जी चांगली पुस्तकं झाली त्यांच्यावरती समीक्षाही चांगली आली, लोकांनी त्याचं कौतुकही केलं. जेव्हा लेखमाला चालू होती त्यावेळेस लोक

0: आणि त्याचं कौतुक केलं
1: आणि
0: लोकांनी सांगितलं की हे तुमची लेखमाला चालू राहू दे. पण 5 वर्षानंतर असं वाटायला की नाही आता थोडस आपण विश्रांती घ्यावी आणि दुसऱ्या लेखनाकडे वळावं. त्याच वेळा मी जंगलही फिरत होतो, भारतातली जवळजवळ सगळी जंगल मी फिरलेलो आहे आणि महाराष्ट्रातली सुद्धा मी फिरलेलो आहे. आणि ती फिरत असताना एक विचार होता माझ्याकडे, आपण प्राणी जीवन बघूया आणि या प्राणी जीवनामध्ये आपल्याला काही नवीन मिळते का, हे बोयांचं वागणं कसं आहे, बो त्यांचं चालणं एकूण इतर प्राण्याशी ते कसे आहे, ते खरोखरच हिंसर आहेत का, ते रानटी आहेत का, ते आपण गेल्यावर आपल्याला हल्ला करतील का, ते एक मनामध्ये भीती होते. पण माझा अनुभव वेगळा आला, मला असा कुठेही त्यांनी काही त्रास दिला असं माझ्या आज 20-25 वर्ष झाली मी जंगलांमध्ये फिरतो पण असा कुठेही मला अनुभव आला नाही. आणि मग मी त्यांचाही वापर साहित्यामध्ये करत गेलो.
1: आणि मग असं विचारायचंय की आपण भटकंतीविषयी बोलणारच आहोत, पण तुम्ही जेव्हा लिहायला लागलात म्हणजे आता आपल्या मराठी भाषेमध्ये लिखाण करणं वेगळं आणि परदेशी भाषेत इंग्रजी भाषेमध्ये आपण लिखाण बरंच केलेलं आहे, तर आपण बोलताना किंवा आपण एखादी गोष्ट सांगताना जी भाषा वापरतो ती लिखित भाषा असत नाही, ती थोडीशी वेगळी असते. किंवा एखाद्या कथेला काळानुरूप म्हणजे एक काळ मेंटेन करावा लागतो की भूतकाळ तर भूतकाळातल्या, वर्तमान तर वर्तमानातल्या. तर असं करताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का, किंवा तुम्ही तुमची भाषाशैली कशी ठेवलीत?
0: PhD च्या विद्यार्थ्यांचे थेसिस तपासत असताना त्यांचे 5-6 जवळजवळ माझ्याकडे ते PhD लोक झाले, त्यांचे 10-11 लोक माझ्याकडे MPhil झाले. मग त्यांचे थेसिस वाचत असताना प्रत्येकाची इंग्रजी लिहिण्याची स्टाईल, त्यांचा एकूण लेखनाचा अनुभव हे मी पाहत गेलो, वाचत गेलो. आणि इंग्रजी वाचल्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की इंग्रजी कशा स्वरूपाचं पुस्तकांमध्ये पाहिजे याची मला जाणीव झाली. म्हणजे बोलणं वेगळं आहे आणि प्रत्यक्ष लिहित असताना, ते संवाद मांडत असताना, तो काळ मेंटेन करत असताना थोड्याशा अडचणी सुरुवातीच्या काळात येत गेल्या. पण त्यामुळे मी या वाचनामुळे मला त्याच्यामध्ये हातभार मिळाला आणि आपण असं नाही आपण असं लिहून बघूया म्हणून मी बऱ्याच पहिल्या कादंबरीचं ड्राफ्टिंग मला 3-4 वेळा करावं लागलं, किंवा मला वाटतं त्याही पेक्षा मी जास्त वेळा ते केलेलं आहे. माझी इच्छा अशी की ते परफेक्ट झालं पाहिजे, म्हणजे ते सर्व दृष्टीने त्या लोकांच्या वाचक म्हणून ज्यावेळेला ते लोक माझ्या डोळ्यासमोर होते तर त्यांच्या पसंतीला ते उतरावं, इतकं ते चांगलं व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि त्यामुळे मी ते करू शकलो, कारण हे मी वाचलेलं जे होतं इंग्रजीमध्ये याचा परिणाम, या भाषेचा परिणाम, त्यांच्या लेखनाचा परिणाम माझ्यावर होत गेला आणि तो मी तिथे पाळलेला आहे.
1: PhD ला कोणता विषय होता तुमचा?
0: माझा विल्यम गुल्डिंग यांच्या कादंबऱ्या होत्या आणि त्यांच्यातली नैतिकता, त्यांच्यातला समाजाबद्दलचा कोणता भाव आहे, त्यांनी मानवी जीवनाकडे कोणत्या दृष्टीतून पाहिलं, मानवी जीवन कसं दुःखानं भरलेलं आहे किंवा मानवी जीवनामध्ये जे वाईट आहे ते बाहेरून आले का मानवामध्येच आहे याचा शोध घ्यायचा, त्यांनी 9-10 कादंबऱ्यातून प्रयत्न केलेला आहे आणि त्या कादंबऱ्या मी वाचलेल्या होत्या. आणि मग तोच विषय घेतला EV रो यांच्यामध्ये, मानवी प्रवृत्ती वाईट का झाली, त्या होण्याच्या पाठीमागे माणसाचंच मन आहे का बाहेरचे काही परिणाम त्याच्यावर होत असतात हे त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्याचा अभ्यास करताना मला असं वाटलं की मानवी मनच आपलं दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे चांगलंही आहे आणि वाईट आहे. पण ज्यावेळा वाईटाकडे आपण आकर्षित होत राहतो तेव्हा आपल्या हातून बरंच वाईट घडत राहतं आणि त्याच्यावर त्याने लेखन केलेलं आहे आणि ते मला अतिशय आवडलं. म्हणजे मानवी जीवनाचा विचार करताना तो हा एक जो दृष्टिकोन त्यांनी डेव्हलप केलेला आहे, हा दृष्टिकोन त्यांनी जो मांडलेला आहे तो खरोखरीच आपण आत्मचिंतन करायला होतो, आत्मलक्ष होतो आणि मग विचार करत होतो आपलं वागणं बघ खरोखरीच वाईट आहे का, आणि मग माणूस कदाचित त्याचा सुधारेल ही एक आशावाद घेऊन मी त्या कादंबरीच्यावरती थीसिस लिहिला.
1: आणि PhD किती साली झाली आपली?
0: 1992 मला PhD मिळाली.
1: बर, पण त्यावेळी साधारण वय काय होतं आपलं?
0: 50 दरम्यान होतो. 50
1: त्याही वयात तुम्हाला ती PhD अचीव करावं वाटलं?
0: हो हो, मला ते आवड होती. मी जेव्हा त्यांची लॉर्ड ऑफ द फ्लाईज नावाची त्यांची गाजवलेली कादंबरी होती ती ज्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं आणि त्या कादंबरीमध्ये लहान मुलांचा विषय मांडता मांडता त्यांनी मोठ्या जीवनाचा जे विचार केलेला आहे ह्याचा जर मी अभ्यास केला तर असं वाटलं की साधी गोष्ट आहे की ती मुलं कुठेतरी अशी आयलंडवर गेलेली आहे, त्यांना कोणी सांगणारा मोठं माणूस नाही, त्यांच्यातच त्यांची भांडणं तयार होतात, त्यांच्या मारामाऱ्या होतात, त्यांच्या जर चांगले विचार करणारी माणसं येतात आणि याच्यातून

0: मानवी जीवनच म्हणतात आणि मग वाटतं की मानवी मनामध्येच कुठेतरी वाईट आहे आणि त्याला जेव्हा एखादी वाट मिळते तेव्हा ते फार मोठा आकार घेतं आणि इतरांना नाश करतं. चांगुलपणाचा नाश होत राहतो, वाईटाचा उदय होत राहतो आणि हे होऊ नये म्हणून त्यांनी नंतरच्या विषय कादंबऱ्यामध्ये आपला विचार मांडलेला आहे. तो मला अतिशय आवडला आणि तो मी थेसिसमध्येही मांडला.
1: नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचा जेव्हा तुम्ही अभ्यास केलात त्यातले कोण तुम्हाला जास्त भावले किंवा यांच्यावर आपण काहीतरी करावं असं वाटणारे कोणी लेखक होते त्यात?
0: हो, तसे सगळेच नोबेल पारितोषिक हे मिळवणारे नामवंत आहेत. मला प्रामुख्याने चायनीज मध्ये जेव्हा मी कादंबऱ्यांच्या वाचल्यात, म्हणजे पाश्चात्यांचं साहित्य वाचता वाचता पौरात्यामध्ये सुद्धा मला असं वाटायला की ते आमच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांचे प्रश्न, त्यांचे विचार करण्याची पद्धती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या भारतीयांचा सारखाच आहे असं मला माझ्या व्यक्तिगत दृष्टीतून मला असं वाटलं की चायनीज कादंबरी आपण ती वाचावी. आणि ती वाचल्यानंतर खरोखर मी इतकं भारावून गेलो की इतर कादंबऱ्या वाचल्या आहेत त्याही नामवंत आहेत, विचार करायला लावणारे आहेत, अंतर्मुख करायला लावणारे आहेत. प्रत्येक कादंबरी ही प्रत्येकापासून वेगळी आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मला असं वाटलं की हे आपण आता एकदा वाचल्यानंतर हा विचार आपण आता हळूहळू वाचकांपर्यंत ठेवूया आणि म्हणून मी लिखाण मराठीमध्ये चालू केलं.
1: तुम्ही जेव्हा परदेशी कादंबऱ्या किंवा परदेशी साहित्यिकांचं जे साहित्य आहे ते मराठीमध्ये भाषांतरित किंवा रूपांतरित करायला लागलात, खरं म्हणजे आता मी मुद्दाम हा दोन शब्द वापरले की भाषांतर आणि रूपांतर दोन्हीत फरक आहे.
0: बरोबर,
1: आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृती जमीन असमानाचा फरक आहे.
0: अगदी अगदी.
1: मग ते जेव्हा तुम्ही रूपांतरित किंवा भाषांतरित करत गेलात त्यावेळी तुम्हाला काही अडचणी जाणवल्या?
0: काही जेव्हा रशियन कादंबऱ्या मी घेतल्या किंवा फ्रान्समधल्या काही कादंबऱ्या घेतल्या, त्यांची जीवन पद्धती वेगळी आहे, आपली जीवन पद्धती वेगळी आहे, पण त्या एकेक कादंबऱ्या घेतल्यामुळे त्याच्यातला विषय मला पूर्णपणे समजलेला होता. तो मांडताना मी आपल्या दृष्टीतून मांडण्याचा प्रयत्न केला, पण भाषांतर करताना त्यांचं न घेता तो विचार आपल्या याच्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला की जो आपल्या लोकांना झटकन कळेल. नावं ती जरी राहिली तरी दृष्टिकोन मी आपला ठेवला की ज्यामुळे आपल्या वाचकांना ते वाचल्यानंतर ते आपल्यासारखंच आहे किंवा त्यांना येणारे अनुभव ते पाहतील आणि ते अधिक त्यांना भावेल म्हणून मी भाषांतर या अशा अर्थाने केलं. म्हणजे आपण नैतिकतेला जितका महत्व देतो तितकं नैतिकतेचं महत्व तिथे आपल्याला आहे असं वाटत नाही, पण ते आहे, आपल्याला ते जाणवत नाही, पण ज्या आपण सखोल त्यांचा अभ्यास करतो त्यांच्यातही आहे. तर तोही विचार मी आणायचा प्रयत्न माझ्या लेखनामध्ये केला.
1: या दरम्यान काही परदेश दौरा वगैरे झालेला आहे?
0: नाही, मला दोनदा पोलंडला इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जो जोसेफ कॉनराड नावाचा लेखक आणि त्याच्यावरती बोलायला बोलवलं होतं, माझा पेपरही त्यांनी तिथे स्वीकारलेला होता, पण मला काही अडचणीमुळे जाता आलं नाही, मी गेलो नाही.
1: साहित्यविषयक जेव्हा आपण लिखाण करता आपले शब्द जास्तीत जास्त वापरले तर ते लोकांना जास्तीत जास्त आपल्या जवळचं वाटतं.
0: बरोबर.
1: आपली लेख मला वेगळ्या टप्प्यावर वृत्तपत्रात येत होती, मग या सगळ्याचं पुस्तक काढावं असं जेव्हा तुम्हाला वाटलं त्यावेळी तुम्ही सुरुवातीला काय केलं, म्हणजे त्याची पहिली स्टेप काय होती तुमची?
0: पहिल्यांदा असं विचार की वृत्तपत्रीय लेखन याला काही मर्यादा असतं, त्यामुळे पहिल्यांदा मी त्यामध्ये बदल करत गेलो. म्हणजे एक लेख घ्यायचा आणि पुस्तकामध्ये तो मांडायचा आहे आणि ते लेखन म्हणून मांडायचं आहे, लेख म्हणून मांडायचं आहे, म्हणून त्या मी बदल विषय बदललेला नाही, पण भाषा वाक्यरचना हे मी बदलत गेलो, कारण त्याच्याशिवाय ते लोकांपर्यंत पुस्तकातून जाणार नव्हतं म्हणून तो बदल केला पहिल्यांदा. आणि मग त्याच्यामध्ये मला असं वाटलं की बाबा आणखी काही कमी पडलेलं आहे तर आपण एक थोडं एक दोन पॅरेग्राफ वाढवावे की जे आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील, लोकांना ते अधिक आवडेल, तसं मी करत गेलो त्या लेखमाले.
1: आणि रंजकता आणण्यासाठी काही गोष्टी केल्यात का, जशा होत्या तशाच तुम्ही इकडे आणल्यात?
0: नाही, त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनाला न्याय देण्याच्या दृष्टीतून त्याच्यामध्ये मी माझं म्हणून काही घातलेलं नाही, पण त्यांचं जे आहे ते सोप्या भाषेत सांगायचा माझा मी प्रयत्न केला, म्हणजे ते आपल्या लोकांना लवकर कळावं आणि ते लोकांना भावलं, म्हणजे लोकांनी त्याचं कौतुकही
1: केलं. असे कसे होते हो, साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे

0: प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमात. पण आज वेळेअभावी इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी सांगली इथं संपन्न झालेल्या दिशा समिती बैठकीचा आढावा आपण ऐकू शकाल उद्या सकाळी 7:40 आणि त्यानंतर 7:45 SIR अर्थात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांची श्रीनिवास जरंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नाद ब्रह्म. आज आपण ऐकणार आहोत मंगला रानडे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग पुरिया कल्याण.

मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.